श्रोतेहो सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. आमच्या पहिल्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत. या सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. श्रोतेहो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 27 भाद्रपद शके 1948 अर्थात 18 सप्टेंबर 2026. पहिल्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो सकाळचे 6 वाजता आहेत. सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार 6 वाजता.

श्रोतेहो, आत्ताच आपण अर्गला स्तोत्र ऐकलत. गात होते सतीश आघरकर. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो यानंतर ऐकूयात ग.दि. माडगुळकर यांची भूपाळी. गायकलाकार आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण भूपाळी ऐकलीत. गाय कलाकार आणि संगीतकार होते सुधीर फडके. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात संत तुकाराम महाराज यांचा अभंग. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते श्रीनिवास खळे. भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दत्ता पाटील यांची रचना. मधुकर पाठक यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत प्रल्हाद शिंदे आणि सहकारी.

श्रोते हो आत्ताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात दत्ता पाटील यांची भक्तिरचना ऐकलीत मधुकर पाठक यांच्या संगीत निर्देशनात. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची भक्तिरचना ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मुकुंद्र गद्रे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील गदी मडगळकर माफ करा विंदा करंदीकर यांचं देशभक्तीपर गीत व्ही एन सोमपूरकर यांच्या संगीत निर्देशनात

विंदा करंदीकर यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत मुकुंद गद्रे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीतकार होते व्हीएन सोमपूरकर. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीडी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपला रेडिओ टीव्ही हळू लावा, जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी, परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी.

0: सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून। स्वच्छता धरती पाणी हवा ठेवा साफ नाहीतर येणारी पिढी करणार नाही तुम्हाला माफ।
1: स्वच्छ घर स्वच्छ अंगण प्रसन्न ठेवू वातावरण।
2: हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे। श्रोते हो सकाळची 6:35 झालेत। प्रसारित करीत आहोत लाईफलाईन हॉस्पिटल प्रायोजित गणेश आरती। या आरतीचे प्रायोजक आहेत डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्मान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार।

0: या आरतीचे प्रायोजक होते डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार।
1: आताच आपण गणपतीची प्रायोजित आरती ऐकलीत। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 मेगाहर्ट्झवर।
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी। अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?

0: रामा यांनी सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांद ठेवलीत का बटाटे
1: तुला ग काय घेणं देणं सांग तू आपली
0: पाणी उकळून शांत घ्याव
1: काय पण तुझं शानपण म्या काय दुखणे करी हाय का बाटीन
0: अगं मग गार करून का पिनास आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के
0: रेडोने सांगितलं मला बर का कस वागावं कस राहावं दुखण्याला लांब कस ठेवावं समजत तो शिकवतोय ना
1: अक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे श्रोतेहो सकाळची 6:40 झाली आहेत प्रसारित करीत आहोत कृषीवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात ऊस पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण या विषयाचा भाग दुसरा संकलन आणि निवेदन आहे कल्याण शेळके यांचं तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे ऐकूयात कृषीवाणी
3: राम राम शेतकरी बंधूंनो सध्याच्या पावसाळी हंगामात ढगाळ वातावरण वारंवार पावसातील उघडीप यामुळे ऊस पिकावर रसाचो किड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते पांढऱ्या माशीकरता लिकॅनी सिलियम लिकॅनी या जैविक बुरशीचा वापर करावा उपलब्ध नोंदणीकृत उत्पादनाचा वापर त्यावरील शिफारशीनुसारच करावा इपिरिकॅनिया मेलेनोलुका या परोजीवी मित्र कीटकांचे आणि इतर मित्र कीटकांचे संवर्धन करावे पायरीला किडीच्या शेतामध्ये इपिरी कॅनिया मेलेनोकोलाचे पांढरे कोश तसेच इतर भक्षक मित्र कीटक मोठ्या प्रमाणात आढळत असल्यास त्यांचे संरक्षण करावे आणि अनावश्यक रासायनिक फवारणी टाळावी ज्या ऊसामध्ये मित्र कीटकांची संख्या जास्त दिसून येत असेल त्या शेतातील पाचट जाळू नये पायरीला किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त असल्यास क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी संबंधित उत्पादनाच्या अद्ययावत लेबलवरील सूचना तपासूनच वापर करावा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमिडा क्लोपिड 60 मिली किंवा सिफेट 75% 400 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी इमिडा क्लोपिड 17.8% कीटकनाशकासोबत 2% युरिया मिसळून फवारणी केल्यास किडींच्या कोशामध्ये कीटकनाशकाचा प्रवेश चांगल्या प्रकारे होतो आणि त्यामुळे किडीचे अधिक चांगले व्यवस्थापन होते मात्र कोणतेही मिश्रण करण्यापूर्वी संबंधित उत्पादनाच्या लेबलवरील सूचना तपासाव्यात आवश्यकता असल्यास 10 दिवसानंतर दुसरी फवारणी करावी मात्र मित्र कीटकांची संख्या जास्त असल्यास अनावश्यक दुसरी फवारणी टाळावी एकाच प्रकारच्या कीटकनाशकाची वारंवार फवारणी न करता वेगवेगळ्या कार्यपद्धतीच्या कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी फवारणी करताना घ्यावायची काळजी म्हणजे अशी कीटकनाशकासोबत इतर कोणतेही कीटकनाशक बुरशीनाशक विद्रावी खतं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळू नयेत एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी करू नये फवारणीसाठी पावसाचा अंदाज घेऊनच योग्य वेळी फवारणी करावी फवारणीसाठी स्वच्छ पाणी आणि शिफारशीनुसार पाण्याचे प्रमाण वापरावे फवारणी करताना पानांच्या मागील बाजूस असलेल्या पिलं आणि कोशावर फवारणीचे द्रावण व्यवस्थित पोहोचेल याची काळजी घ्यावी कीटकनाशके फवारणी करताना मास्क हातमोजे आणि आवश्यक संरक्षण साधनांचा वापर करावा फवारणीनंतर कीटकनाशकाच्या लेबलवरील प्रतीक्षा कालावधीचे काटेकोरपणे पालन करावे वेळीच ओळख नियमित निरीक्षण आणि एकात्मिक व्यवस्थापन हाच रसशोषक किडीवरील प्रभावी उपाय आहे शेतकरी बंधूंनो आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच राम राम
2: श्रोते आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात ऊस पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण या विषयाचा भाग दुसरा ऐकलात संकलन आणि निवेदन होतं कल्याण शेळके यांचं तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला सकाळचे 6:45 होत आहेत मुंबई केंद्रावरून आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम क्रमशः आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत तेव्हा सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग दुसरा.
1: ताणतणाव हे सर्वच माणसांवर असतात. काही तणाव हे आपल्याला उपयोगी पडणारे असतात, पण बऱ्याचदा तणावामुळे शरीरावर आणि मनावर देखील त्रास होत असतात. आणि त्यामुळे तणावामुळे होणारे असे जे काही त्रास आहेत हे कमी करायचे असतील तर आपल्याला काय करायला हवं? तर आपल्याला अधूनमधून आपल्या मनस्थितीकडे, मूडकडे लक्ष द्यायला हवं, जे आपण फारसं कधी देत नाही. आपण सतत बाहेरच लक्ष देत असतो, फोनमध्ये लक्ष देत असतो, बाहेर काहीतरी दुसऱ्या माणसांकडे लक्ष देत असतो, टी व्ही पाहत असतो, पण माझ्या मनात काय चाललं आहे याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, जे आपण सर्वांनी द्यायला हवं. असं सतत लक्ष देण्याचं आवश्यक नाही, पण तासाभरात, दोन तासानंतर स्वतःला असा प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे. आणि तो मूड काही वेळा चांगला असू शकतो, काही वेळा चांगला नसू शकतो. चांगला मूड नसणं हे काही अनारोग्याचं लक्षण नाही आहे. आपल्या सर्वांचाच मूड कधी ना कधी खराब होतो. आपल्या मनासारखं घडत नाही, घडायला हवं असं वाटतं तसं होत नाही, विरोधी होतं, त्यावेळी आपला मूड खराब होतो. काही वेळा तर केवळ परिस्थितीमुळे देखील, म्हणजे संध्याकाळ झाली, समजा प्रकाश नीट नसेल तरी देखील अस्वस्थ वाटतं, भूक लागलेली असेल तर आपल्याला अस्वस्थ वाटतं. तर असं ज्यावेळी आत्ता माझा मूड नीट नाही आहे हे लक्षात येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी एक साधं तंत्र आहे की स्वतःला प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे. जर चांगला मूड असेल तर प्लस नंबर द्यायचा, अधिक एक ते अधिक चार. आणि मूड चांगला नसेल तर वजा नंबर द्यायचा, वजा एक ते वजा चार. आता वजा पाच म्हणजे खूपच, एखादी व्यक्ती ज्यावेळी खूप दुःखानं रडत असते त्यावेळी ती वजा पाचमध्ये असते. एखाद्या व्यक्तीला खूप अधिक भीती असते, ज्याला पॅनिक अटॅक असं म्हणतात, एका ठिकाणी ती व्यक्ती शांतपणे बसू शकत नाही, तर ती वजा पाचमध्ये असते. आणि ज्यावेळी वजा पाच स्थिती असते त्यावेळी त्या व्यक्तीला त्याचं भान देखील नसतं. आणि त्यामुळे आपल्यावर जर अशी वजा पाच स्थिती कधी ना कधी येत असेल की ज्यावेळी मी भीतीनं, रागानं, दुःखानं बेभान होत असेल, तर ती स्थिती गेल्यानंतर आपल्याला त्यावर काम करणं आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट, आपल्याला मनस्थितीकडे लक्ष देऊन आपल्या मनस्थितीचा नंबर देणं. आणि जर आपल्याला त्यावेळी भावना समजत असतील, म्हणजे माझ्या मनात आत्ता भीती आहे, तर तो नंबर असेल वजा तीन किंवा वजा चार. पण अशी भावना कोणतीही समजत नसेल आणि केवळ मूड ठीक नाही असं वाटत असेल तर आपला नंबर आहे वजा एक आणि वजा दोन. असंच ज्यावेळी आपला मूड छान असतो त्यावेळी तो, ज्यावेळी केवळ मूड छान आहे तर अधिक एक अधिक दोन. पण मनात एखाद्या व्यक्तीविषयी खूप प्रेम आहे, आपुलकी आहे, आनंद आहे, कृतज्ञता आहे, तर आपला मूड असेल अधिक तीन आणि अधिक चार. आणि ज्यावेळी आपण एखाद्या प्रसंगामध्ये पूर्णतः तल्लीन झालेलो असतो आणि पुन्हा हे नंबर देण्याचं वगैरे काही भान नसतं, म्हणजे एखादी व्यक्ती डान्स करत असते, गाणं म्हणत असते किंवा खेळत असते आणि त्यामध्ये खूप एन्जॉय करत असते, त्याला फ्लो स्टेट असं म्हणतात, आणि त्या स्थितीला नंबर अधिक पाच असं आपण म्हणू शकतो. तणाव जर आपल्याला नीट योग्य प्रमाणात ठेवायचं असतील तर आपल्याला असं मनस्थितीकडे लक्ष देण्याचा सराव करायला हवा.
0: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम

ज्ञानसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोतेहो, भारत आणि इतर विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पुरातन काळापासून कपडे फाटेपर्यंत वापरण्याची परंपरा होती, परंतु आता ती काळाबरोबर लोप पावत चाललीय। अहमदाबादमधील दिल्ली दरवाजा, काही दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन शहरांमधील सेकंड हँड मार्केटमध्ये सेकंड हँड कपड्यांची विक्री अजूनही मोठ्या प्रमाणावर होते। त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देश कोणताही असो, सेकंड हँड कपड्यांच्या बाजारपेठेत तथाकथित अशिक्षित ग्रामीण महिलांचंच वर्चस्व आहे। या अनौपचारिक बाजारपेठा मुळात महिलांमध्ये स्वयंरोजगाराचं एक प्रमुख माध्यम होतं। त्यातून या महिलांमध्ये प्रचलित असलेली नैसर्गिक व्यावसायिक प्रतिमा व्यक्त होत होती। पण हे बाजारनगर नियोजनाच्या कक्षेबाहेर जातंय। भारतात पारंपरिकपणे भांडी आणि घरगुती वस्तूंची देवाणघेवाण ही एक सामान्य प्रथा होती, ती प्रत्येकाच्या आवडीची होती। जगभरात सेकंड हँड कपड्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेसोबतच या संदर्भात जनजागृती करण्याचं कामही केलं जात आहे। आपलं भविष्य डोळ्यासमोर ठेवून तरुण पिढीला सतत खरेदी करणं थांबवणं, कपडे निवडणं आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित वापराला प्रोत्साहन देणं असे संकल्पही आपल्याला घ्यावे लागतील। ब्रँडेड कपडे भाड्यानं देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, परंतु हा उपक्रम कदाचित अकाली आणि समजण्याच्या पलीकडे होईल। सध्याच्या काळात विश्व टिकवण्यासाठी असे पर्याय नितांत आवश्यक आहेत। आताच खबरदारी घेतली नाही तर कचऱ्याचे ढीग वाढतच जातील आणि ते कमी करणं अशक्य होईल। कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाणी, रसायन आणि ऊर्जा यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होतो। संशोधनानुसार जागतिक कार्बन उत्सर्जनात फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे, जो 2030 पर्यंत सतत वाढण्याची शक्यता आहे। फॅशन उद्योग 92 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण करतो आणि दरवर्षी 1.5 ट्रिलियन टन पाणी वापरतो। बदलत्या जीवनशैलीचा आणि विचारांचा पर्यावरणासह अनेक स्तरांवर परिणाम झालाय। यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात, त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही। बदलत्या फॅशनच्या मागणीमुळे बऱ्याच समस्यांकडे दुर्लक्ष केलं गेलंय। पर्यावरणीय समस्या देखील समाविष्ट आहेत। कपड्यांच्या उत्पादनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या आणि त्यानुसार खरेदीचे निर्णय घ्या।
0: आताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग दुसरा ऐकला। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो सकाळची 6:55 झाली
1: आहेत. ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
0: ऐकूया रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयीची, पण त्याआधी एक जाहिरात संदेश.
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
0: रूपरेषेनंतर आपण ऐकू शकाल नमस्कार बीड. हा कार्यक्रम सादर करते असतील योगीराज बज्जे. ठीक 7:00 हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. 7:40 प्रायोजित गणेश आरती. 7:45 प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल. 7:55 प्रायोजित गणपती गीत आपण ऐकू शकाल. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 आपण ऐकू शकाल लोकसंगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:00 मुंबई केंद्रावरून विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारणाचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 सुपरहिट हंगामा हा नवीन चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 महिला विश्व या महिला भगिनींसाठीच्या कार्यक्रमात श्री ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त अपर्णा खोपटीकर यांची संकलित माहिती सोनियाच्या पावलांनी आली गौराई अंगणी. निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादर करते असतील योगीराज बच्चे. कार्यक्रमाची वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज 10:30 आमच्या महिला विश्व या कार्यक्रमात. 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित होईल. 11:45 मिश्र संगीत. 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही प्रसारित करू, तर बीड केंद्र तो सहक्षेपित करेल. 1:00 विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारणाचे कार्यक्रम. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारणाचे कार्यक्रम. 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. 3:10 पुन्हा एकदा मुंबई केंद्रावरून विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारणाचे कार्यक्रम. सायंकालीन प्रसारण सभेत 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम 6 वाजता 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून वृत्तविशेष 7:15 7:30 माझा आवार माझे शिवार 8 वाजता आकाशवाणी मुंबई अस्मिता महाराष्ट्राचं प्रसारण 8:45 समारच्या संध्या 9 वाजता न्यूज ॲट नाईट 9:15 विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारण मुंबई केंद्रावरून 11 वाजता हिंदी समाचार 11:05 इंग्रजी समाचार. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या या विशेष कार्यक्रमात मी अनिता देव आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीड येथे पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. बीड जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दाखवला बीड पुणे रेल्वेस हिरवा झेंडा. बीड पुणे रेल्वेस बीडकरांचा प्रतिसाद. बीड मधील कोरडे संस्थांच्या गणपतीचा यंदा फल महोत्सव. सरकारनं मागितला पीक परिस्थितीचा अहवाल. आता घडामोडी सविस्तर. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीड येथे पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचा गौरव करून नामदार सुनेत्रा पवार यांनी हुतात्म्यांचे स्मरण केले. बीड शहरातील जिजाऊ सृष्टी येथील हुतात्मा स्मारकावर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. हुतात्मा स्मारकासाठी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे बीड जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये 96,523 तर दुसऱ्या यादीत 52,190 शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 16,000 शेतकरी ई केवायसी करायचे अद्याप बाकी आहेत. या शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री नामदार सुनेत्राताई अजित पवार यांच्या हस्ते बीड अहिल्यानगर पुणे रेल्वेस हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थिती लावली. बीडच्या रेल्वेसाठी अनेकांनी योगदान दिले आहे. बीड रेल्वेचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अजित पवार यांनी विशेष प्रयत्न केले. बीड पुणे रेल्वे सुरू झाल्याने बीडकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या वर्ष अखेरपर्यंत बीड मुंबई एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. बीड पुणे रेल्वेस बीडकरांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बीड शहरातील मानाच्या कोरडे संस्थांच्या गणपती समोर यंदा प्रथमच फल महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम येथे होणार असून दिनांक 21 सप्टेंबर रोजी फल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रींच्या चरणी फळांची नयनरम्य आरास मांडून फल महोत्सव साजरा होणार आहे. बीडसह मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनानं अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील महसूल यंत्रणेस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्यास सांगितले आहे. आणि शेवटी दिनविशेष. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी याच दिवशी 1924 मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी 21 दिवसांचे उपोषण केले. 1927 मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्यात आली. या माहिती बरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवतो. नमस्कार. लेखन सौजन्य उत्तम हजारे, पत्रकार बीड. सादर करते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.
1: स्वच्छता
2: कचरा करूनी कमी आरोग्याची मिळेल हमी.
1: स्वच्छता म्हणजे रोजचाच सण नाही तर मिळेल आजारपण.
2: सफाई करा रोज घाणीचा प्रॉब्लेम क्लोज.
1: मेरा शहर साफ हो इसमें हम सबका हाथ हो.
3: हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत 7:10

0: जुगजुग जिओ अभियान 2026
1: आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याला मिळू शकते नवीन आयुष्याची संधी.
0: अवयव आणि उतीदानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने 3 ऑगस्ट 2026 पासून जुगजुग जिओ अभियान 2026 या वर्षभराच्या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
2: अवयव दान म्हणजे केवळ जीवनदान नाही तर आपल्या पश्चातही आपली जीवनदायी परंपरा पुढे नेण्याचा एक महान संकल्प आहे. आपल्या अवयव आणि उतींच्या दानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळू शकतं.
0: म्हणूनच चला अवयव दानाचा संकल्प करूया आणि जीवनाची ही अमूल्य देणगी पुढे देऊया.
1: इच्छुक नागरिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन अवयव दानाची प्रतिज्ञा करू शकतात.
0: अवयव दान करा, जीवन दान द्या.
2: जुग जुग जिओ अभियान 2026
0: तुमचा संकल्प
1: कुणाचं तरी नवजीवन.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. आजच कॉल करा 9637349585. 9637354985.
2: महिमा मंगलमूर्तीचा महाराष्ट्रातील गणेश तीर्थांची भक्तिमय सफर. कुठे स्वयंभू गणरायाची महती, कुठे अष्टविनायकांची भक्ती परंपरा, तर कुठे शेकडो वर्षांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष देणारी गणेश तीर्थ. या पवित्र स्थळांशी जोडलेल्या आहेत अनेक आख्यायिका, अनेक श्रद्धा आणि भक्तांच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या असंख्य कथा. चला जाणून घेऊया महाराष्ट्र.

महाराष्ट्रातील गणेश तीर्थांचा समृद्ध वारसा, गणरायाच्या विविध रूपांची, महतीची, परंपरांची आणि भक्तीची अनोखी सफर, महिमा मंगलमूर्तीचा आपल्या लाडक्या गणरायाच्या सान्निध्यात, लेखन आणि निवेदन अनुराधा पिंगळीकर, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादरकर्ते नयन पवार। तेव्हा ऐकायला विसरू नका 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर रोज सकाळी 6:30 महिमा मंगलमूर्तीचा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन मराठवाड्यात उत्साहात साजरा. शेतकऱ्यांना सहकार्य आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार. बीड पुणे थेट रेल्वे सेवेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ. देशभरात कालपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत, आज पूजनाचा सोहळा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू. आणि अफगाणिस्तान विरुद्ध 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय. आता सविस्तर बातम्या. 79वा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन काल उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत तसंच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
1: शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. NDRFची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या संकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. कृष्णा खोऱ्यातल्या 30 TMC पाण्यासोबतच कोकणातल्या उल्हास खोऱ्यातून 70 TMC पाणी मराठवाड्यात आणून पुढच्या काही वर्षातच मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी वर्तवला. ते म्हणाले,
1: जवळपास 30 TMC पाणी हे आपल्याला अतिरिक्त उपलब्ध होत आहे. आपला धाराशिवचा, बीडचा आणि लातूरचा भाग आहे, या भागापर्यंत ते पाणी आपल्याला आणता येईल. उल्हास खोऱ्यातनं, कोकणातनं पाणी उचलून गोदावरी खोऱ्यापर्यंत आणण्याकरता आता DPR हा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे. हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आपल्याला आणता येईल आणि आपला मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल.
0: बीड इथं पोलीस मुख्यालय मैदानावर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. शहरातील हुतात्मा स्मारक परिसरामधील राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सुनेत्रा पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं. परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात 49 ग्रामपंचायतींमध्ये उमेद अभियानातील ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. बीड पुणे थेट रेल्वे सेवेला कालपासून प्रारंभ झाला. बीड रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेला पुण्याकडे रवाना केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड अहिल्यानगर रेल्वे सुरू करताना पुढील वर्षी पुण्यापर्यंत प्रवास करता येईल असा शब्द दिला होता. तो पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान वाटत असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून लातूर भूषण पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. मुंबईच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघानं घेतलेल्या या सोहळ्यात आकाशवाणीचे लातूर जिल्हा वार्ताहर शशिकांत मधुकरराव घोणसे पाटील यांना लातूर भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: व्होकल फॉर लोकल म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवानिमित्त देशभरात कालपासून सुरू झालेल्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत मराठवाड्यातील एक जिल्हा एक उत्पादन योजनेबाबत आज माहिती घेऊया.
2: पैठणी आणि हिमरू शालींसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं केशर आंबा उत्पादनात लक्षणीय झेप घेत त्यासाठीचं भौगोलिक मानांकन मिळवलं आहेच. शिवाय दुचाकी आणि तिचाकी वाहनांच्या सुट्या भागांचं प्रमुख उत्पादन केंद्र म्हणूनही छत्रपती संभाजीनगरकडे पाहिलं जातं. बीड जिल्ह्यानं सीताफळ तर जालना जिल्ह्यानं मोसंबी उत्पादनासाठी भौगोलिक मानांकन मिळवलेलं आहे. याशिवाय बांधकाम क्षेत्रासाठीच्या लोह उत्पादनासाठी जालना जिल्हा ओळखला जातो. जालना जिल्ह्यानं अलीकडच्या काही वर्षात रेशीम उद्योगातही मोठी झेप घेतली असून गेल्या महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जालना इथं रेशीम बाजारपेठेचं उद्घाटन करण्यात आलं. लातूर आणि नांदेड जिल्हे प्रामुख्यानं सोयाबीन आणि त्याच्या विविध उत्पादनांसाठी ओळखले जातात. याशिवाय लातूर जिल्हा कडधान्य आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगाचं प्रमुख केंद्र आहे. हिंगोली जिल्ह्याची हळद, परभणी जिल्ह्यातला ऊस आणि त्यापासून तयार होणारा गुळ, तर धाराशिव जिल्ह्यानं कुंथलगिरीचा पेढा आणि खवा उत्पादनात मोठी ख्याती मिळवत या पेढ्यासाठी भौगोलिक मानांकनही मिळवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
1: सेवा संकल्प अभियानाचं औचित्य साधून नांदेड इथे महापौर कविता मुळे यांच्या संकल्पनेतून स्वच्छ नांदेड सुंदर नांदेड या मोहिमेला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल प्रारंभ करण्यात आला. स्वच्छता उपक्रमात एकजुटीनं सहभागी होण्याचं आवाहन सावे यांनी यावेळी केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पाएगा या जनआंदोलनाचा काल छत्रपती संभाजीनगर इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा तसंच रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करणारं निवेदन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीनं आमदार अंबादास दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. तीन दिवसांच्या या उत्सवात आज गौरी पूजनाचा महत्वाचा सोहळा आहे. यासाठी लागणारी विविध फुलं आणि पत्री तसंच गौरींच्या महाप्रसादासाठी लागणाऱ्या भाज्या आणि पक्वान्नांसाठीच्या साहित्यानं बाजारपेठा सजल्या आहेत. या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. या पावसात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. यामध्ये सिल्लोड तालुक्यातील दहीगाव शिवारातील पतीपत्नीचा तर कन्नड तालुक्यातील पिशोर शिवारातल्या 3 महिलांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई परिसरातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल खेड इथं पीक नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तत्काळ संवाद साधत नुकसानाबाबत अवगत केलं. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी धरणालगतच्या 22 गावातल्या शेतकऱ्यांनी काल धरणाच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केलं. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आक्षेपांचा विचार करावा अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 3 T20 क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 3-0 अशा फरकानं जिंकली. काल दिल्लीत झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 127 धावांनी पराभव केला. भारतानं दिलेलं 222 धावांचं आव्हान गाठताना अफगाणिस्तानचा संघ 14 षटकात 94 धावाच करू शकला. 38 चेंडूत 108 धावांची शानदार कामगिरी करणारा अभिषेक शर्मा सामनावीर तसंच मालिकावीर ठरला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन मराठवाड्यात उत्साहात साजरा. शेतकऱ्यांना सहकार्य आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार. बीड पुणे थेट रेल्वे सेवेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ. देशभरात कालपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात आणि ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत आज पूजनाचा सोहळा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत 102.9 MHz. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: स्वच्छता धरती पाणी हवा ठेवा साफ नाहीतर येणारी पिढी करणार नाही तुम्हाला माफ.
2: स्वच्छ घर स्वच्छ अंगण प्रसन्न ठेवू वातावरण.
1: थोडी तरी ठेवा जाण सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.
0: हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा. डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
6: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
7: आओ काका रस्त्यात तुमचा शी आओ सगळे आजारी पडतील.
8: हो चुकलं रे गड्या.
7: आओ स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
8: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
9: स्वच्छ घर स्वच्छ परिसर शुद्ध मोकळी हवा
10: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
11: दूर दूर सर्व दूर प्राणावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
12: आकाशवाणी
11: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
12: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
7: आओ काका रस्त्यात तुमचा शी आओ सगळे आजारी पडतील.
8: हो चुकलं रे गड्या.
7: आओ स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
8: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
11: स्वच्छ घर स्वच्छ परिसर शुद्ध मोकळी हवा
10: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
13: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे तसंच ब्रेन ट्युमर मेंदूतील रक्तस्त्राव मणक्यातील गादी सरकणे स्पाइन ट्युमर हातापायाला मुंग्या येणं मणक्याचं कॅन्सर
14: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
13: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सारडी नाका अहमदनगर.
15: पर्यावरण को बचाना है प्लास्टिक को जड़ से मिटाना है. स्वच्छ राष्ट्र बनाना है हर घर से प्लास्टिक को हटाना है.
16: हरियाली को बढ़ाना है
15: प्लास्टिक को हटाना है.
16: एक ही संकल्प हमारा प्लास्टिक हटाना लक्ष्य हमारा.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो सकाळचे 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत 7:25.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सक्षम आणि आधुनिक पायाभूत सुविधांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. उत्तम रस्ते, महामार्ग आणि सक्षम दळणवळण व्यवस्था यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होतोच, त्यासोबतच उद्योग, व्यापार, शेती आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळते. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक, सागरी सेतू आणि विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग देण्यात येत आहे. या प्रकल्पांचे नियोजन, त्यांची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर.
1: सर नमस्कार.
2: सर्वांना माझा नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि MSRDCला आता 30 वर्ष झालेली आहेत आणि भारतातले जे जे काही महत्वाचे उपक्रम होते, उदाहरणार्थ मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा भारतातला पहिला महामार्ग, तसंच सागरी सेतू वांद्रे वरळी सी लिंक हा देखील पहिला महामार्ग MSRDCतर्फे आपण केलेला आहे, तर तुम्ही काय सांगाल की या स्थापनेबद्दल काय सांगाल आणि सुरुवातीपासूनची कामं?
2: नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ते विकासाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा राज्यातील रस्ते विकास जो आहे हा देशामध्ये अव्वलस्थानी आहे. 3 लाख किलोमीटरपेक्षा जास्त असं रस्त्याचं नेटवर्क या राज्यामध्ये आहे, ज्यामध्ये 18,000 किलोमीटरचे नॅशनल हायवे आहेत, 32,000 किलोमीटरचे स्टेट हायवे आहेत आणि व्हिलेज रोड आणि ODR मिळून 2.5 लाखापेक्षा जास्त किलोमीटरचे ते रस्ते आहेत आणि लोकल रोड्स जे आहेत ते पण एक साधारणतः 23,000 किलोमीटरचे लोकल रोड्स आहेत. असं साधारणतः 3 ते 3.5 लाख किलोमीटर एवढं मोठं रस्त्याचं नेटवर्क या राज्यामध्ये आहे. म्हणजे दळणवळणाच्या सुविधा ज्या आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत. 1996 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना झाली, त्यावेळेस विभागाचे मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब होते, त्यांच्या काळामध्ये या महामंडळाची निर्मिती झाली. महामंडळाची निर्मिती करण्यामागचा जो उद्देश होता तो असा होता की मोठ्या प्रमाणामध्ये मोठे प्रकल्प हाती घेण्यासाठी या महामंडळाची निर्मिती करण्यात आली. महामंडळ झाल्यामुळे निर्णय प्रक्रिया सुलभ होते, महामंडळाच्या स्तरावरती निर्णय घेता येतात आणि निर्णय प्रक्रियेतील सुलभता यासाठी महामंडळाची निर्मिती 1996 करण्यात आली. आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईमधली 55 उड्डाणपुलं आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि वरळी ते वांद्रे सागरी सेतू याची कामं प्रामुख्याने 1996 हाती घेण्यात आली. मुंबईतील उड्डाणपुलं जी आहेत, म्हणजे 55 उड्डाणपुलं आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, ही कामे 2002 पूर्ण करण्यात आली. म्हणजे महामंडळाची निर्मिती झाल्यानंतर 6 वर्षाच्या कालावधीमध्ये 55 उड्डाणपुलं मुंबईतील आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा पूर्ण करण्यात आला आणि 2009 आणि 2010 वांद्रे वरळी सागरी सेतूचं काम हे पूर्ण करण्यात आलं. तर हे जे 3 मेगा प्रोजेक्ट होते, हे 3 मेगा प्रोजेक्टची कामं 2009-10 MSRDCच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली,
1: त्यामुळे वेळ ही खूप वाचलेली आहे. आता एक्सप्रेस हायवेला देखील मला वाटतं 20 वर्षांहून

0: काळ अधिक झालेला आहे आणि मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक याची गरज आपल्याला भासली. जेव्हा कनेक्टिंग लिंक हा म्हणतात की अभियांत्रिकी चमत्कार आहे आणि खूप उत्सुकता आहे या कनेक्टिंग लिंक बद्दल देखील लोकांना, तर काय सांगाल की कशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आणि किती आव्हानं होती हे करण्यामध्ये?
1: 1996-97 साली जेव्हा या एक्सप्रेसवेचं प्लॅनिंग केलं गेलं त्या काळामध्ये हा जो भाग होता एक्सप्रेसवेचा 13.30 किलोमीटरचा हा त्यावेळेस मिसिंग होता, म्हणजे पार्ट ऑफ द प्लॅनिंग होता त्यावेळेस. पण त्यावेळेस काही जे काही निर्णय घेण्यात आले की कॉमन एक जी लिंक होती म्हणजे कॉमन लेंथ नॅशनल हायवेची जी होती, जुना नॅशनल हायवे आणि हा एक्सप्रेसवे अशी कॉमन लेंथ 19 किलोमीटरची कॉमन लेंथ झाली आणि हा जो मिसिंग लिंक प्रकल्प त्या काळात हाती घेण्यात आला नव्हता. विविध कारणामुळे त्याचं काम त्यावेळेस केलं गेलं नाही. पण हे जे मिसिंग लिंकचं काम आहे हे 2018 हे हाती घेण्यात आलं. ह्याचं 2018 मिसिंग लिंकचं त्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आणि त्यानंतर हे काम सुरू केलं गेलं. आता ही मिसिंग लिंक जी आहे 13.30 किलोमीटरची ही आपण आता पूर्ण केली आहे, त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे. तर ही मोस्ट कॉम्प्लिकेटेड अशी लिंक होती, म्हणजे या ठिकाणी 13.30 किलोमीटरमध्ये दोन मोठाले असे डोंगर आहेत आणि दोन अशा खोल दऱ्या आहेत, म्हणजे दोन खोल दऱ्या आणि दोन उंच डोंगर यामध्ये जाणारी ही मिसिंग लिंक आहे. त्यामुळं डोंगरामध्ये आपल्याला बोगद्याचं बांधकाम करावं लागलं, म्हणजे आता दोन बोगद्या आहेत, एका बोगद्याची लांबी 8.9 किलोमीटर आहे आणि दुसऱ्या बोगद्याची लांबी 1.6 किलोमीटर आहे आणि दोन बोगद्यामध्ये एक व्हॅली आहे टायगर व्हॅली, त्यावरती एक ब्रिज आहे आणि 1.6 किलोमीटरच्या बोगद्याच्या आधी मुंबई साईडला तिथे एक व्हॅली आहे त्याच्यावरती एक ब्रिज आहे. असे दोन मोठाले पुलं आणि दोन बोगदे अशा चार स्ट्रक्चरचा मिळून हा मिसिंग लिंक आहे. आणि इंजिनिअरिंग दृष्ट्या हा माझ्या करिअरमधला सगळ्यात कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट आहे.
0: अच्छा.
1: आता कॉम्प्लिकेटेड यासाठी म्हणतोय की या ठिकाणी ऍक्सेसचा प्रॉब्लेम होता.
0: बरं.
1: म्हणजे इव्हन बोगद्याचं बांधकाम करताना फक्त पुण्या साईडने ऍक्सेस अव्हेलेबल होता. जो बोगदा पुण्या साईडने आम्ही हाती घेतला होता तो जो डोंगराचा दुसरा भाग जो होता तो दरीमध्ये होता.
0: बरं.
1: त्यामुळे टायगर व्हॅलीकडनं टनेलिंगच्या कामासाठी मशिनरी आपण नेऊ शकत नव्हतो. त्या दरीनंतर दुसरा डोंगर होता. त्या दुसऱ्या डोंगराची अशी अवस्था होती की त्या दोन्ही साईडने ऍक्सेस नव्हता त्याच्यामध्ये, म्हणजे अगदी टायगर व्हॅलीच्या साईडने जरी त्याच्यामध्ये टनल खोदायचं म्हटलं तरी 40-1 मीटरचा असा ड्रॉप होता, तिकडनं मशिनरी नेऊ शकत नव्हतो टनलिंग एक्सकर्शनसाठी. आणि मुंबईच्या साईडनी पण एक दरी होती, म्हणजे त्या साईडनी पण मशिनरी नेणं पॉसिबल नव्हतं. म्हणजे ऍक्सेस या 1.6 किलोमीटरच्या टनलसाठी सुद्धा नव्हता आणि 8.9 किलोमीटरच्या टनलसाठी टायगर व्हॅली साईडनी पण ऍक्सेस नव्हता, फक्त एक ऍक्सेस होता. त्यामुळे ऍक्सेस क्रिएट करणं हे पहिलं चॅलेंज होतं त्या बांधकामामध्ये. मग ऍक्सेस क्रिएट करताना आम्ही जो खोपोली पेना हा जो रस्ता आहे नॅशनल हायवे आहे त्या नॅशनल हायवेवरनं एक विलेज रोड जात होता त्या वेळेच्या दिशेने, 10 किलोमीटरचा विलेज रोड होता. तो विलेज रोड विकसित करून मग त्या ठिकाणी तो ऍक्सेस त्या व्हॅलीला आधी क्रिएट केला गेला आणि त्या व्हॅलीला ऍक्सेस क्रिएट केल्यानंतर मग ते पुलाचं बांधकाम हाती घेण्यात आलं, जे व्ही शेप व्हॅलीमध्ये पुलाचं बांधकाम होतं ते हाती घेण्यात आलं. आणि त्याच व्हॅलीमधनं मुंबई साईडचा जो एक डोंगर होता असा उंच डोंगर त्या टनेलिंगसाठी त्यातनं एक एडिट काढण्यात आला, एक दुसरा एक टनेल आपण खास बांधकामाची मशिनरी आज नेण्यासाठी एक टनेल आपण खोदला, तो आता दिसत नाही, म्हणजे तो असा दोन्ही टनेलच्या मधनं जो काही गॅप आहे त्या गॅपमध्ये असा टनेल काढला त्यातनं आम्ही मशिनरीमध्ये नेली आणि मग त्याचं एक्सकर्शन केलं.
0: बापरे. आणि सर तुम्ही आता टायगर व्हॅलीचा उल्लेख केला तर तिथे खूप हवा पण खूप जोरात असते, खूप वेगाने तिथे हवा येत असते, तर ते देखील कुठेतरी हे सगळं बांधताना एक आव्हान होतं तुम्हाला?
1: नाही, मोठं आव्हान होतं. आता या ठिकाणी हा जो पूल आम्ही बांधला आहे टायगर व्हॅलीला 650 मीटर अशी या पुलाची लांबी आहे आणि हा 4 लेन्स आहे, दोन पूल आहेत त्या ठिकाणी, एक मुंबई पुणे कॉरिडॉर साठी 4 लेनचा तो एक ब्रिज आहे आणि एक ऍडिशनल इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे एज गुड एज तो 5 लेनचा ब्रिज आहे आणि पुण्याकडे मुंबईकडे जाण्यासाठी दुसरा एक ब्रिज आहे 5 लेनचा. आता या ठिकाणी या पुलाचं जे बांधकाम केलं तर या ठिकाणी 4 पायलॉन आहेत, म्हणजे हा 4 पायलॉनवरती 650 मीटरचा पूल आम्ही उभा केलाय.
0: बरं.
1: म्हणजे एका पायलॉनवरती जर आपण 4 पायलॉनवरती 1 पायलॉनवरती 60 केबल्स, 4 पायलॉनच्या म्हणून 240 केबल आहेत अशा आणि या 240 केबलवरती हे दोन ब्रिजेस असे हँगिंग ब्रिजेस आहेत. ब्रिजच्या डेकचं वजन आहे 36,000 मेट्रिक टन. 36,000 मेट्रिक टनाचं वजन हे 4 खांब घेतात आणि प्रत्येक खांबाचं जर आपण वजन पाहिलं तर एका खांबाच्या फुटिंगचं वजन 10,000 मेट्रिक टन आहे आणि त्या खांबाचं वजन 7,500 मेट्रिक टन आहे, म्हणजे 17,500 मेट्रिक टनाचा एक खांब आहे, असे 4 खांब आणि 4 खांबावर 36,000 मेट्रिक टनाचा पूल. आता या ठिकाणी जर आपण पुलाच्या खांबाची उंची पाहिली तर ते 182 मीटर उंचीचे खांब आहेत.
0: अच्छा.
1: म्हणजे अगदी ग्राउंड पासून जर विचार केला तर 182 मीटर उंचीवरती आहेत, म्हणजे 182 मीटर

0: उंचीच्या खांबाचा जेव्हा आपण विचार करतो ते साधारणतः 60 मजली जी इमारत असते तेवढ्या इमारती एवढी उंची या खांबाची आहे. आणि रस्त्याची जी पातळी आहे रोड लेवल ती 100 मीटर वरती आहे.
1: बरं,
0: म्हणजे आपण जो आता ट्रॅव्हल करतोय, आता मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक झाले, कनेक्टिंग लिंक जेव्हा आपण ट्रॅव्हल करतोय तर त्या डेकच्या खाली हा ब्रिज 100 मीटर उंचीवरती आहे आणि डेकच्या वरती 82 मीटर आहेत. अशा पद्धतीचा हा उंच पूल असल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये काम करणं खूप चॅलेंजिंग होतं.
1: अच्छा,
0: मगाशीच आपण उल्लेख केला की लोणावळा आणि खंडाळ्याचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो. 5000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस असतो पावसाळ्यामध्ये. जोराचे वाहणारे वारे असतात आणि धुकं असतं मोठ्या प्रमाणामध्ये.
1: धुकं असतं
0: हा, म्हणजे या पावसाळ्यामध्ये धुकं, जोराने वाहणारे वारे आणि जोराचा पाऊस यामध्ये काम करणं फार जिकिरीचं होतं. पण नॉर्मल कोर्समध्ये ज्या एफिशियन्सीने आम्ही काम करतो ती एफिशियन्सी मेंटेन करणं कठीण होते. पावसाळ्यामध्ये 50% एफिशियन्सीने आम्ही काम करू शकलो पावसाळ्याच्या काळात.
1: पण तरी पावसाळ्यात पण काम सुरू,
0: पावसाळ्यामध्ये पण काम सुरू होतं.
1: नक्कीच सर, अतिशय तुम्ही आता जे आकडे सांगितलेत किंवा जे वर्णन केलं की त्याच्यावरून हे कळतंय की ही जी कनेक्टिंग लिंक आहे ती निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान होतं. आणि खरोखरच आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला देखील त्याचा अभिमान आहे की अशा पद्धतीचा रस्ता एक तयार झालेला आहे.
2: श्रोतेहो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोतेहो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे, संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
3: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्र.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 मेगाहर्ट्झ वर. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल यांची प्रायोजित गणपती आरती.
4: आरतीचे प्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह शेजारी, नगर रोड, बीड. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया मोफत.

0: प्राजक होते. मित्र रोग, कॅन्सर, ऑपरेशन, केमोथेरपी, एंजिओप्लास्टी, किडनी मुतखडा, हाडांचे सर्व ऑपरेशन, आयसीयू आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करणारे श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह शेजारी, नगर रोड, बीड.
1: आताच आपण प्रायोजित आरती ऐकलीत.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक

0: गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
2: हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे 102.9 मेगाहर्ट्झवर. श्रोते, सकाळचे 7:45 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरु किल्ले.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धरतीखाली पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. डॉक्टर नमस्कार.
6: नमस्कार
5: डॉक्टर. या भागामध्ये आपण गाऊट या आजाराविषयी बोलणार आहोत, तर गाऊट या आजारामध्ये नेमकी लक्षणं काय असतात?
6: उत्तान वातरक्त हा जो वातरक्ताचा प्रकार आहे त्याच्यामध्येच दिसणारा एक आजार म्हणजे गाऊट होय. गाऊट ह्या आजारामध्ये प्रामुख्याने काय होतं, एक तर तुमचा हाताचा अंगठा असू देत किंवा पायाचा अंगठा असू देत, त्याच्या मुळापाशी किंवा त्या अंगठ्याला सूज यायला लागते. थनका खूप जास्त प्रमाणात असतो, दुखणं खूप जास्त प्रमाणात असतो, अंगठा खाली टेकवायचं म्हणलं तरी जमत नाही, किंवा हाताच्या अंगठ्यांना सूज येणं, हळूहळू हाताच्या सर्व बोटांना सूज येणं, किंवा पायाच्या बोटांना सूज येणं, किंवा हळूहळू अँकल्सला म्हणजे घोट्या त्या ठिकाणी सूज येणं, तळपायाला पूर्णतः सूज येणं, तिथं उष्ण स्पर्श जास्त असणं, ठणका सहन न होणारा असणं, इतकी तीव्रता ह्याच्यामध्ये रुग्णाची जास्त प्रमाणात असते, इतका त्रास जास्त असतो. आयुर्वेदानुसार हा वातरक्ताचाच एक प्रकार आहे. नको असणारे टॉक्सिन जे काही शरीरात होतात युरिक ऍसिड सारखे, याच्यामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण खूप वाढलेलं असतं, ते नको असणारे टॉक्सिन्स रक्ता थ्रू ज्या वेळेला सांध्यांच्या इथे म्हणजे हातांचे बोट असू देत किंवा पायांचे बोट असू देत, या सांध्यांमधलं अंतर अतिशय कमी असतं, त्यामुळे स्वाभाविक थोडे जरी क्रिस्टल युरिक ऍसिडचे किंवा इतर टॉक्सिनचे तिथे येऊन अडकून राहिले तर त्या सांध्यांमधल्या तिथल्या आवरणाला सूज यायला लागते. अतिशय ठणका जास्त प्रमाणात जाणवतो, उष्ण स्पर्श जाणवणं, तिथला भाग लालसर होणं, अशा प्रकारचे लक्षणं रुग्णाला दिसायला लागतात. आणि ह्याचे वेग आल्यासारखे येतात, म्हणजे गाऊटचा अटॅक आल्यासारखा येतो. एखादा दम्याचा जसा अटॅक येतो मध्ये काहीच त्रास नसतो, म्हणजे रुग्णाला कोणतीच लक्षणं दिसत नसतात, पण अटॅक आला की प्रचंड त्रास
5: दुखायला,
6: मग कधीतरी येणाऱ्या अटॅक मग हळूहळू त्यातलं प्रमाण कमी होत जातं आणि मग एक वेळ अशी येते की सततच त्रास होतोय, मग हळूहळू इतर सांध्यांचे सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होत.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिव पेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
5: पण आता गाऊट वर आयुर्वेदामध्ये उपचार काय सांगितलेले?
6: जसं आता आपण बघितलं की आयुर्वेदानुसार गाऊट म्हणजे वातरक्त, मग त्या मूळ कारणासाठी नक्की गाऊट मध्ये काय बदल झालेले आहेत. वात एका बाजूला वाढलेला आहे, ते नको असणारे युरिक ऍसिड सारखे क्रिस्टल जे हाताच्या किंवा पायाच्या अंगठ्याच्या इथे किंवा त्या हाताच्या बोटांच्या इथे किंवा पायाच्या सांध्यांच्या इथे जे काही अडकून राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे दुखावा जास्त आहे, ते तिथनं क्रिस्टल्स कसे बाहेर पडतील हे बघणं गरजेचं आहे. रक्तप्रसादन चिकित्सा होणं गरजेचं आहे, वातशमन चिकित्सा होणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्यासाठी बस्ती आपल्याला खूप उपयोगी राहतात, जायवा लावून ह्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो, पत्रपोट्टली स्वेदाचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत असतो, आणि मग त्याच्याबरोबर अभ्यंतर औषधं सतत घेणं मूळ आजार कायमस्वरूपी बरा होण्याच्या दृष्टीने आणि तो नंतर आजार पुन्हा कधीच होऊ नये या दृष्टीने रसायन चिकित्सा, अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला तो गाऊट कायमस्वरूपी बरा व्हायला मदत करू शकतो.
5: बरोबर. तर डॉक्टर, पुढच्या भागात आपण ऑटो इम्युन डिसीजेस म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर आपल्याला आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितले आहेत त्याची माहिती श्रोत्यांना द्यायची, पण या भागात वेळ संपले म्हणून इथेच थांबूया. नमस्कार.
6: नमस्कार.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड

0: सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390902023 8390902023 8390902023.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
2: आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. सकाळचे 7:50 झाली आहेत. आता पुन्हा एकदा एक प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत, गरुड हॉस्पिटल यांचा, ऐकूयात.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, या कार्यक्रमात आपण कॅन्सर विषयीचे लक्षणं, कॅन्सर कशामुळे होतो, कॅन्सरचे गैरसमज, संसर्गजन्य किंवा अनुवंशिकता असे बरेचसे प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी अहिल्यानगरच्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथं प्रशिक्षित कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड आपणाशी बोलणार आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत आहे गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात.
4: धन्यवाद.
3: डॉक्टर, कॅन्सर म्हटलं की लोकांना थोडं आजही एकदमच असं वाटतं की जीव घेणार, म्हणजे हा आजार आता आपला जीव घेणार, पण आता मेडिकल सायन्समध्ये झालेल्या प्रगतीमुळे असं काही होऊ शकत नाही. पण तरी बरेचशा लोकांना हा प्रश्न की नेमकं कॅन्सर म्हणजे आहे काय, तर त्याबद्दल काय सांग.
4: बरोबर, तर अति चांगला प्रश्न आहे तो. कॅन्सर म्हणजे हा एक पेशींचा विकार आहे, म्हणजे कॅन्सर हा पेशीतून निर्माण होतो, आपल्या शरीरातील पेशीतून निर्माण होतो. तर आपल्या शरीरातील पेशी ह्या नेहमी बदलत असतात, परंतु बदल होता होता त्यामध्ये अचानक असा बदल होतो की शरीराचं त्याच्यावरील नियंत्रण नष्ट होतं, आणि त्यावेळी अनियंत्रित अगणित पेशींची वाढ, विशिष्ट पेशींची वाढ होते, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. त्या ठिकाणी मग ती गाठ तयार होते. अशा प्रकारच्या ज्या पेशी असतात, ज्या शरीरातील पेशीपेक्षा वेगळ्या, ज्या शरीराला काहीही उपयोगाच्या नसतात, त्यांचं आणि शरीराचं त्यांच्यावर कसल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं, अशा प्रकारच्या पेशींची वाढ होणं म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा कुठल्या जंतूंचा विकार नाही, हा पेशींचा विकार आहे.
3: थोडस या शब्दाबद्दल आम्हाला सांगा की कॅन्सर किंवा कर्करोग असंच का म्हटलं जातं याला? दुसरं
4: आता कर्क म्हणजे तर खेकड्याला असं म्हटलं जातं, आपली हा आपले कर्करास म्हणतात, पण खेकडा दाखवला जातो.
3: बरोबर.
4: तर खेकड्याचं जसे पाय वेगवेगळ्या दिशेनं असतात, तशाच प्रकारचा हा कॅन्सर जेव्हा निर्माण होतो तो सर्व बाजूनी पसरत असतो, सर्व बाजूने, खेकड्यासारखा सर्व बाजूने तो पसरतो, जसा खेकडा दिसतो तसा. म्हणून कॅन्सरला खेकड्याचं असं चिन्ह दिलं गेलेलं आहे, आणि म्हणून तो कर्करोग.
3: तर हे झालं कॅन्सर म्हणजे काय. आता सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की ज्या प्रश्नाला आता ऐकताना, ज्याचं उत्तर ऐकताना श्रोते सुद्धा जर असं कानटाव करून ऐकतील की मग एवढं सगळं आहे, हा कॅन्सर जीव घेणं आहे की नाही हे बघूयात आपण, पण हा होतो कशामुळे. जर तुम्ही म्हणताय तो जीवाणूमुळे होत नाही, विषाणूमुळे होत नाही, किंवा कुठल्याही हवामानाच्या बदलामुळे होत नाही, मग याची कारणं काय.
4: आता जेव्हा कॅन्सरच्या पेशीमध्ये, म्हणजे साध्या आपल्या शरीरातील पेशीमध्ये बदल होत असतात किंवा त्याचं विभाजन होत असतं, हे नॉर्मल गतीनं जे होत असतं ते नॉर्मलच असतं, कारण आपल्या शरीरातल्या सर्व पेशी बदलत असतात. परंतु अशा बदल होताना काही घटकामुळे बदल असा घडतो की तो विकृत स्वरूपाची पेशी त्या ठिकाणी निर्माण होते, आणि ह्या विकृत स्वरूपाचा बदल, म्हणजे त्याच्यामध्ये विभाजन होताना जी काही कारणं असतात, त्याचं आपल्याला आतापर्यंत माहीत झालेली जी कारणं आहेत, त्यामध्ये व्यसनांची पद्धती ज्या आहे त्याच्यामुळे हा बदल त्याच्यामध्ये घडून येतो विभाजन होताना. तर त्यामध्ये म्हणजे पान, तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू, मावा, गुटखा ह्या प्रकारची जी व्यसनं आहेत, तंबाखूच्या, तंबाखूजन्य पदार्थांचा वापर जो वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, तंबाखूची मिश्री लावली जाते, ह्यामुळे आपल्याला माहिती आहे की ह्यांच्यामुळे त्यांच्या विभाजनामध्ये कृत्रिम बदल होतात, आणि त्यातून एक वेगळी पेशी तयार होते, जिचं ज्याचं शरीरावर कसलंही किंवा शरीराच्या त्याच्या पेशीवर कसलंही निधन नियंत्रण नसतं.
3: आणि या संदर्भात आणखी सुद्धा आपल्याकडे काही प्रश्न असेल किंवा आपल्या घरात कॅन्सरचा एखादा रुग्ण असेल आणि आपल्याला जर त्याचा योग्य वेळेत सल्ला हवा असेल तर आपण नक्की संपर्क करा सावेडी रोड अहिल्यानगर इथल्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रकाश गरुड यांना. जर तुम्हाला खर्चाची चिंता असेल तर गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, ज्या योजनेमार्फत कॅन्सरचा संपूर्ण खर्च

हा शासनातर्फे केला जातो। आणि हॉस्पिटलचा नंबर घ्या 0241-232-67-75 0241-232-6775। धन्यवाद।

गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. सकाळचे 7:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत जीवनज्योत हॉस्पिटल यांनी प्रायोजित केलेलं गणपती गीत. प्रायोजक आहेत जीवनज्योत हॉस्पिटल. आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असो वा मोठे, त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनज्योत हॉस्पिटल. अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम. जीवनज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड.

0: प्रायोजक होते?
1: जीवनज्योत हॉस्पिटल, आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असो वा मोठे, त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनज्योत हॉस्पिटल, अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम, जीवनज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड।
2: प्रायोजित गणपती गीत आताच आपण ऐकलं। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। श्रोते, सकाळचे 8 वाजता आहेत। 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत। तेव्हा सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून।

8 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक उत्पादन क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचं पंतप्रधान

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन, देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ, हिंदुस्थान एरोनॉटिक्स आज स्वदेशी बनावटींच्या विमान आणि हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द करणार, आणि पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारत अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. सेमी कंडक्टर उद्योगासाठी जागतिक केंद्र होण्याच्या दिशेनं भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून या क्षेत्रात नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं. त्यांच्या हस्ते सेमिकॉन इंडिया परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आतापर्यंत 12 सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून पुढील टप्प्यात ही संख्या आणखी वाढेल असंही ते म्हणाले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई, लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी कैवल्यधामच्या गोवर्धनधास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी पुण्यात आयोजित पुणे फेस्टिव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन आणि रोजगार या क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत.
1: मेक इन इंडिया या 2014 सुरू झालेल्या उपक्रमाचा उद्देश लाल फितीचा कारभार कमी करणं, व्यवसाय सुलभता सुधारणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशांतर्गत क्षमता विकसित करून भारताला उत्पादनासाठी एक स्पर्धात्मक केंद्र बनवणं हा होता. या उपक्रमाचा दृष्टिकोन केवळ स्वतंत्र कारखान्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यापर्यंत विस्तारला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मूल्य 2025-26 13,11,000 कोटी रुपयांवर पोहोचलं, तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यातीचा आकडा 4,24,000 कोटी रुपयांवर गेला. मोबाईल फोनच्या निर्यातीत 171 पटींनी वाढ झाली आणि भारत निव्वळ आयातदार या श्रेणीतून निव्वळ निर्यातदार या श्रेणीत आला. PLI अंतर्गत समाविष्ट असलेल्या 14 क्षेत्रांमध्ये मार्च 2026 2,40,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आणि 14 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले. मेक इन इंडियामुळे मेड इन इंडिया हे केवळ एक लेबल न राहता जागतिक स्तरावरील उत्पादनाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य बनत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: समाजाची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीनं विकलांगाऐवजी दिव्यांग या शब्दाचा वापर करण्यात पंतप्रधानांची दूरदृष्टी दिसून येते असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींविषयी केवळ सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं ही समाजाची जबाबदारी असल्याचं वर्मा म्हणाले. अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य, उद्योजकांना उभारी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असल्याचं मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी काल ठाणे इथं केलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं सेवा संकल्प अभियान आणि सेवा दिवस या उपक्रमाअंतर्गत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आशीर्वाद का दिया या कार्यक्रमात ते बोलत होते. जगभरातल्या भारतीय आणि वाणिज्य दूतावासांनी काल स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा प्रारंभ केला. मोहिमेच्या प्रमुखांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली आणि त्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. अझरबैजान, आइसलँड, लायबेरिया येथील भारतीय दूतावास तर सौदी अरेबिया, टांझानिया राष्ट्रातील भारतीय वाणिज्य दूतावासांमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांच्या उपस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे लघुउद्योजकांना कोणत्याही तारण हमीशिवाय कर्ज मिळवणं शक्य झालं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल नवी दिल्लीत या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होत्या. 2015 सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत वेळेवर कर्जाची परतफेड केल्यामुळे लाभार्थ्यांना

0: अधिक रकमेचं कर्ज मिळवणं, आपली पतस्थिती सुधारणं आणि बँकांचा विश्वास संपादन करणं शक्य झालं आहे असंही अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या. दिल्लीत आजपासून विकसित भारताच्या प्रवासात वित्त पुरवठा या विषयावरील दोन दिवसांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि अर्थसचिव यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही परिषदेला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांसाठी घेण्यात आलेल्या यूजीसी नेट जून 2026 परीक्षेच्या अंतिम उत्तर तालिका जाहीर केल्या आहेत. या उत्तर तालिका यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. ही परीक्षा 9 आणि 10 जून रोजी घेण्यात आली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पारपत्र अर्थात पासपोर्ट सुधारणा नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार 15 वर्षांखालील मुलांना जारी केलेलं 36 पानी पारपत्र 5 वर्षांसाठी किंवा मूल 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जो कालावधी आधी पूर्ण होईल तोपर्यंत वैध राहणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीचं हलकं लढाऊ विमान, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या पवनहंस लिमिटेडकडे ध्रुवचं अत्याधुनिक हेलिकॉप्टरही सुपूर्द करणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल थिंपू इथं भूतानचे राजे जिग्मे खेसर नॅमगेल वांगचुक यांची भेट घेतली. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याबाबत भूतानच्या राजांचं मार्गदर्शन मोलाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतातल्या 140 अब्ज नागरिकांसाठी ऊर्जा महत्वाची धोरणात्मक गरज आहे आणि तोच राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे भारतीय जनतेच्या ऊर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं ठाम प्रतिपादन अमेरिकेतले भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी काल केलं. भारतीय ऊर्जा गरजांविषयी समाज माध्यमांवरून प्रसारित संदेश मालिकेत त्यांनी भारत हा ऊर्जेचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे असंही त्यांनी नमूद केलं. टाटा सन्स उद्योग समूहानं एन चंद्रशेखर यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सध्याचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार होता. चंद्रशेखर यांच्या फेरनियुक्तीच्या बातमीमुळे शेअर बाजारात टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. लष्करप्रमुख धीरज सेठ यांनी 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यात रशियन भूदल मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या लष्कराच्या क्षमता विकासाला बळकटी देण्यावर भर देण्यात आला. इराणच्या अणुक्र कार्यक्रमावर गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवर देखरेख ठेवण्यासंदर्भातील एका ठरावावर व्हेटो म्हणजे नकाराचा वापर चीननं केला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांना देखरेखीसाठी अधिकृत मान्यता मिळणार नाही. इराणवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे निर्बंध अजूनही लागू आहेत. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसच्या 2 प्रतिस्पर्धी गटांना पक्षाचं नाव आणि फुलं आणि गवत हे चिन्ह न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. ममता बॅनर्जी आणि अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखाली पक्षांच्या दोन्ही गटांच्या नेत्यांचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर निवडणूक आयोगानं अंतरिम आदेश काढले आहेत. क्रिकेटमध्ये पुरुषांचा संघ काल अफगाणिस्तान विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या 3र्या आणि अखेरच्या सामन्यात 127 धावांनी दणदणीत विजय मिळवत त्याने मालिका खिशात घातली. भारतानं 20 षटकात दिलेल्या 222 धावांचं लक्ष पूर्ण करताना अफगाणिस्तानचा डाव 94 धावांचाच आटोपला. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 हून अधिक धावांच्या फरकानं भारतानं 10वा विजय नोंदवला आहे. अभिषेक शर्माला कालच्या सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक उत्पादन क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ. हिंदुस्तान एरोनॉटिक्स आज स्वदेशी बनावटीच्या विमान आणि हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द करणार. आणि पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारत अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 102.9 MHz हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:40 झालीत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मधुकर अनंत यांचं लोकगीत. गायक, कलाकार आणि संगीतकार आहेत संजय मोरे.

मधुकर अनंत यांचं लोकगीत आपण ऐकलं. गाय कलाकार आणि संगीतकार होते संजय मोरे. लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकवीत आहोत सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात MP भावे यांचं लोकगीत, तुकाराम शिंदे यांच्या संगीत निर्देशनात.

विजय कठीण आणि काशीराम विश्वनाथ यांचं लोकगीत आपण ऐकलं. विजय कठीण यांच्या संगीत निर्देशनात गात होते श्रीकांत नारायण आणि वैशाली सामंत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रुती हो यानंतर ऐकूयात मधुकर पाठक यांच्या संगीत निर्देशनातील लोकगीत. गीतकार आणि गायक कलाकार आहेत शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी.

योगिता गुडबुले यांच्या आवाजात मधुकर अनंत यांचं गीत आपण ऐकत होता. संजय मोरे यांच्या संगीत निर्देशनात श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतायत. सहक्षेपित करीत आहोत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुपरहिट हंगामा, हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कॉकटेल टू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं अमिताभ भट्टाचार्य यांचं. तर संगीतकार होते प्रीतम, गायक कलाकार होते प्रीतम अरिजित सिंग आणि अमिताभ भट्टाचार्य. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हनुमान अंश या चित्रपटातलं शंतनू सुदामे आणि धीरेंद्र मुलकलवर यांच्या आवाजातलं शंतनू सुदामे यांचं गीत. संगीतकार आहेत धीरेंद्र मुलकलवर.

0: बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क राहा.
2: कार्यक्रमात यानंतर मोहित चौहान यांच्या आवाजातलं पेड्डी या चित्रपटातलं गीत ऐकूयात. रकीब अलाम यांचं हे गीत आहे. तर संगीतबद्ध केलं या गीताला AR रहमान यांनी.

पेड्डी या चित्रपटातलं मोहित चौहान यांच्या आवाजातलं रकीब अलाम यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते ए आर रहमान. श्रोते आपण ऐकत आहात सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन ऐकूया. आज सकाळी 10:30 आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम अर्थात महिला विश्व या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल श्री ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त सोनियाच्या पावलांनी आली गौराई अंगणी हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन असेल अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. तेव्हा नक्की ऐका आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व आज सकाळी 10:30. निवेदन संपलं. सुपरहिट हंगामा या नवीन हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूयात 13 यार हूं मैं या चित्रपटातलं कुणाल वर्मा यांचं गीत. पायल देव आणि आदित्य देव यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत सचेत टंडन आणि पायल देव.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कौशल किशोर यांचं गीत टॉक्सिक या चित्रपटासाठी. गायक कलाकार आणि संगीतकार आहेत विशाल मिश्रा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात सुपरहिट हंगामा, हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: आम्हा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रोतेहो, खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत मिळतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
2: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी.
1: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारी निर्झर।
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा। निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

सुपरहिट हंगामा या नवीन हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो शेवटी ऐकूयात अरिजित सिंग आणि अंतरा मित्रा यांच्या आवाजात मनोज यादव यांचं गीत, प्रीतम यांच्या संगीत निर्देशनात चित्रपट आहे अजहर.

0: अजहर या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 झालेत. प्रसारित करीत आहोत आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. यात आज ऐकूयात श्री ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त सोनियाच्या पावलांनी आधी गौराई अंगणी हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात महिला विश्व हा कार्यक्रम.
1: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्वास.

मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा गुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज शुक्रवार 18 सप्टेंबर अर्थात ज्येष्ठा गौरी पूजन. तेव्हा आज महिला विश्व या कार्यक्रमात आमची संकलित माहिती, सोनियाच्या पावलांनी आली गौराई अंगणी.

मैत्रिणीनो आणि श्रोते हो, श्रावण संपून भाद्रपद सुरू झाला की आपल्याला वेद लागतात ते गणेशाबरोबरच गौरी आगमनाचे. गौरीचं आगमन म्हणजे कुटुंबामधील प्रत्येक जणासाठी जणू आनंदाची पर्वणीच. अंगणातली रांगोळी, गौरीची आरास करताना किंवा त्यांचं स्वागत करताना होणारी लगबग, प्रवेशद्वारापासून आत उठणारी त्यांची कुंकुम पावले, पानफुलं, अगरबत्त्या आणि खाद्यपदार्थांचा घरामध्ये दरवळणारा सुगंध म्हणजेच उत्सवाचा एक वेगळाच आत्मिक आनंद. श्रोत्याहो, गौरी पूजेमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरींचे पूजन आपल्याकडे होते. आपल्या संस्कृतीत गौरीला माहेरवाशीण मानलं जातं, जी आपल्या लाडक्या पुत्राला अर्थात गणपतीला भेटायला आणि माहेरचा पाहुणचार घ्यायला येते अशी धारणा आहे.

भौगोलिक रचनेनुसार या सणाची रूपं बदलत असली तरी त्यामागील श्रद्धा आणि समृद्धीची भावना मात्र एकच आहे. श्रोत्यांनो, महाराष्ट्रात संस्कृती आणि कुलाचारानुसार गौरी वेगवेगळ्या रूपात पूजल्या जातात. जसं की कोकणात नदीवरून किंवा स्वच्छ अशा पाणवठ्यावरून 7 किंवा 5 खडे आणून त्यांची गौरी म्हणून पूजा केली जाते. काही भागात तेरडेची झाडं गौर म्हणून पूजली जातात. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यात पितळ, शाडूची माती किंवा अन्य प्रकारचे मुखवटे वापरून उभ्या गौरींची अर्थात ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांची पूजा केली जाते. चमचमणाऱ्या दागिन्यांसह त्यांना भरजरी साड्या नेसवल्या जातात. इथे गौरींसोबत त्यांची बाळंसुद्धा पूजली जातात. तर काही ठिकाणी धनधान्य समृद्धी व्हावी म्हणून सुगडात किंवा धान्यांच्या राशीवर गौरीचे प्रतीक ठेवून ते पूजले जाते. श्रोत्यो, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील इतर प्रांतात सुद्धा हा सण वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतीने साजरा होतो. दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडूमध्ये हा सण गणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस स्वर्णगौरी व्रत या नावानं साजरा होतो. यामध्ये हळदीची किंवा मातीची गौर पूजून सुहासिनी एकमेकींना सौभाग्यलंकारांचं वायन किंवा वाण देतात. उत्तर भारतात याच काळातील तीज सणाला गौरी आणि शंकराचे पूजन होते. याशिवाय उत्तराखंड आणि नेपाळकडे गौरा पर्व हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. यात 5 प्रकारच्या धान्यांपासून प्रसाद बनवला जातो आणि पारंपरिक नृत्य केले जाते. मैत्रिणींनो, आपल्याकडे सुद्धा काही ठिकाणी रात्रीच्या वेळी झिम्मा फुगडी खेळून आणि घागरी फुंकून गौर जागवली जाते.

0: श्रोत्याहो आणि मैत्रिणींनो, आजकाल जागतिकीकरणामुळे परदेशात जिथे जिथे मराठी आणि भारतीय बांधव स्थायिक झाले आहेत अशा ठिकाणी गौरी गणपतींचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सांस्कृतिक जपणुकीचा एक भाग म्हणून उपलब्ध साहित्यात पारंपरिक पद्धतीने गौरी आवाहन आणि पूजन केले जाते. आकर्षक विद्युत रोषणाई आणि हस्तकलेच्या साहित्यापासून गौरींसाठी राजेशाही थाट केला जातो. तसंच स्थानिक मराठी मंडळं एकत्र येऊन हळदी कुंकवाचे आणि पारंपरिक झिम्मा फुगडीचे कार्यक्रम आयोजित करतात.
1: कशी मी नाचू.

பட்டு பாய் பா சந்தனத்தை பாட் பத்து தேவ பக்தாத் மாடி வருவா.

श्रोते हो, वेगवेगळ्या प्रांतांनुसार गौरीला विविध प्रकारचा नैवेद्य अर्पण केला जातो. कोकणात 16 प्रकारच्या भाज्यांची एकत्र भाजी आणि घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला जातो, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुरणपोळी आणि खीर नैवेद्यात असते. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, चटण्या, पापड, भजी आणि इतर पदार्थांनी ताट भरले जाते. तर विदर्भात महालक्ष्मीला अंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकरी आणि इतर 16 प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. याला महानैवेद्य असं म्हटलं जातं. श्रोतो, पुराणात आणि समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. याशिवाय एक पुराणकथा सांगितली जाते. त्यानुसार पूर्वी कोलासूर नावाचा दैत्य स्त्रियांना फार त्रास देत असे. त्याच्या अत्याचारांना कंटाळून स्त्रियांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रार्थना केली आणि त्याच्यापासून सुटकेची मागणी केली. त्यावेळी

ब्रह्मा विष्णू महेशांनी हे कार्य विष्णू पत्नी श्री महालक्ष्मीवर सोपवले। तेव्हा महालक्ष्मीने कोल्हासुराशी युद्ध करून त्याचा वध केला आणि स्त्रिया संकटमुक्त झाल्या। आणि देवीच्या या उपकाराचं स्मरण म्हणून महालक्ष्मीचा हा 3 दिवसाचा उत्सव साजरा केला जाऊ लागला। श्रोत्यो, या 3 दिवसीय सणात स्त्रिया सौभाग्यलंकार लिहून आणि महालक्ष्मींची प्रतिष्ठापना करून त्यांची षोडशोपचारे पूजा करतात। दुसऱ्या दिवशी महानैवेद्याबरोबरच फळं आणि पंचपक्वान्न अर्पण करून सौभाग्य वृद्धीसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। आणि तिसऱ्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखवून जड अंतकरणानं गौराईला निरोप दिला जातो। श्रोताओ, एकूण काय तर महाराष्ट्रात आणि देशातील इतर प्रांतात तसंच विदेशात सुद्धा या गौरी पूजनाच्या निमित्तानं समृद्धी, निसर्ग आणि मातृशक्तीची पूजा केली जाते। असो मैत्रिणीनो, आज गौरी पूजन, तेव्हा या निमित्तानं तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा।

0: सोनियाच्या पावलांनी आली गौराई अंगणी। मैत्रिणींनो, ज्येष्ठागौरी पूजनानिमित्त आमची संकलित माहिती आपण ऐकलीत आणि याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला। नमस्कार।
1: श्रोतेहो, आताच आपण आमच्या मैत्रिणींसाठीचा महिला विश्व हा कार्यक्रम ऐकलात। या कार्यक्रमात श्री ज्येष्ठागौरी पूजनानिमित्त सोनियाच्या पावलांनी आली गौराई अंगणी याविषयी आपण ऐकलं। निवेदन आणि संकलन होतं अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे। हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित केला। FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे। सकाळचे 11:01 झालाय। प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम।

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा अगदी मनापासून नमस्कार. श्रोतेव, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच अनेक कलाकारांना या ठिकाणी जाणून घेत असतो, कलेला दाद देत असतो, कलेला नमस्कार करत असतो. समांतरण आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या सिनेमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या शबाना आझमी यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या कलेविषयी सुद्धा. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय असे चित्रपट अर्थात भूमिका दिल्या. अंकुर अर्थ मासूम, मंडी, फायर आणि गॉड मदर यांसारख्या चित्रपटांमधून तर त्यांनी अभिनयाची विविध रूपं रसिकांसमोर आणली. त्यांच्या अभिनयातील सहजता, संवेदनशीलता आणि वैविध्य यामुळे त्या भारतीय सिनेमातील एक महत्त्वाच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कारकिर्दीतील या सुंदर गीतांमधून आणि लक्षवेधी भूमिकांमधून त्यांच्या अभिनय प्रवासाच्या काही आठवणी आपण आज जागवूयात. श्रोतेहो, शबाना आझमी म्हटलं की आठवतो त्यांचा तो अगदी मासूम चेहरा. चेहऱ्यावरील अगदी बारीकशी छटा ही सुद्धा खूप काही अभिनय सांगून जात असते हे जाणवतं ते त्या अभिनेत्रीच्या कलेविषयी. श्रोतेहो, चेहऱ्यावरचं हसू नेहमी मनातील आनंद सांगत असतं असं नाहीच. कधीकधी त्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं असतं दुःखही. असाच एक चित्रपट अर्थ या चित्रपटातील आता जे आपण जे गीत ऐकणार आहोत ते शबाना आझमी यांच्या प्रभावी अभिनयामुळे विशेष गाजलंही आणि आपल्याला लक्षात राहिलंही. श्रोतेहो, जगजीत सिंग यांच्या या आवाजातील तुम इतना जो मुस्कुरा रहे हो तर या गीताला आणखीन बहार आली. चला तर कार्यक्रमात सुरुवातीला हे गीत ऐकूयात.

मासूम या चित्रपटातलं हे गीत होतं. श्रोतेहो, आयुष्यातील नात्यांमधील हळवी गुंतागुंत, मनातील नाराजी आणि तरीही आयुष्याबद्दल असलेली आपुलकी, हे सगळं किती अचूकपणे आणि सुंदरपणे व्यक्त करणारं हे गीत होतं. तुस्से नाराज नाही जिंदगी. शबाना आझमी यांच्या संवेदनशील अभिनयामुळे तर ते आणखीनच प्रभावी झालं. लता मंगेशकर यांचा हा स्वर होता. श्रोतेहो, आई आणि मुलाच्या नात्यामधील ममत्व, काळजी आणि भावनिक ओलावा व्यक्त करणारं हे गीत. शबाना आझमी यांनी पडद्यावर साकारलेली आई या गाण्याला एक वेगळीच भावनिक उंची देते. आरती मुखर्जी यांच्या आवाजातली दो नैना और एक कहाणी हेही गीत या चित्रपटातलं अत्यंत सुंदर असं गीत आहे. श्रोतेहो, प्रेम, भावना आणि मनातील न बोललेली भाषा या सगळ्यांचं अगदी सुंदर प्रतिबिंब म्हणजे झुकी झुकी सी नजर. शबाना आझमी आणि कुलभूषण खरबंदा यांच्या अभिनयानं सजलेला अर्थचित्रपट आणि जगजीत सिंग यांचा जादुई आवाज या गीताची आठवण आजही रसिकांच्या मनात अगदी ताजी करतं.

श्रोते हो, समांतर सिनेमा असो की व्यावसायिक चित्रपट, गंभीर व्यक्तिरेखा असो की भावनिक नात्यांची गुंफण, शबाना आझमी यांनी अगदी आपल्या सहज आणि अगदी प्रभावी अभिनयानं रसिकांच्या मनात अगदी वेगळं स्थान निर्माण केलंय. आजच्या या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या प्रवासातही, संगीतमय प्रवासात, त्यांच्या अभिनयाने अधिक खुललेल्या काही अविस्मरणीय गीतांच्या आठवणी आपण शेअर करत आहोत. श्रोते हो, त्यांच्या आणखीन एका चित्रपटाचा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे शबाना आझमी यांच्या अभिनयाची खासियत असलेला आणि त्यांनी केवळ व्यक्तिरेखा साकारली यात असं नाही, तर व्यक्तिरेखांच्या भावना आपल्या अभिनयातून अगदी दमदारपणे उमटवल्या. डोळ्यातील एखादी भावना किंवा संवादातील एक फेक कशी असावी हे शिकावं तर शबाना आझमी यांच्याकडून. अभिनयाची फार मोठी ताकद त्या ठिकाणी एकवटून असावी लागते आणि म्हणूनच त्यांच्या अभिनयानं सजलेली ही गाणी आज आपण ऐकतोय. थोडीशी बेवफाई या चित्रपटातलं हे एक आणखीन सुंदर असं गीत. आयुष्याच्या वाटेवर अनेक रस्ते येतात. काही रस्ते आपल्याला आपल्या माणसांजवळ घेऊन जातात, तर काही रस्ते अगदी आठवणींच्या वळणावर थांबवून ठेवतात, नव्हे तर थिपकवून ठेवतात. शबाना आझमी यांच्या अभिनयानं सजलेलं आणि लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरांनी अजरामर झालेलं हे एक अत्यंत सुंदर गीत, हजार राहे मुडके देखी, ऐकूयात.

श्रोतेहो, अभिनेत्री शबाना आझमी यांचं एक वेगळ्या धाटणीचं गीत आता आपण ऐकणार आहोत, अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारे नको आहे।
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
2: आओ काका, रस्त्यात तुमका शी आओ सगळे आजारी पडतील।
3: हो चुकलं रे गड्या।
2: आओ स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये। चला स्वच्छतेची शपथ घेऊया।
3: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो। हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही।
4: स्वच्छ घर स्वच्छ परिसर शुद्ध मोकळी हवा
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।
4: आम्हा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग। श्रुती हो खरोखरच अक्षर झुल की अर्थाला येतो नवा रंग। कविता कथेत नेतो मनाला नवा संग। अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
6: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी
4: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: चुकलं रे गड्या.
1: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
0: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना, आकाशवाणी बीड केंद्र. FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र, बीड आकाशवाणी केंद्र.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: श्रोतेहो आणखीन एक सदाबहार गीत अवतार या चित्रपटातलं हे गीत आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं। आनंद बक्षी यांचं हे गीत आहे, तर हे गीत संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी। तेव्हा ऐकूयात शबाना आझमी यांच्यावरील आणखीन एक सदाबहार गीत।

श्रोते हो, कार्यक्रमाचा शेवटसुद्धा एका छानशा गीताने करूया. दो नैना और आरती मुखर्जी यांच्या आवाजातलं हे गीत आहे. गुलजार यांचं गीत आहे, तर राहुल देवबर्मन यांचं हे संगीत आहे.

श्रोतेया गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजातील बाळ बर्वे यांच्या संगीत निर्देशनातील शाहीर प्रभाकर यांचं गीत.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात बाळ बर्वे यांच्या संगीत निर्देशनातील गीत आपण ऐकलं. श्रोते आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: आशालता वबगावकर यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलत.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क राहा.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात विनय राजवाडे यांच्या संगीत निर्देशनात मंगेश पाडगावकर यांचं गीत प्रीती प्रिया निलिमा यांच्या आवाजातील.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. ठीक 12 वाजता वनिता मंडळ.

काल सोन पावलांनी महालक्ष्मीचं आगमन झालंय आणि आज महालक्ष्मीचं पूजन होतंय आणि पूजनासोबतच आज या गौरायांना मोठ्या प्रेमानं नैवेद्य अर्पण केला जातोय. मैत्रिणींनो, गौराई माहेरवाशिणी म्हणून घरी येतात आणि तिच्या माहेरच्या माणसांकडून स्वतःचे लाड पुरवून घेतात. मैत्रिणींनो, गौरायांच्या नैवेद्यातील या पंचपक्वानामध्ये एक उदात्त अशी भावना आहे की आई आमच्या घरात अन्नाची, प्रेमाची आणि समृद्धीची कधीच कमतरता पडू देऊ नकोस. आणि विशेष म्हणजे या नैवेद्यातील 16 भाज्या म्हणजे केवळ पदार्थांची संख्या नाही तर त्या निसर्गाने दिलेल्या समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात. 16 हा अंकही गौरी उत्सवात विशेष मानला जातो. त्यामुळं निसर्गात त्या काळात उपलब्ध असलेल्या विविध भाज्या एकत्र करून गौराईला अर्पण करण्याची पण ही परंपरा आहे बरं. आणि या दिवसांमध्ये रानभाज्या भरपूर प्रमाणात येतात म्हणून नैवेद्यात रानभाज्यांना विशेष स्थान असतं. मैत्रिणींनो, हे सगळं पाहिलं की जाणवतं ही केवळ पूजा नाही, हा आपल्या अन्न संस्कृतीचा उत्सव आहे. हा निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माहेरवाशिणी गौराईच्या रूपानं घरात आलेल्या लक्ष्मीचं प्रेमानं केलेलं आदर तिथ्य आहे.

मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ऐकूया भाषण लढा मुक्तीचा. याचं संकलन आणि निवेदन आहे लीना पांडे यांचं. ऑगस्ट 1947 भारताच्या इतिहासातील तो सुवर्ण दिन. शतकानुशतकांच्या पारतंत्र्याच्या बेड्या तुटल्या. तिरंगा स्वातंत्र्याच्या आकाशात डौलाने फडकला. देशाच्या काना कोपऱ्यात स्वातंत्र्याचा जल्लोष झाला. पण याच भारतभूमीचा एक भाग असा होता जिथं त्या दिवशी तिरंगा फडकलाच नाही, जिथं स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांना भीती वाटत होती, आणि जिथं भारत स्वतंत्र झाल्यानंतरही स्वातंत्र्याची पहाट यायला तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस बाकी होते. हा प्रदेश होता मराठवाडा. हो, मराठवाडा. हैदराबाद संस्थानातील मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता. निजामानं भारतीय संघराज्यात विलीन होण्यास नकार दिला होता. त्यामुळं भारत स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करीत होतं. आणि मग सुरू झाला मराठवाडा मुक्ती संग्राम. हा केवळ एखाद्या राजसत्तेविरुद्धचा संघर्ष नव्हता, हा संघर्ष होता लोकशाहीसाठी, नागरी स्वातंत्र्यासाठी, आपल्या भाषेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय अस्मितेसाठी. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आपण त्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेने स्मरूया. मैत्रिणींनो, एक काळ असा होता की आजचा मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. निजामाची सत्ता होती, जनतेला राजकीय अधिकार नव्हते. सभा संमेलनं मिरवणुका आणि राजकीय स्वरूपाच्या बैठकींवर कठोर निर्बंध होते. मराठी तेलुगू आणि कन्नड या लोकभाषांना प्रशासनात योग्य स्थान नव्हतं. राज्यकारभारात उर्दूला प्राधान्य होतं. परंतु इतक्या बंधनांमध्येही मराठवाड्याची माती शांत बसली नाही. जिथं राजकीय सभा

घेता येत नव्हत्या तिथं वाचनालय लोकजागृतीची केंद्र बनलीत. जिथं मुक्तपणे विचार मांडता येत नव्हते तिथं साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून जागृती होत होती. परभणीतील गणेश वाचनालयातून अनेक वाचनालयांची चळवळ पुढे आली. व्यायामशाळा, आखाडे, खाजगी शाळा यांच्याही माध्यमातून समाजात आत्मविश्वास निर्माण होत गेला. म्हणजेच मुक्ती संग्रामाची बीजं केवळ रणांगणावर पडली नाहीत, तर ती पुस्तकांच्या पानांमध्ये, शाळांच्या वर्गामध्ये, व्यायामशाळांमध्ये आणि सामान्य माणसांच्या मनामध्येही रुजली होती. मैत्रिणींनो, हैदराबाद संस्थानातील जनतेच्या असंतोषाला हळूहळू संघटित रूप मिळू लागलं होतं. 1937 परतूर येथे मराठवाड्यातील कार्यकर्ते एकत्र आलेत. महाराष्ट्र परिषद स्थापन झाली. पुढे हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून निजामाच्या सत्तेविरुद्ध संघर्ष अधिक संघटित झाला. 1938 स्टेट काँग्रेस स्थापनेवर बंदी घालण्यात आली. पण बंदी म्हणजे संघर्ष थांबला नाही. 24 ऑक्टोबर 1938 रोजी हैदराबाद शहरात गोविंदराव नानल यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाची पहिली तुकडी उभी राहिली. त्यानंतर अनेक तुकड्यांनी सत्याग्रह केला. स्वामी रामानंद तीर्थ, काशीनाथराव वैद्य, मुकुंदराव पेडगावकर, माणिकचंद पहाडे, गोपाळशास्त्री देव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या लढ्यात सहभाग घेतला. ही मंडळी जाणून होती समोर सत्ता मोठी आहे, जेलची भीती आहे, छळ होऊ शकतो. पण त्यांना एक गोष्ट माहीत होती, भीतीपेक्षा स्वातंत्र्य मोठं आहे. मैत्रिणींनो, या संपूर्ण मुक्तीसंग्रामाचा उल्लेख झाला की एक तेजस्वी व्यक्तिमत्वाचं नाव आदरानं घ्यावंच लागतं. ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, ज्यांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध जनतेला संघटित केलं आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला दिशा दिली. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये गोविंदभाई श्रॉफ, आक्रू वाघमारे, बाबासाहेब परांजपे, शंकरराव चव्हाण, दिगंबरराव बिंदू आणि रवी नारायण रेड्डी यांसारखे अनेक कार्यकर्ते होते. स्वामीजींचा लढा केवळ सत्तांतरासाठी नव्हता, तो होता लोकांना त्यांचं हक्क मिळवून देण्यासाठी. भारत स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही निजामानं स्वतंत्र राहण्याची भूमिका घेतली. पण स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनतेला सांगितलं, हा प्रदेश भारतापासून वेगळा राहू शकत नाही आणि त्यामुळेच हा संघर्ष अधिक तीव्र झाला. या संघर्षातील आणखीन एक महत्वाचं नाव म्हणजे गोविंदभाई श्रॉफ. स्वामी रामानंद तीर्थांचे ते निकटचे सहकारी होते. 1938 स्टेट काँग्रेसवरील बंदीच्या काळात त्यांनी सत्याग्रहींची नोंदणी करण्याचं काम केलं. वंदे मातरम म्हणण्यावर बंदी असताना विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनातही त्यांनी नेतृत्व केलं. विचार करा, ज्या काळात एखादं गीत गाणंही गुन्हा ठरू शकत होतं, त्या काळात वंदे मातरमचा आवाज दाबला गेला नाही. कारण तो आवाज केवळ गीतांचा नव्हता, तो आवाज होता स्वाभिमानाचा. मैत्रिणींनो, विद्यार्थी हा कोणत्याही परिवर्तनाचा महत्वाचा घटक असतो. म्हणून हैदराबाद संस्थानातही युवकांनी मोठी भूमिका बजावली. शाळा कॉलेजांमध्ये वंदे मातरम म्हणण्यावर निर्बंध होते, पण विद्यार्थ्यांनी या निर्बंधांना आव्हान दिलं. त्या तरुणांच्या हातात शस्त्र नव्हती, पण त्यांच्या ओठांवर होतं वंदे मातरम. त्यांच्या मनातही होती स्वातंत्र्याची ज्वाला. हा लढा पुढे केवळ काही नेत्यांचा राहिला नाही, तो बनला जनतेचा लढा. मैत्रिणींनो, 1942 महात्मा गांधींनी जेव्हा चले जावचा नारा दिला, तेव्हा संपूर्ण भारत पेटून उठला. मराठवाडाही त्यापासून दूर राहिला नाही. निजामाच्या राजवटीत ब्रिटिश सत्तेपेक्षा वेगळं राजकीय वास्तव असलं तरी स्वातंत्र्याची आस तीच होती. अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली, छळ झाला, कारागृहात डांबण्यात आलं, पण संघर्षाची ज्योत विझली नाही. मैत्रिणींनो, निजाम सरकारनं सभा, पत्रकं, मिरवणुका आणि राष्ट्रवादी घोषणा यांवर निर्बंध घातले. त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी भूमिगत पद्धतीनं काम सुरू केलं. गावोगावी गुप्त बैठका घेतल्या जात. हस्तलिखितं, पत्रकं आणि संदेश एका गावातून दुसऱ्या गावात

पोहोचवले जात असत. काही कार्यकर्ते शेतकरी व्यापारी किंवा सामान्य प्रवासी असल्याचं भासवून निजामाच्या हद्दीत फिरत आणि जनतेशी संपर्क साधत सीमा भागातील गावांमध्ये गुप्त प्रशिक्षण शिबिर उभी राहिली. तरुणांना संदेश वहन, संघटन, स्वसंरक्षण आणि संकटाच्या वेळी गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं प्रशिक्षण दिलं जात असे. काही ठिकाणी सरकारी कचेऱ्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. निजामाच्या महसूल यंत्रणेला सहकार्य न करण्याचं आवाहन करण्यात आलं. गावकऱ्यांनी कर न भरणं, सरकारी आदेश न पाळणं आणि रझाकारांच्या हालचालींची माहिती स्वातंत्र्य सैनिकांना देणं अशा मार्गांनी प्रतिकार केला. मैत्रिणींनो, ही चळवळ केवळ शहरांपुरती मर्यादित नव्हती बरं, तर ती शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी आणि महिलांनीही आपल्या परीने यात सहभाग घेतला. मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्रामात पुरुषांचा मोठा सहभाग होता, त्याचप्रमाणे या संघर्षाच्या इतिहासात एक महत्त्वाचं पान आहे, ते म्हणजे महिलांच्या त्यागाचं. ज्या काळात स्त्रीचं आयुष्य घर, संसार आणि कुटुंबाभोवती मर्यादित होतं, त्या काळात मराठवाड्यातील अनेक महिलांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला आपला हातभार लावला. त्यांच्या हातात कदाचित बंदूक नव्हती, पण त्यांच्या हातात होती धैर्याची मशाल. त्यांनी रणांगणावर जाऊन लढा दिला असेलच असं नाही, पण त्यांनी रणांगणावर लढणाऱ्यांना उभं राहण्याचं बळ दिलं. मैत्रिणींनो, निजामाच्या राजवटीत राजकीय स्वातंत्र्यावर अनेक बंधनं होती. सभा घेणं कठीण होतं, राष्ट्रवादी घोषणा देणं धोकादायक होतं, पत्रकं वाटणं हा तर गुन्हाच होता आणि स्वातंत्र्याचा विचार मांडणंही आव्हानात्मक होतं. अशा परिस्थितीत भूमिगत कार्यकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी आसरा देणं, त्यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था करणं, संदेश पोहोचवणं, गुप्त साहित्य सुरक्षित ठेवणं अशी अनेक कामं महिलांनी केली. कधी एखादा कार्यकर्ता रात्रीच्या अंधारात घराच्या दाराशी यायचा, घरातील स्त्रीला कदाचित माहिती असायचं हा पाहुणा साधा नाही, हा देशासाठी लढणारा आहे, ती त्याला आसरा द्यायची, चुलीवरची भाकरी वाढायची आणि पोलिसांची चाहूल लागली तर त्याला सावध करायची. हे काम कदाचित इतिहासाच्या मोठ्या पानावर दिसत नाही, पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याची किंमत अमूल्य होती. मैत्रिणींनो, महिलांनी केवळ कार्यकर्त्यांना मदत केली नाही तर जनजागृतीतही सहभाग घेतला. घराघरांत राष्ट्रभावना जागवणं, महिलांना एकत्र आणणं, स्वदेश, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देणं या माध्यमातून स्त्रियांनी चळवळीला सामाजिक आधार दिला. त्या काळात एखाद्या महिलेनं घराबाहेर पडणं, सभेत जाणं किंवा राजकीय विचार व्यक्त करणं ही सुद्धा मोठी गोष्ट होती. म्हणूनच त्यांच्या सहभागाकडं त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात पाहणं आवश्यक आहे. मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सांगताना महिलांना केवळ पुरुष स्वातंत्र्य सैनिकांच्या सहाय्यक म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. त्यांनी कदाचित योग्य ठरणार नाही, त्यांनी स्वतःच्या परीनं स्वातंत्र्याची चळवळ पुढं नेली. त्यांच्या सहभागामुळं ही चळवळ घराघरांत पोहोचली, कारण पुरुष रस्त्यावर लढत होता आणि स्त्री घराघरांत स्वातंत्र्याची भावना जिवंत ठेवत होती. एकीकडं सत्याग्रही तुरुंगात जात होते आणि दुसरीकडं त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया संसाराचा भार उचलत होत्या. ही देखील त्यामागची एक बाजू होती. मैत्रिणींनो, पुरुष स्वातंत्र्य सैनिकांइतकंच महत्त्वाचं काम महिला स्वातंत्र्य सैनिकांनी केलं. त्यामध्ये होत्या दगडाबाई शेळके, त्यांना मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणूनही गौरवलं गेलं. त्यानंतर होत्या आशाताई वाघमारे, करुणा चौधरी, गीताबाई चारठाणकर, माई कुलकर्णी, लीला कुलकर्णी, सुशीलाबाई दिवाण, गोदावरी टेके, डॉक्टर शुभदा धारूरकर, लता बोधनकर, सीताबाई चारठाणकर, प्रतिभा वैशंपायन, सुशीला भालेराव, तारा परांजपे, सुनंदा जोशी, सुमित्रा वाघमारे, विमल नलकोटे, संगम लक्ष्मीबाई, याशिवाय पुंजाबाई बुजुर्गे यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. रझाकारांच्या फौजेचा प्रतिकार करताना त्यांना हौतात्म्य आलं होतं. मैत्रिणींनो, मराठवाड्यातील अनेक गावांनी निजामाच्या दडपशाहीविरुद्ध सामूहिक प्रतिकार केला. गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी गुप्त सभा घेतल्या.

तरुणांनी पहारे ठेवले. रझाकारांच्या हालचालींची माहिती देण्यासाठी गुप्त संदेश व्यवस्था उभी केली. काही गावांनी स्वसंरक्षणासाठी स्वयंसेवक पथकं तयार केलीत. रझाकारांचा धोका वाढला की कुटुंब जंगलात, शेतातील वाड्यांमध्ये किंवा सुरक्षित सीमाभागात आश्रय घेत. तरीही गावकऱ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना अन्न, निवारा आणि माहिती देणं थांबवलं नाही. तसंच काही ठिकाणी सरकारी धान्य साठे आणि महसूल नोंदी जनतेच्या विरोधात वापरल्या जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी सरकारी दळणवळणं विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून रझाकारांच्या हालचालींना अडथळा निर्माण होईल. पण या सर्व प्रयत्नांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली, तीही की मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम

अडथळा निर्माण होईल. पण या सर्व प्रयत्नांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली, तीही की मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा केवळ नेत्यांचा किंवा सशस्त्र कार्यकर्त्यांचा नव्हता, तर तो गावागावातील सामान्य जनतेच्या धैर्यानं उभा राहिलेला लोकसंघर्ष होता. मैत्रिणींनो, असा संघर्ष सुरू होता आणि उजाडला 15 ऑगस्ट 1947. भारत स्वतंत्र झाला, दिल्लीमध्ये तिरंगा फडकला, मुंबईत उत्सव झाला, देशभर आनंदोत्सव साजरा झाला. पण मराठवाड्यात इथं अजूनही निजामाची सत्ता होती, तिरंगा फडकवण्यास बंदी होती, भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणंही धोकादायक होतं. स्वामी रामानंद तीर्थांनी मात्र जनतेला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं आवाहन केलं. निजाम सरकारने तिरंगा फडकवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची भूमिका घेतली. मैत्रिणींनो, कल्पना करा, देश स्वतंत्र झाल्याचा दिवस, पण आपल्या घराच्या अंगणात तिरंगा लावता येत नाही. भारत माता की जय म्हणताना भीती वाटते, आणि तरीही काही हात तिरंगा घेऊन पुढे येतात, काही ओठ वंदे मातरम म्हणतात, काही तरुण तुरुंगात जातात, काही कुटुंब आपल्या मुलांना देशासाठी अर्पण करतात. हीच तर होती मराठवाड्याची स्वातंत्र्याची कहाणी आणि लढा. मैत्रिणींनो, स्वातंत्र्यानंतर निजामाच्या भूमिकेमुळं संघर्ष अधिक तीव्र झाला. निजामाच्या समर्थनार्थ रझाकार संघटना उभी राहिली. अनेक भागांत रझाकारांकडून दहशत निर्माण करण्यात आली. गावांवर हल्ले, जाळपोळ आणि नागरिकांवरील अत्याचारांच्या घटना घडल्या, पण दहशतीनं मराठवाड्याचा कणा मोडला नाही. गावागावातून प्रतिकार सुरू झाला. सीमा भागात स्वातंत्र्य सैनिकांची शिबिरं उभी राहिलीत. कार्यकर्ते संस्थानाच्या हद्दीत जाऊन रझाकारांच्या केंद्रांविरुद्ध आणि निजामाच्या यंत्रणेविरुद्ध कारवाया करू लागलेत. या संघर्षात अनेकांनी हौतात्म्य पत्करलं. बहिर्जी वापटीकर, श्रीधर वर्तक, वसंत राक्षस भुवनकर, जनार्दन मामा, जयवंतराव वायपनेकर, जानकीलाल राठी, तुकाराम करंजकर, लाखसिंग लमाणी यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं. त्यांची नावं आज कदाचित प्रत्येकाच्या ओठांवर नसतील, पण इतिहास त्यांच्या रक्ताने लिहिला गेलाय. मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास केवळ काही मोठ्या नावांचा इतिहास नाही, तर तो आहे हजारो अशा अनेक स्त्री पुरुषांचा ज्यांनी कधी प्रसिद्धी मागितली नाही किंवा मिळाली नाही, ज्यांच्या नावाची मोठी स्मारक उभी राहिली नाहीत, ज्यांचे फोटो कदाचित आपल्या पाठ्यपुस्तकांतही नाहीत, पण ज्यांनी आपल्या परीनं स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिलं. मराठी विश्वकोशात मराठवाड्यातील अनेक कार्यकर्त्यांची नावं नोंदली आहेत. नानल, श्रीनिवासराव बोरीकर, मुरलीधरराव कामतीकर, मुकुंदराव पेडगावकर, दिगंबरराव बिंदू, श्यामराव बोधनकर, स कृ वैशंपायन, भगवानराव गांजवे, बाबासाहेब परांजपे, फुलचंद गांधी, देवीसिंग चव्हाण, पंडितराव बोकील, काशीनाथराव वैद्य, अच्युतराव देशपांडे आणि अनेक इतर कार्यकर्त्यांनी या संघर्षात भूमिका बजावली. म्हणूनच मुक्तीसंग्राम म्हणजे केवळ काही वीरांची गाथा नव्हे, तो संपूर्ण समाजाच्या सामूहिक धैर्याचा इतिहास आहे. मैत्रिणींनो, 1948 सप्टेंबर महिन्यात या संघर्षाला निर्णायक वळण मिळालं ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ठाम नेतृत्वामुळं. सरदार पटेलांनी निर्णायक निर्णय घेतला आणि 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत भारतीय सैन्यानं हैदराबाद संस्थानात प्रवेश केला. 13 सप्टेंबर 1948 पासून भारतीय सैन्यानं कारवाई सुरू केली. काही दिवसातच निजामाच्या सैन्यानं शरणागती पत्करली आणि मग 17 सप्टेंबर 1948 रोजी हा दिवस आला. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं. मराठवाड्याच्या भूमीवर अखेर स्वातंत्र्याची पहाट झाली. मैत्रिणींनो, 17 सप्टेंबर म्हणजे केवळ एक दिनदर्शिकेतील एक तारीख नाही, ही तारीख आहे दीर्घ संघर्षाच्या विजयाची. ही तारीख आहे हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला मिळालेल्या यशाची.

ही तारीख आहे मराठवाड्याच्या भारतीयत्वाची अधिकृत पहाट आणि मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्ती मिळाली. मैत्रिणींनो, म्हणूनच महाराष्ट्र शासनानं 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा करण्याचा निर्णय घेतला. मैत्रिणींनो, आज आपण आधुनिक मराठवाड्याकडे पाहतो. औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, धाराशिव, हिंगोली या भूमीवर विकासाची नवी स्वप्न उभी राहत आहेत. पण या विकासाच्या प्रत्येक पावलामागं इतिहासाची एक सावली आहे. ती सावली आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांची, ज्यांनी तुरुंगवास भोगला, ज्यांनी छळ सहन केला, ज्यांनी घरादाराचा त्याग केला, ज्यांनी मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी ठेवली आणि काहींनी तर आपले प्राणच मातृभूमीच्या चरणी अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळं आज आपण मोकळेपणानं बोलतोय, आपली भाषा बोलतो, आपली संस्कृती जपतो, मत व्यक्त करतो, निवडणुकीत मतदान करतो, लोकशाहीत जगतो. म्हणूनच स्वातंत्र्य म्हणजे केवळ तिरंगा फडकवणं नाही, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या अधिकारांची जाणीव आणि आपल्या कर्तव्यांची जाणीवही आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांनी आपल्याला फक्त स्वतंत्र देश दिला नाही, त्यांनी आपल्याला एक जबाबदारी दिली या स्वातंत्र्याचं जतन करण्यासाठीची. जात, धर्म, भाषा, प्रांत या पलीकडे जाऊन माणूस म्हणून उभं राहण्यासाठीची, लोकशाहीचा सन्मान करण्यासाठीचा, संविधानाचा आदर करण्यासाठीचा, आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्यासाठीचा आणि इतिहास विसरता कामा नयेचा. कारण ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो त्यांना वर्तमानाची किंमत कदाचित कळत नाही. म्हणून आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं आपण केवळ इतिहास आठवू नये, इतिहास जगण्याचा संकल्प करूया. त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला खरी आदरांजली म्हणजे देशाशी प्रामाणिक राहणं, लोकशाही जपणं, समाजात बंधुभाव निर्माण करणं आणि पुढच्या पिढीला हा इतिहास सांगणं. चला तर मग या मातीत मिसळलेल्या प्रत्येक बलिदानाला नमन करूया. या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या कित्येक ज्ञात अज्ञात वीरांना अभिवादन करूया आणि मनापासून म्हणूया

0: मैत्रिणींनू, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आपण भाषण ऐकलं. विषय होता लढा मुक्तीचा. याचं संकलन आणि निवेदन होतं लीना पांडे यांचं. मैत्रिणींनू, आता ऐकूया कार्यक्रम आठवणीतलं गाव. यामध्ये निफाड या गावची माहिती. याचं लेखन आणि वाचन आहे कल्याणी विटेकर यांचं.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आठवणीतील गाव या कार्यक्रमात तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या सफारीत मी आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जेव्हा आपण सहलीचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर येतात ती मोठी मोठी पर्यटन स्थळं. पण आपल्या महाराष्ट्राच्या कुशीत अशी काही गावं, असे काही तालुके दडलेत ना जिथे निसर्ग, शेती आणि संस्कृतीचा अद्भुत मिलाप आहे. आज मी तुम्हाला अशाच एका समृद्ध आणि हिरव्यागार नगरीत घेऊन जाणार आहे जिथे हवेत द्राक्षांचा गोडवा आहे, मातीत कांद्याचा तिखटपणा आहे आणि गोदावरी कादवा नद्यांच्या पवित्र संगमात फुललेली संस्कृती आहे. हो, अगदी बरोबर ओळखलत. आज सफर करणार आहोत नाशिक जिल्ह्याचं वैभव असलेल्या निफाड तालुक्याची. या गावाला हेच नाव का बरं मिळालं असेल? चला आज या नावामागचं गुपित उलगडूया. या गावाच्या आजूबाजूला कुठेही डोंगर किंवा पहाड नाही. तुम्ही बरोबर ऐकताय, खरोखरच असं एक गाव जे दख्खनच्या पठारावर वसलेलं आहे जिथे आजूबाजूला डोंगरच नाहीत म्हणून सुरुवातीला या गावाला नी पहाड असं म्हटलं गेलं, ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन निफाड या नावानं ते ओळखलं गेलं. हे ठिकाण नाशिक शहराच्या पूर्वेस साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे. निफाड शहरातून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, चांदवड, सुरत व सिन्नर चहूबाजूंना जाण्यास राज्यमार्ग आहेत. निफाड तालुक्याला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य हे तिथल्या उत्तम हवामानासाठी, द्राक्ष शेतीसाठी आणि जगप्रसिद्ध वाईन टुरिझमसाठी ओळखलं जातं, अगदी तशीच वैशिष्ट्य निफाडला लागू पडतात. निफाडमध्ये प्रवेश करतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेले विस्तीर्ण द्राक्षांचे मळे आणि कांद्याची हिरवीगार शेतं डोळ्यांना प्रचंड सुखद अनुभव देतात. आम्ही जेव्हा निफाडच्या हद्दीत प्रवेश केला तेव्हा रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेल्या त्या नयनरम्य द्राक्षांच्या बागा पाहून माझे डोळे दिपून गेले. हवेत एक वेगळाच ताजेपणा होता आणि ओल्या मातीचा सुवास द्राक्षाच्या वेलींशी जणू काही हितगुज करत होता.

रस्त्याने जाताना जेव्हा तुम्ही गाडी एका बाजूला लावता आणि एखाद्या द्राक्षेच्या बागेत पाऊल ठेवता तो अनुभव शब्दातीत असतो. आम्ही जेव्हा एका बागेत गेलो तेव्हा सकाळची कोवळे ऊन त्या द्राक्षाच्या गडांवर पडत होतं. जणू काही हिरवे काळे मणीच निसर्गाने एखाद्या दोऱ्यात गुंफून ठेवलेत. तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी गप्पा मारताना समजलं की या मातीमध्ये आणि हवामानामध्ये काहीतरी अशी जादू आहे ज्यामुळे इथली द्राक्ष जगभर प्रसिद्ध आहेत. शरद सीडलेस, थॉम्सन, फ्लेम, कितीतरी प्रकार. एका शेतकऱ्यानं मला अगदी प्रेमानं वेलीवरून तोडून ताजी द्राक्ष खायला दिली. बाजारात मिळणारी द्राक्ष आणि थेट बागेतून तोडून खाल्लेली ती रसाळ द्राक्ष, आहा हा, ती गोड चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. तिथे द्राक्ष बागांमध्ये काम करणारे शेतकरी बांधव त्यांची ती द्राक्ष खोडण्याची हातोटी चेहऱ्या

वरील समाधान पाहून असं वाटतं की समृद्धी काय असते ती या मातीनं महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. जर तुम्ही निफाडला जात असाल तर जानेवारी ते मार्च या काळात नक्की जा, कारण पूर्ण निफाड तालुका या दिवसात द्राक्षाच्या सुगंधानं न्हाऊन निघालेला असतो. हिवाळ्यात बऱ्याचदा निफाडमध्ये महाराष्ट्रातील नीचांकी तापमानाची नोंद होते. अनेकदा इथलं तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही खाली घसरतं, त्यामुळे संपूर्ण परिसरात दवबिंदू गोठतात आणि बर्फासारखा पांढरा थर पाहायला मिळतो. हिवाळ्यातील थंड हवामान द्राक्षाच्या गोडीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी पूरक असतं. द्राक्षाच्या वेलींनी बहरलेली ही निफाडची भूमी जितकी सुपीक आहे तितकीच ती प्रतिभेच्या बाबतीतही श्रीमंत आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज यांचं नाशिक आणि निफाड तालुक्याशी अत्यंत जिव्हाळ्याचं कौटुंबिक आणि कर्मभूमीचं नातं होतं. त्यांचा जन्म जरी पुण्यात झाला असला तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य, सामाजिक कार्य आणि साहित्यिक कारकीर्द नाशिक आणि निफाड परिसराशी जोडलेली होती. निफाड तालुक्यातील शिरवाडेवणी हे कुसुमाग्रजांचं मूळ गाव. या गावात पाऊल ठेवताच एक वेगळी साहित्यिक आणि सांस्कृतिक ऊर्जा जाणवते. कुसुमाग्रजांच्या साहित्याचा वारसा जपणारं एक समृद्ध वाचनालय तिथं उभारण्यात आलेलं आहे. हे वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांचं कपाट नसून विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर तीर्थक्षेत्रच आहे असं म्हणावं लागेल. या वाचनालयात कुसुमाग्रजांच्या साहित्याचा खजिना जसं की विशाखा, किनारा, जीवनलहरी यासारखे प्रसिद्ध कविता संग्रह आणि नटसम्राट, ययाती आणि देवयानी यासारखी नाटकं अग्रस्थानी मांडलेली आहेत. त्यासोबतच इतर थोर साहित्यिकांचे बालसाहित्य आणि ज्ञानकोश इथे उपलब्ध आहेत. वाचनालयाच्या बोलक्या भिंती तुमचे लक्ष वेधून घेतात. भिंतीवर कुसुमाग्रजांच्या प्रेरणादायी कवितेंच्या ओळी, सुविचार आणि मराठी भाषेचा इतिहास सुलेखनात कोरलेला आहे, त्यामुळे तिथे पाऊल ठेवताच साहित्याचा सुवास जाणवतो. वाचन संस्कृतीचं संगोपन व्हावं या उद्देशानं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन भरवलं जातं. विद्यार्थ्यांना वर्षभर दररोज 1 तास वाचनालयात बसून अवांतर वाचन करण्याची शिस्त लावली जाते, त्यामुळे कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेली ज्ञानभाषा खऱ्या अर्थानं इथे रुजताना दिसते. इथल्या शाळेत साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरतो. 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन करत मायबोलीचा हा उत्सव अत्यंत मांगल्याने आणि संस्कारक्षम पद्धतीने साजरा केला जातो. दिवसाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेची आणि मराठीतील श्रेष्ठ ग्रंथांची पालखीतून ग्रंथदिंडी काढून होते. प्रभात फेरीच्या वेळी पारंपरिक पोशाखात हातात घोषवाक्य घेतलेले विद्यार्थी

च्या जयघोषानं संपूर्ण गाव मराठीमय करून टाकतात. कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनानं त्यांच्या निफाडमधील शिरवाडेवणी या गावाला अधिकृतपणे महाराष्ट्रातील दुसरं कवितेचं गाव म्हणून घोषित केलं आहे. शिरवाडेवणी हे कवितेचं गाव म्हणून विकसित होत असल्यानं शाळेच्या प्रांगणात भव्य काव्य संमेलन भरवलं जातं. विद्यार्थी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कविता जसे की कणा, कोलंबसाचे गर्वगीत अत्यंत धीरोदात्त आवाजात सादर करतात. कुसुमाग्रजांच्या अजरामर नटसम्राट नाटकातील प्रवेश किंवा इतर साहित्यकृतींवर आधारित छोट्या छोट्या एकांकिका देखील विद्यार्थी सादर करतात. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा आनंदोत्सव वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांच्या माध्यमातून देखील व्यक्त केला जातो. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते. वकिलीच्या व्यवसायानिमित्त ते निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावी आले. त्यामुळे कुसुमाग्रजांचं प्राथमिक शिक्षण आणि बालपण याच परिसरात गेलं. येथील ज्या जिल्हा परिषद शाळेत कुसुमाग्रजांच्या आठवणी जोडलेल्या आहेत त्या शाळेच्या इमारतीचं नुकतंच झालेलं नूतनीकरण मनाला सुखावून गेलं. जुन्या ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता आधुनिक

पद्धतीनेही इमारत सजवण्यात आली आहे. रंगीबेरंगी आणि देखण्या भिंती, मुलांसाठी डिजिटल सोयी आणि इमारतीचा भव्य चेहरा यामुळे ही जिल्हा परिषद शाळा नसून ज्ञानाचं एक आधुनिक मंदिरच वाटतं. या वास्तूचे रूप पालटल्याचं पाहून गावाचा आपल्या लाडक्या कवीप्रती असलेला आदर दिसून येतो. शाळेच्या इमारतीमध्ये तयार करण्यात आलेलं वस्तूसंग्रहालय या भेटीचं मुख्य आकर्षण ठरलं. या संग्रहालयात कुसुमाग्रजांच्या वापरातील दुर्मिळ वस्तू, त्यांच्या साहित्यकृतींच्या पहिल्या आवृत्त्या, ऐतिहासिक छायाचित्र आणि त्यांना मिळालेले सन्मान अतिशय नेटकेपणानं मांडून ठेवलेले आहेत. तिथं उभं राहिल्यावर कुसुमाग्रजांचा संपूर्ण जीवन प्रवास एका क्षणात डोळ्यासमोरून जातो आणि नतमस्तक व्हायला होतं.

कुसुमाग्रजांच्या रम्य आठवणी मनात साठवून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. पिंपळगाव बसवंत येथील बसवंत हनीबी पार्क या आगळ्या वेगळ्या पर्यटन केंद्राला भेट देण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळाली. हे केवळ एक मनोरंजन केंद्र नसून भारताचं पहिलं ॲपी टुरिझम म्हणजेच मधमाशी पालन व कृषी पर्यटन केंद्र आहे. हा अनुभव माझ्यासाठी खरोखरच थक्क करणारा होता. बागेत पाऊल ठेवताच तिथल्या हिरवाईनं आणि शांत वातावरणानं मन मोहून घेतलं. या सफरीची सुरुवात एका विशेष माहितीपटाद्वारे झाली. संग्रहालयाच्या माध्यमातून मधमाशांचा इतिहास, त्यांचा संपूर्ण जीवनक्रम, मध गोळा करण्याची पद्धत आणि निसर्गातील परागीभवनाचं महत्व सोप्या भाषेत समजावलं जातं, ज्यातून मधमाशांचं मानवी जीवनातलं आणि शेतीमधलं महत्व समजलं. त्यानंतर तिथल्या मार्गदर्शकांनी आम्हाला प्रत्यक्ष मधमाशांची पोळी दाखवली. इथे प्रत्यक्ष मधमाशांच्या पेट्या हाताळण्याचा थरारक अनुभव दिला जातो. सातेरी, इटालियन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा जवळून पाहताना आणि त्यांचं शिस्तबद्ध जीवन समजून घेताना निसर्गाच्या चमत्काराची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आणि सर्वात थरारक क्षण तो होता जेव्हा सुरक्षिततेची काळजी घेत आम्ही जिवंत मधमाशांचं पोळं हातात धरण्याचा अनुभव घेतला. बागेतील हनीबी म्युझियम आणि विविध सेल्फी पॉइंट्स खूपच आकर्षक होते. याशिवाय तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या शुद्ध मधाची चाखणी करण्याची सोय आहे, ज्यामुळे मधाची नैसर्गिक गोडी अनुभवता येते. या भेटीनं मला हे शिकवलं की जर पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर माणसाचं अस्तित्वही धोक्यात येईल. मनोरंजनातून ज्ञानाचा ठेवा देणारी ही निफाडची हनीबी पार्कची सफर माझ्या सदैव स्मरणात राहील. या सफारीच्या पुढील टप्प्यात आम्ही हनुमान धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेडले झुंगे येथील अद्भुत ठिकाणाला भेट दिली. हनुमान धामचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथली 111 फूट उंच असलेली प्रभू हनुमानाची भव्य मूर्ती. ही महाराष्ट्रातील सर्वात उंच हनुमान मूर्ती मानली जाते. दुरूनच या मूर्तीचं दर्शन होतं आणि तिचा भव्यपणा पाहून डोळे दिपून जातात. प्रभू हनुमानाची ही अभयवर्द मुद्रा अत्यंत देखणी आणि प्रसन्न आहे. मूर्तीसमोर उभं राहिल्यावर स्वतःचं अस्तित्व अगदी लहान वाटायला लागतं आणि मनात आदराची भावना निर्माण होते. मूर्तीचं दर्शन घेतानाच मनात एक अनामिक शक्ती आणि भक्तीचा संचार होतो.

मंदिराची रचना साधी पण मनाला भुरळ पाडणारी आहे. गाभाऱ्यात चालणारा जय श्रीराम मारुती रायाचा गजर वातावरणात एक वेगळी स्पंदन निर्माण करतो. तिथली स्वच्छता आणि शांतता मनाला प्रचंड भावते. केवळ मंदिरच नाही तर इथला नक्षत्रवन आणि संतवन हा परिसर म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार आहे. विविध औषधी वनस्पती, धार्मिक महत्वाची झाडं, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं तयार केलेली ही बाग मनाला भुरळ पाडते. झाडांच्या सावलीत बसून ध्यानधारणा करण्यासाठी किंवा कुटुंबासोबत काही निवांत क्षण घालवण्यासाठी ही जागा उत्तम आहे. सायंकाळची आरती तर या प्रवासाचा सुवर्ण क्षण ठरते. घंटानाद आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. थोडक्यात सांगायचं झालं तर खेडले झुंगचे हे हनुमान धाम म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते निसर्गाच्या सानिध्यात मनाचा कप्पा स्वच्छ करणारं एक सुंदर केंद्र आहे. जर तुम्हाला धावपळीच्या आयुष्यातून दोन क्षण विश्रांती हवी असेल आणि आत्मिक शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर या हनुमान धामची वारी एकदा तरी नक्कीच करायला हवी. हनुमान धामचा निरोप घेऊन आमची पावलं आता पूर्वेकडील एका अत्यंत जागृत आणि गुढ शक्तीपीठाकडे वळली. ते स्थान म्हणजे कामाख्या देवी मंदिर. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे आसाममधील सुप्रसिद्ध गुवाहाटीच्या कामाख्य मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. नुकताच या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सोहळा अत्यंत अभूतपूर्व आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पंचकुंडात्मक शतचंडी याग करण्यात आला. या धार्मिक विधीसाठी गुवाहाटी, तारापीठ, काशी, मयांग आणि त्र्यंबकेश्वर येथून प्रत्येकी 111 याप्रमाणे शेकडो विद्वानांना आणि ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सोहळ्याच्या सुरुवातीला गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आसामनंतर हे देशातील आणि महाराष्ट्रातील पहिलंच भव्य सिद्ध मां कामाख्या देवी मंदिर ठरलं आहे. हे मंदिर सुमारे 1.25 एकर क्षेत्रावर पसरलेलं आहे. याच्या उभारणीसाठी पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आसाम इथून सुमारे 250 पेक्षा जास्त कुशल कारागिरांनी काम केलं. मंदिराच्या आतील भिंती आणि छताला अतिशय सुंदर अशा रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांची नक्षी करून सजवण्यात आलं आहे. हे मंदिर संपूर्णपणे श्री यंत्राच्या आराखड्यावर आधारित बनवलं गेलं आहे. मंदिराची उभारणी भव्य 111 खांबांवर करण्यात आली आहे. प्रत्येक खांबांवर विविध देवी देवतांच्या देखण्या प्रतिकृती कोरण्यात आल्या आहेत. मंदिराला एकूण 21 कळस असून त्यातील मुख्य 3 कळस हे सोन्याचे आहेत. पहिल्या मुख्य कळसाच्या खाली सिद्ध कामाख्या देवीचे मुख्य मंदिर आहे. मुख्य कामाख्या मंदिरासोबतच या भव्य संकुलात नवनाथ मंदिर, भगवान शंकर आणि भगवान गणेश यांची मंदिरही स्थापित आहेत. कामाख्या देवीच्या पवित्र मंदिराचे दर्शन घेऊन मनामध्ये तिथल्या सात्विक आठवणी आणि ऊर्जा साठवून आम्ही एका नव्या प्रवासाला निघालो. हा प्रवास केवळ भौगोलिक अंतर पार करण्याचा नव्हता तर भारताच्या वैचारिक आणि सामाजिक क्रांतीच्या पाऊलखुणा शोधण्याचा तो प्रवास होता. आमचे पुढचे ध्येय होते आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं पवित्र जन्मस्थान. 1842 साली न्यायाधीश, अर्थतज्ज्ञ आणि समाज सुधारक असणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड इथे झाला. निफाड इथे त्यांच्या जन्मस्थळी पाऊल ठेवताच मनामध्ये एक वेगळाच आदरभाव निर्माण झाला. इथलं शांत आणि पवित्र वातावरण थेट इतिहास काळात घेऊन जाणारं होतं. स्मारकामध्ये रानडे यांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्र, त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचारांची माहिती देणारे फलक अतिशय सुंदर रीतीनं मांडलेले आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून सामाजिक सुधारणा, बालविवाह विरोध आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. तसंच स्वदेशीचा पुरस्कार करून त्यांनी भारतीय अर्थशास्त्राच्या

आणि राष्ट्रवादाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. एका सामान्य गावात जन्म घेऊन संपूर्ण देशाच्या विचारांना दिशा देणाऱ्या या महामानवाच्या जन्मभूमीला स्पर्श करणं हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव होता. ही भेट मला आयुष्यभर समाजकार्याची आणि ज्ञानाची साधना करण्याची प्रेरणा देत राहील. आता या प्रवासाच्या अंतिम आणि अत्यंत मनमोहक टप्प्यात आपण प्रवेश करत आहोत. हा टप्पा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी आणि पक्षी मित्रांसाठी नंदनवन मानलं जाणारं जगप्रसिद्ध नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. मैत्रिणींनो, हे छोटं साधं गाव जागतिक नकाशावर कसं आलं याची एक रंजक कथा आहे. 1900 सुरुवातीला इथं गोदावरी नदीवर एक बंधारा बांधण्यात आला. हळूहळू तिथे पाण्याचा मोठा साठा तयार झाला आणि आजूबाजूला दलदलीचा पाणथळ प्रदेश निर्माण झाला आणि निसर्गाची अशी काही किमया झाली की या जागेनं जगभरातल्या स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करायला सुरुवात केली. भारताचे प्रसिद्ध ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली जेव्हा अनेक वर्षापूर्वी इथे आले तेव्हा इथली जैवविविधता पाहून ते थक्क झाले. राजस्थानमध्ये जसं प्रसिद्ध भरतपूर पक्षी अभयारण्य आहे अगदी तसंच महत्व या जागेला असल्याने त्यांनी महाराष्ट्राचं भरतपूर अशी उपमा या जागेला दिली आणि पुढे 1986 या संपूर्ण परिसराला अधिकृतपणे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. आणि आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर या गावाला रामसर साईटचा दर्जा मिळाला आहे. रामसर स्थळ म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचं असलेलं पाणथळ क्षेत्र ज्याचं संवर्धन करण्यासाठी विशेष दर्जा दिलेला असतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही पाणथळ जागेला मिळालेला हा पहिला वहिला बहुमान होता. नांदूर मध्यमेश्वरच्या जवळ पोहोचताच दूरवरून पाण्याचा विस्तीर्ण साठा आणि त्यावर पसरलेलं धुकं दिसू लागलं. सोनेरी किरण पाण्याच्या लाटांवर चमकत होती. तिथल्या शांततेचा भंग करत होता तो फक्त पक्ष्यांचा मंजूळ आवाज. गाडीतून उतरल्या एका वेगळ्या जगात आल्यासारखं वाटलं. शहरातल्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या अगदी जवळ. नांदूर मध्यमेश्वर हे मानवनिर्मित पाण्याचं ठिकाण असलं तरी निसर्गाने त्याला आपलंसं केलेलं आहे. धरणाच्या साठ्यामुळे इथे विस्तीर्ण पाणथळ जागा तयार झाली आहे जी पक्ष्यांसाठी उत्तम राहण्याचं आणि खाण्याचं ठिकाण बनली आहे. वनविभागानं पक्षी पाहण्यासाठी सुंदर वॉच टॉवर उभारले आहेत. तसंच प्रवेशद्वाराजवळ दुर्बिणी भाड्याने मिळतात आणि गाईडची सुविधाही उपलब्ध आहे. आम्ही वनविभागाच्या माहिती केंद्रात गेलो. तिथून एक मार्गदर्शक सोबत घेतला. त्यांनी सांगितलं की इथे हिवाळ्यात सायबेरिया, युरोप आणि मध्य आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून लाखो पक्षी येतात. आम्ही दुर्बिणीतून पाहिलं तर पाण्यावर पांढरे शुभ्र फ्लेमिंगो संथपणे चालताना दिसले. त्यांचे ते लांब पाय आणि गुलाबी झाक असलेली पंख पाहताना डोळ्यांचं पारण फिटलं. तिथे फक्त फ्लेमिंगोच नव्हते तर चक्रवाक, विविध प्रकारची बदक, करकोचे आणि पाणकोंबड्यांची मोठी गर्दी होती. पाण्याच्या कडेला असलेल्या लव्हाळ्यांमध्ये, गवतामध्ये अनेक पक्षी आपली घरटी बांधून राहत होती. काही पक्षी हवेत झेप घेऊन पाण्यात मासे पकडत होते तर काही आपले पंख वाळवत शांत बसले होते. आम्ही एका टॉवरवर चढलो. तिथून संपूर्ण धरणाचा परिसर आणि अथांग पाणी दिसत होतं. वरून पक्ष्यांचे थवेच्या थवे जेव्हा एकत्र हवेत उडायचे तेव्हा तो नजारा शब्दातीत असायचा. पक्ष्यांच्या पंखांचा फडफडाट आणि त्यांचा तो सामूहिक किलबिलाट ऐकून असं वाटत होतं की निसर्गाचं गाणं जणू हे गात आहेत. नांदूर मध्यमेश्वरचा परिसर म्हणजे केवळ पाणी आणि पक्षी एवढंच नव्हे तर तिथली संपूर्ण सृष्टीच खूप नटलेली आहे. गोदावरी आणि कादवा या दोन नद्यांचा संगम इथं होतो. नद्यांच्या प्रवाहामुळे आजूबाजूची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे. नदीकाठची मोठी झाडं, वटवृक्ष, पिंपळ, बाभळीची झाडं या पक्ष्यांच्या आश्रयस्थान आहेत. धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेने चालताना पायवाटेच्या दोन्ही बाजू

बाजूला रानफुलं फुललेली दिसली. गवतावर पडलेले दवबितू उन्हात हिऱ्यासारखे चमकत होते. या परिसरात फिरताना मनावरचा सगळा ताण कुठल्या कुठे पळून गेला. निसर्गाचा आनंद घेतल्यावर आम्ही गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या मंदिरांकडे वळलो. हा भाग धार्मिक दृष्ट्याही खूप महत्वाचा आहे. इथल्या मंदिरांची रचना आणि तिथली शांतता मनाला आध्यात्मिक तृप्तता देते. या परिसराला ज्या मंदिरावरून नाव मिळालं ते म्हणजे मध्यमेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर जुन्या पद्धतीचं आणि दगडी बांधकाम असलेलं आहे. मंदिराच्या गर्भगृहात जाताच एक वेगळाच गारवा जाणवतो. महादेवाच्या पिंडीवर डोकं टेकवलं की मनाला प्रचंड शांतता लाभते. मंदिराच्या बाहेरून गोदावरीचा विस्तीर्ण पात्राचा देखावा खरोखरच खूप सुंदर दिसतो. संगमाच्या जवळ आणि नदीच्या काठानं अजूनही काही छोटी मोठी मंदिरं आहेत. काही मंदिरांचे अवशेष जुन्या काळातील शिल्पकलेची साक्ष देतात. नदीच्या घाटावर बसून पाण्याचा संथ प्रवाह पाहणे आणि मंदिराच्या घंटानादाचा आवाज ऐकणं हा मनाला शांत करणारा अनुभव होता. निसर्ग आणि अध्यात्म यांचा हा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. आम्ही तिथे एका छोट्या बोटीतून फिरण्याचाही आनंद घेतला. संथ पाण्यातून बोट पुढे जात असताना पाण्याच्या अगदी जवळून पक्ष्यांचे उडणे पाहणे खूपच मजेशीर होते. पाण्यात मासे पकडण्यासाठी चाललेली पक्ष्यांची धडपड, हवेत अचानक घेतलेली झेप आणि पंखांची होणारी फडफड अगदी जवळून अनुभवता आली. नदीच्या काठावर असलेल्या विस्तीर्ण झाडांवर शेकडो पक्ष्यांची घरटी लटकत होती. जणू काही ती पक्ष्यांची सुबक घरच होती. जलाशयात संथ चालणाऱ्या लाकडी बोटीतून फिरताना पक्ष्यांना कोणताही त्रास होत नाही, त्यामुळे तुम्हाला त्यांचे अतिशय सुंदर फोटो काढता येतात. या संपूर्ण सफारीत आम्ही फक्त निसर्ग पाहिला नाही तर तो अनुभवला, जगलो. माझ्या कॅमेऱ्यात मी पक्ष्यांचे नयनरम्य फोटो टिपले. एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या किंगफिशरचा तो ध्यानस्थ बसलेला फोटो आणि अचानक त्याने मासा पकडण्यासाठी मारलेला सूर, हा क्षण माझ्या कॅमेऱ्यात आणि मनातही कायमचा कैद झाला आहे. दुपारच्या वेळी आम्ही तिथे वनविभागाच्या माहिती केंद्राला भेट दिली. तिथे या अभयारण्याची संपूर्ण माहिती, विविध पक्ष्यांचं जीवनचक्र आणि पर्यावरण संरक्षणाचं महत्व ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून खूप सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलं आहे. मुलं आणि निसर्गप्रेमींसाठी ही माहिती केंद्र म्हणजे ज्ञानाचा खजिनाच आहे जणू. दुपारच्या वेळी तिथे आम्ही एका छोट्या गावात थांबलो. तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. तिथल्या एका वयस्कर आजोबांनी सांगितलं की आमच्या गावात या पाखरांना देव मानतात बर का, कुणी त्यांना त्रास देत नाही. ही पाखरं लांबून येतात आणि आमचा परिसर सुंदर करून जातात. गावकऱ्यांचं पक्ष्यांबद्दल असलेलं हे प्रेम आणि निसर्गाशी असलेलं नातं पाहून खूप आनंद झाला. दुपारच्या जेवणात आम्हाला गरमागरम बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि ठेचा मिळाला. त्या साध्या जेवणाची चव फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षाही भारी होती बर का रसिक श्रोते हो. संध्याकाळ होत आली तशी पक्ष्यांची लगबग वाढली. दिवसभर खाद्याच्या शोधात फिरत असलेले पक्षी आता आपापल्या घरट्यांकडे, झाडांकडे परतू लागले होते. आकाशात पक्ष्यांचे व्ही आकाराचे थवेच्या थवे शिस्तीत उडताना दिसत होते. सूर्यास्ताच्या वेळी आकाश केशरी, लाल आणि गुलाबी रंगांनी धावून निघालं होतं. तो मावळतीचा सूर्य आणि त्याचे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब पाहत आम्ही नदीकाठी शांत बसून राहिलो. हवेत पुन्हा गारवा वाढू लागला होता आणि पक्ष्यांचा आवाज हळूहळू शांत होत होता. रसिक हो, माझ्या या आठवणीतल्या गावाच्या वतीनं मला तुम्हा सर्व श्रोत्यांना एक हक्काची विनंती करायची आहे. जेव्हा कधी तुम्ही नांदूर मध्यमेश्वरला जाल तेव्हा लक्षात ठेवा, हे पक्ष्यांचं हक्काचं घर आहे. तो परिसर सायलेन्स झोन आहे, तिथली शांतता जपा. सर्वात महत्वाचं म्हणजे प्लास्टिकचा कचरा तिथे टाकू नका. निसर्गानं आपल्याला इतकं सुंदर वरदान दिलं आहे, ते टिकवणं ही आपलीही जबाबदारी आहे, हो की नाही? निफाडमधील हे निसर्गाचं देखणं रूप आणि तिथल्या आठवणी आम्ही आमच्या हृदयात आयुष्यभरासाठी साठवून ठेवत आहोत. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की निफाडची ही सुंदर सफर मनात सदा रिंगळेल. द्राक्षांचा तो गोडवा आठवणीतून जिवंत राहील. गोदामाईचा पावनतीर आणि निसर्गाची ती साथ, नांदूर मध्यमेश्वर जलदुर्गावर पक्ष्यांचा किलबिलाट. खेडले झुंगे येथे हनुमंताचे चरणी भक्तीत लीन मन झाले. कामाख्या देवीच्या दारात शक्तीचे चैतन्य लाभले. रानडे यांच्या जन्मस्थळी राष्ट्रभक्तीचे स्फुरण चढले. कुसुमाग्रजांच्या जन्मगावी साहित्याचा सुगंध दरवळला. पिंपळगाव बसवंतच्या हनीबी पार्कात

0: निसर्गाचा मधाळ लळा, निफाड भूमीचे हे वैभव स्मरणात सदैव राहील, या सुंदर अविस्मरणीय सफारीने मन आनंदाने न्हाईल, मन आनंदाने न्हाईल।
1: मैत्रिणींनो, आठवणीतलं गाव या कार्यक्रमात आपण निफाड गावची माहिती ऐकलीत। याचं लेखन आणि निवेदन होतं कल्याणी विटेकर यांचं।

0: बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. श्रोतेहो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. सुरीला सफर ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनु भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयीची माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब बंद करणं, तसंच डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. ऑगस्ट 2014 सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 59 कोटी जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदा मध्ये विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 बँका विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे व्यवहारही सोपे झाले.
0: समृद्ध, विकसित आणि कणखर भारताच्या निर्मितीत सर्व नागरिकांनी समर्पित योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत संकल्प सेवा अभियान कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतात आमूलाग्र बदल घडून आले असून अन्न सुरक्षा, संपर्क प्रणाली आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्वपूर्ण सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय

भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहिती रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळं दरवर्षी 1,83,00,000 टनांपेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं. तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन उपराष्ट्रपतींनी पूजा केली. कैवल्यधामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज मुंबईत जुहू इथं स्वच्छ सागर सुरक्षित सागर या किनारा स्वच्छता अभियानात भाग घेतला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातला 3 शनिवार जगभरात आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव तसंच फूल आणि गवत हे चिन्ह वापरायला निवडणूक आयोगानं पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई केली आहे. तसंच 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवरूनही तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आयोगानं हा अंतरिम आदेश गुरुवारी जारी केला. हा आदेश बेकायदा असल्याची टीका तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे. तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वातल्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान या दोन्ही गटांनी नावं आणि चिन्हांसाठीचे 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या GDP वास्तविक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा संस्थेचा अंदाज होता. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20 सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. 2026 पहिल्या तिमाहीत भारताचा GDP वास्तविक वृद्धी दर गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत वाढून 8.2% झाला. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मूडीजनं नमूद केलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 2 दिवसांच्या भूतान भेटीदरम्यान आज भूतानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि भूतान दरम्यानच्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा तसंच परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. भारत आणि भूतानमधली बहुआयामी भागीदारी अधिक बळकट करण्यात झालेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीची हलकी लढाऊ विमानं, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत

0: संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नंदन नीलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल या महिना अखेरीपर्यंत अपेक्षित असल्याचं केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निशिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8-90 राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 अवघ्या 57 तंबूत धाडला. भारतानं केवळ 5 दोन खेळाडूंच्या मोबदल्यात 59 काढल्या आणि सामना जिंकला. या क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू त्याजिंदर पाल सिंग तूत हे भारताचे ध्वजवाहक असतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बेहद प्यार करते थे और बचपन में मैं बहुत शरारती थी तो मैं अपनी आंखों से ऐसे इशारे करती थी कि सारे भाई बहन की परिचय फिल्म वाले सीन चालू हो जाते थे. मुझे नैनो वाली ने मतलब ये गाना सुनना चाहते हैं. चलिए अब फिलहाल जो गाना हम आपको सुनवा रहे हैं इसकी भी फरमाइश की है एक तरह से हमारे श्रोताओं ने, बहुत सारे श्रोताओं ने लिखा है. तो ये गाना हम सुनवा रहे हैं. आपको बूझना है फिल्म का नाम और बहुत जल्द बताइएगा क्या है फिल्म का नाम और आवाजें किसकी हैं, किन आवाजों में गाना है और फिल्म का नाम.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचा जीडीपी वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मुडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यातली दुष्काळाची स्थिती सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल. उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज मनू भाकर आणि ताजिंदरपाल सिंह तूर यांच्या खांद्यावर. भारताच्या जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मुडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20 सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असल्याचंही मुडीजनं म्हटलं आहे. 2026 पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर मागच्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत वाढून 8.2% झाला आहे. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मुडीजनं नमूद केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयी माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब बंद करणं, तसंच डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. August 2014 सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत August 2026 59 crore जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदा विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे व्यवहारही सोपे झाले.
0: यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की राज्यातल्या 31 यंदा पावसाची तूट आली असून सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थाच्या अंदाजानुसार एल निनोचे दुष्परिणाम पुढच्या वर्षी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्ज माफी ताबडतोब द्यावी, पीक विमा योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी मांडल्या आहेत. राज्यातली दुष्काळाची स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर

उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात ते म्हणाले की याबाबत त्यांच्याकडून आणखी काही सूचना आल्या तर सरकार त्यावर निश्चित विचार करेल. सरकारनं यापूर्वीच घेतलेले निर्णय घेतले आहेत. दुष्काळ आणि संभाव्य मदतीच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. NDRF अंतर्गत मदतीसाठी केंद्र सरकारला 5 ऑक्टोबर नंतरच पंचनामे द्यायचे आहेत. मात्र त्यासाठी न थांबता राज्य सरकार स्वतः थेट मदत चारा इत्यादी बाबत तातडीनं पावलं उचलत असून NDRF अंतर्गत मदत मिळाल्यावर तीही शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेआधी मरोळ इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचं उद्घाटन झालं. अशा 7 विद्यापीठांशी राज्य शासनाचा सामंजस्य करार झाला आहे. नवी मुंबईत एज्युसिटी इथं या सर्वांची कॅम्पस असतील. परदेशात शिकायला जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांमध्ये इथंच शिकण्याची संधी सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना मिळेल. त्यामुळे देशाचं परकीय चलनही वाचेल असं फडणवीस म्हणाले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं. तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. कैवल्यधामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षा प्रक्रियेत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या नंदन निलकेणी समितीचा पहिला अहवाल येत्या महिनाखेर अखेरीस प्राप्त होईल असं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. निलकेणी समितीनं व्यापक स्तरावर चर्चा आणि पाहणी केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं सांगितलं. नीट परीक्षा पद्धतीला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांची सुनावणी सध्या या न्यायालयात सुरू आहे. UGC नेटच्या इंग्लिश, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या फेरपरीक्षेचे निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जाहीर केले. जून महिन्यात झालेल्या या परीक्षांच्या पेपरमध्ये अनेक चुका आढळल्यानं ही फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठीचा महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहितीही रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळे दरवर्षी 1.83 कोटी टनापेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह आयोगानं दिलं आहे. तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निश्चिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी 1 खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. सॉफ्ट टेनिस आणि टेकबॉल या खेळांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदविजेती नेमबाज मनू भाकर आणि जगज्जेता गोळाफेकपटू तजेंदरपाल सिंह तूर हे भारताचे ध्वजवाहक असतील. मनू भाकरनं 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं पटकावली होती. एकाच ऑलिम्पिकमध्ये ही कामगिरी करणारी स्वातंत्र्योत्तर भारतातली ती पहिली खेळाडू ठरली होती. उझबेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या 46व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अव्वल स्थान कायम राखलं. पुरुष संघांना

इंडोनेशियावर तर महिला संघानं फिनलंडवर मात केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा जीडीपी वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यातली दुष्काळाची स्थिती सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल. उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज मनू भाकर आणि ताजिंदरपाल सिंह तूर यांच्या खांद्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

किंवा वयाच्या 17व्या 18व्या वयातला काळ स्वतःला ओळखण्याचा, नवीन गोष्टी करून पाहण्याचा आणि आपल्या स्वप्नांना आकार देण्याचा काळ असतो. या वयात डोळ्यात अनेक स्वप्न असतात, काही अगदी स्पष्ट तर काहींचा अजून शोध सुरू असतो. कुणाला वैज्ञानिक व्हायचं असतं, कुणाला कलाकार, कुणाला लेखक, तर कुणाला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते. पण स्वप्न पाहणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच त्या स्वप्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणंही महत्वाचं आहे. कारण त्या स्वप्नांमागचं पॅशन हे केवळ एखाद्या गोष्टीची फक्त आवड म्हणून नाही, तर अडचणी आल्या, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करून स्वप्नांकडे वाटचाल करण्याची प्रेरणा असते. शेवटी काय तर प्रत्येकाची वाट वेगळी, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आणि प्रत्येकाची यशाची व्याख्याही वेगळी. म्हणून स्वप्न ठरवा आणि त्यासाठी प्रयत्न करा. मित्र मैत्रिणींनो, आज युवावाणीमध्ये आपण एका अशा तरुणाशी संवाद साधणार आहोत ज्याने देशातल्या प्रतिष्ठित विज्ञान शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयसर अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मधून बायोलॉजी आणि केमिस्ट्री या विषयांमध्ये बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी नुकतीच पूर्ण केली आहे. भारतामध्ये सध्या 7 आयसर संस्था आहेत, ज्यात विज्ञान शिक्षण, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे आयसर मध्ये प्रवेश मिळवणं, तिथे शिक्षण घेणं, संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःची वाटचाल करणं ही अनेक विज्ञान प्रेमी विद्यार्थ्यांसाठी उत्सुकतेची आणि प्रेरणेची बाब असते. पण आयसर मध्ये प्रवेश कसा मिळतो, त्यासाठी नेमकी कोणती तयारी करावी लागते, प्रवेश परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात, आयसर मधील शिक्षण पद्धती आणि कॅम्पस लाईफ कशी असते, या आणि अशाच अनेक प्रश्नांची

0: ची उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत शंतनू संजय कंटुले ह्याच्यासोबत. हॅलो शंतनू, तुझं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद उत्कर्ष.
0: शंतनू, सर्वात आधी तुझ्या आयसर पर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ आपण. तुला 12वी नंतर आयसर निवडावं असं का वाटलं?
1: पूर्वी लहानपणीपासूनच माझं म्हणजे असं स्वप्न दोन होती असं म्हणू शकतो. एक तर होतं की एक तर सिव्हिल सर्वंट बनवल किंवा मग सायंटिस्ट बनवल, असं माझं नेहमी असं बदलायचं. कधी वाटायचं की सिव्हिल सर्वंट, कधी वाटायचं की सायंटिस्ट. तर ते करत असताना कधी मी KVPY वगैरे दिल्या होत्या, त्यानंतर ऑलिम्पियाड. त्या दरम्यान मी पहिल्यांदा एकदा आयसरचं नाव ऐकलं होतं, पण ते फक्त असं ऐकण्यात आलं होतं, त्याबद्दल जास्त माहिती नव्हती. त्यानंतर जसं 10वी नंतर मोस्टली आपल्याकडे बघतात मुलं जसं जातात नीट किंवा जे इकडं, तसंच मी नीटची तयारी प्रिपरेशनसाठी चालू केलं होतं. आणि ते करत असताना 12th जवळपास मला लास्टमध्ये पप्पांकडून हे कळलं की अरे हे आहे आयसर वगैरे आहेत, त्याबद्दल तू बघ. तर ते माझ्या जेव्हा मी बघितलं तर ते मला परत ते माझं जे जुनं हे स्वप्न म्हणू शकतो की सायन्समध्ये काहीतरी करावं असं वाटत होतं, तर ते करण्याची मला एक संधी दिसली. आणि मग मी त्यासाठी मग IIT ही जी परीक्षा असती त्याचंही सोबत मग थोडंफार प्रिपरेशन केलं होतं.
0: IIT म्हणजे आयसर एप्टिट्यूड टेस्ट. मग तू त्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करायला चालू केलं नीट सोबतच. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतात फक्त 7 आयसर्स आहेत. तू तिरुपती इथे असलेला आयसर म्हणून ग्रॅज्युएट झालास, तर तुला आयसर बद्दल कशी माहिती मिळाली हे तू सांगितलंच, पण मग आयसर मध्ये ऍडमिशन होण्यासाठी तू कसं प्रिपरेशन केलं, म्हणजे IIT पण कसं प्रिपरेशन केलं?
1: जसं मोस्टली स्टुडंट्स करतात की 11th आणि 12th एकतर PCB अर्थात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा ग्रुप घेतात, किंवा मग PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स घेतात. कारण PCB जे घेतात ते नीट साठी प्रिपरेशन करतात आणि PCM जे घेतात ते JEE साठी प्रिपरेशन करतात. परंतु IIT बद्दल एक खासियत अशी आहे की ज्यामध्ये 4 बेसिक सायन्स सब्जेक्ट आहेत, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स, त्यांना इक्वल वेटेज आहे. तर त्यामुळे एक्झामचं स्वरूप की 15 प्रश्न प्रत्येकी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी असे 60 प्रश्न, प्रत्येकाला 4 मार्क म्हणजे 240 मार्क असा पूर्ण पेपर असतो आणि एक निगेटिव्ह मार्किंग असते. त्यामध्ये मग हा मुद्दा येतो की आपण एक सब्जेक्ट सोडलेला असतो तर ते आपल्याला थोडंफार बेसिक तरी नॉलेज त्याचं असावं लागतं. कारण मलाही तसंच होतं, मी मॅथ्स सोडलेलं होतं. एक प्लस पॉईंट असा आहे की NCERTच्या बाहेरचं काही येत नाही. जे NCERT नीट आणि JEE साठी बेस आहे तोच बेस IIT साठी आहे. फक्त ह्यामध्ये प्रश्नांचा फरक असा येतो की नीटमध्ये जसं आपल्याला जवळपास थोडंफार रट्टा टाईप असतं की सगळं म्हणजे मेमरी बेस्ड असतं, त्यानंतर JEE मध्ये बघितलं तर कॉम्प्लेक्स केलेलं असतं 2-3 प्रश्न एका याच्यात. तर IIT मध्ये असं असतं की व्हाय हे का झालं, तर ते अनालिसिस आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलं असतं, ग्राफ दिले असतात, त्यामधून मग आपल्याला प्रश्नाचे उत्तर सापडायचे असतात.
0: ओके, म्हणजे आयसरच्या जे एप्टिट्यूड टेस्ट आहे तिचं स्वरूप असं असतं. मग तू स्वतः म्हटलास की 12वीच्या शेवटी तू प्रिपरेशन करायला चालू केलं होतंस, तर मग तू तुझं प्रिपरेशन तू कसं केलंस त्याच्याबद्दल थोडस सांग.
1: खरं बनायचं झालं तर जास्त फोकस माझा नीट कडेच होता. म्हणजे नंतर फार म्हणजे मी म्हणतोय ना एक्झामच्या फॉर्म भरायच्या 1 महिन्याआधी मला एक कळलं त्याबद्दल की आयसर असं असं आहे. तर जसं मी म्हणलं की फक्त NCERT हाच बेस आहे, मग ते NCERT मी थोरोली केलं होतं. आणि मॅथ्स माझं 10वी नंतर मी केलेलं नव्हतं. मॅथ्स 10वी पर्यंत जसं आपलं असतं 11th 12th काहीच मॅथ्स नव्हतं, परंतु थोडंफार मी ओव्हरव्ह्यू केला जरा काय काय असतं ते असं बघितलं, मॉक टेस्ट केला थोडंफार आणि मग त्याच्यातून मला एक आयडिया येत गेला. आणि तेव्हा जे आहे ते आयसर बद्दल जवळजवळ कोणालाच माहिती नव्हती आयसर. आता असाच एक किस्सा म्हणलं तर मी जेव्हा सिलेक्ट झालो होतो आयसर मधून, तर लोक मी जेव्हा म्हणायचो आयसर ते म्हणायचं आयशर कंपनी मध्ये लागला होतो, बसची जी कंपनी आयशर. तर एवढं म्हणजे लोकांना समजून सौदा शेवटी म्हणून मी म्हणायचो ठीक आहे तुम्ही जे म्हणतायत इंजिनियर तसंच म्हणून घ्या, कारण कोणालाही ते कळायचंच नाही शेवटपर्यंत काय. तर एवढा आपल्या ज्या आसपासचा जो एरिया आहे तिथं माहितीच नव्हती आयसर बद्दल. संभाजीनगर मधून मी जवळपास माझ्या आधी फक्त 2-4 मुलंच आपल्याकडचे आयसर मध्ये लागलेले होते, माझे सिनियर्स होते.
0: तू तुझ्या आयसर मधल्या डिग्री बद्दल सांग, कारण तिथे पण बरेच कोर्सेस आहेत, तर तू तुझ्या कोर्स बद्दल सांग आम्हाला.
1: आयसरचा मेन फ्लॅगशिप जो प्रोग्राम आहे तो BSMS आहे आणि तोच IIT थ्रू BSMS लाच आपल्याला एंट्री भेटते. त्यामध्ये 5 वर्षांचा पूर्ण कोर्स असतो. तर ते पहिले 3 सेमिस्टर जे आहेत ते बेसिक सर्व इंटरडिसिप्लिनरी कोर्स असतात, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी. त्यानंतर आपले मेजर मायनर सब्जेक्ट घेता येतात, जसं मी बायो घेतलं आणि मायनर मध्ये केमिस्ट्री घेतलं. त्यामध्ये आता असं झालं की हा टोटल जो आहे तो 5 वर्षांचा कोर्स आहे, परंतु मी 4 वर्षच केलं BS डिग्री आणि त्यानंतर

0: घेतली, कारण मला समोर सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची होती म्हणून. नवीन जी एज्युकेशन पॉलिसी आली आता की जिथं एक्झिटचा ऑप्शन दिलेला आहे, परंतु बाकीच्या आपण जर इन्स्टिट्यूट बघितल्या तर तिथं असं एक्झिटचा वगैरे ऑप्शन नसतो. पण ही एनईपीच्याच पूर्वी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पूर्वीच या आयसर्स आहेत त्यांनी याचं ते कळलं होतं त्यांना, आणि त्यांनी ते फॉलो आधीपासूनच केलं होतं की मुलांना फ्लेक्सिबिलिटी मिळावी, की तुम्ही तुमचं करिअर कसं करायचं ते तुम्ही ठरवा. त्यासाठी मग वेगवेगळे पॉईंट दिले होते, जसं 3 वर्षानंतर बीएससी डिग्री घेऊन बाहेर जाऊ शकता, 4 वर्षानंतर बीएस डिग्री घेऊन, आणि 5 वर्ष पूर्ण थांबलात तर बीएस एमएससी ड्युअल डिग्री मिळून तुम्ही बाहेर जाऊ शकता. मोस्टली आपण भारतात जर बघितलं तर एमएससी असं नाव असतं डिग्रीला, बीएससी आणि एमएससी, परंतु तिथं तसं नाहीये. फार क्वचित इन्स्टिट्यूट जसं की आयएससी आपले आहेत बँगलोर, तिथं आणि बाहेरच्या फॉरेनच्या ज्या कंट्रीज आहेत तिथं बीएस आणि एमएस असं म्हटलं जातं. तिथे फार फक्त आयसर मध्येच आणि आयएससी मध्येच असतं त्या डिग्रीज.
1: ओके, बाकी आयसर मधलं वातावरण कसं असतं? आयसर तिरुपतीच्या वातावरणाबद्दल आम्हाला सांग, म्हणजे वर्ग शिकवणं, लॅब्स.
0: आयसर तिरुपती जर म्हणलं झालं तर खूप ओपन अँड फ्रेंडली एन्व्हायरमेंट असतं. प्रोफेसर्स म्हणा, सगळे स्टुडंट्स म्हणा, सर्व काही ओपन असतात. असे म्हणजे कुठलाही असं हे नाही की दबाव असतो कोणाचं वगैरे, सगळे ओपन टू टॉक असतात. स्टुडंट्स म्हणजे माझे मित्र जे म्हणलं, मी असं म्हणलं तर चुकीचं नाही ठरणार की जवळजवळ भारतातला एकही राज्य नसेल जिथून जिथं मुलं तिथं आलेले नसतील, तर माझे जवळपास सर्व राज्यांच्या एक एक मित्र तरी आहे असं म्हणू शकतो मी. आणि प्रोफेसर्सच्या बद्दल विचारायचं झालं तर ते स्वतःहून सायंटिस्ट आहेत, म्हणजे त्यांची स्वतःची रिसर्च तेव्हा चालू असते. तर ते म्हणजे असं नाही की आपण एक पुस्तक आहे त्याच्यातूनच शिकवतायत, तर ती स्वतः जे नवीन रिसर्च करतायत त्याबद्दलही आम्हाला कळतं. त्यानंतर नवीन नवीन काय जगात होत आहे रिसर्च तेही आम्हाला त्याची माहिती मिळते. लॅब्स बद्दल बोलला तर मी म्हणलं तर असं खोटं नाही ठरणार की आतापर्यंत मी पाहिलेली सर्वात ऍडव्हान्स लॅब असतील तिथं. इतके चांगले इक्विपमेंट होते तिथं, म्हणजे जे इक्विपमेंट मी 10वीपर्यंत असताना फक्त बुक मध्ये बघायचो ते प्रत्यक्षात तिथं मला दिसले.
1: तू निवडलेले दोघही विषय खूप छान आहेत, बायोलॉजी ऍज अ मेजर आणि केमिस्ट्री ऍज अ मायनर. तर तुला तुझ्या निवडलेल्या विषयामध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? म्हणजे तुझं रिसर्च प्रोजेक्ट असतील काही, किंवा सिलेबस मधलं काही असेल, किंवा इंटर्नशिप तू काही केल्या असतील, त्याबद्दल आम्हाला सांगू शकशील?
0: मी ज्यांच्या अंडर काम करायचं त्या डॉक्टरांना पूर्ण आलो होता प्रोफेसर, प्लांट बायोलॉजी मध्ये त्यांचं रिसर्च चालू होतं. तर मलाही प्लांट बायो मध्ये इंटरेस्ट असल्यानं मी त्यांच्या अंडर काम करायचो. तर त्यामध्ये असताना बेसिक म्हणजे फर्स्ट सेकंड सेमिस्टर मध्ये आयसर मध्ये असं होतं की तुम्ही गेल्या गेल्या तुम्हाला लॅब मध्ये काम करायला मिळतात ऍडव्हान्स इक्विपमेंट, म्हणजे ते एक छान त्यामध्ये गोष्ट आहे. तर मग मी ते करत असताना जीएफपी आणि आरएफपी अर्थात ग्रीन फ्लोरोसेंट प्रोटीन आणि रेड फ्लोरोसेंट प्रोटीनचा एक्सपेरिमेंट होता, तो मला खूप आवडतो आणि आठवतोही नेहमी. तर त्यामध्ये बॅक्टेरियल कॉलनीज असतात, त्यांना जेव्हा आपण बनवतो आणि युव्ही लाईटच्या अंडर जेव्हा ते आपल्याला फ्लोरोसंट अर्थात ते कलरफुल दिसतात, तेव्हा मग ते जे थिओरीज आपण ज्या आतापर्यंत वाचत आलो ते प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला दिसायला भेटतं तर ते वेगळाच अनुभव असतो. तिथे मग तो एक अनुभव आहे. त्यामध्ये असं अजून एक आहे की प्रत्येक आता एक्सपेरिमेंट आपण करायचो जे तर प्रत्येक एक्सपेरिमेंट काय पहिल्या ह्याच्यात सक्सेस नाही व्हायचा. एकदा सुरू केला की परत त्याला मग काही ना काहीतरी चुका व्हायच्या, मग त्या परत ते जो हायपोथेसिस किंवा ज्याला आपण म्हणतो की आपला जो गोल आहे त्याला परत एकदा आपल्याला ते वाचावं लागायचं, परत ते एक्सपेरिमेंट करावं लागायचं, म्हणजे ही प्रोसेस चालत राहायची. तर याच्याहून मला हे पेशन्स जे आवश्यकता असते जीवनामध्ये तर ते एक मला आणि अनालिसिस हे जे आहेत
1: त्या दोन क्वालिटी सर्व गोष्टी
0: त्या गोष्टीमधून मिळाल्या.
1: अच्छा, तुझ्या बाकी काही हॉबीज आहेत?
0: हॉबीज मध्ये माझं लहानपणीपासून एक आहे म्हणजे पुस्तक वाचणं, म्हणजे जेव्हा बाबा अकॅडमिक वर्ष चालू व्हायचं तेव्हा सर्व पुस्तकं आणायचं, तर मला नेहमी मी दरवाजापाशीच राहायचो आणि जेव्हा यायचं पुस्तकं तर त्या रात्री सर्व पुस्तक वाचून व्हायची माझ्या
1: शाळेची
0: पुस्तक खूप. आणि त्यानंतर अवांतर वाचन ही बाबांना वाचण्याची खूप आवड असते, त्याच्यामुळं तेही म्हणजे जवळजवळ महिन्यात ना एकदा तरी काही ना काहीतरी पुस्तक घेऊनच यायचे, मग तेही त्यांच्यासोबत वाचायचं. त्यानंतर मग दुसरं हॉबीज म्हणलं की बास्केटबॉल मला खूप आवडायचं, मी लहानपणी खेळायचो आणि त्यानंतर तिथं इन्स्टिट्यूट मध्ये गेल्यावरही खेळायचो. आणि त्याबरोबरच आम्ही मित्र जेव्हा मिळायचो तेव्हा तर क्रिकेट हा आमचा म्हणजे रविवारी ठरलेलाच असायचं, क्रिकेट किंवा कधी कधी बॅडमिंटन वगैरे असं खेळायचो. गाणी म्हणलं तर मला सर्व प्रकारची गाणी, मला असं काही टिपिकल नाहीये की आत्ताचे किंवा पुराणे, इंग्लिश हिंदी जुने नवे सर्व गाणी असे आवडतात.
1: तुझं जुनं आवडीचं गाणं सांग किंवा कोणतंही आवडीचं गाणं सांग.
0: सांगणं मुश्किल आहे, किशोर कुमार, लता मंगेशकर असं कुठलंही गाणं त्यांचं आलं
1: का तू ऐकू शकतो?
0: तसं काय?
1: येस, आता आपण ऐकूया तुझ्या आवडीचं एखादं गाणं.
0: ओके,

0: आपण तुझ्या आयसर मधल्या अकॅडमिक एक्सपिरियन्स बद्दल आता बोललो, पण बाकीचं कॅम्पस लाईफ कशी आहे? म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये काय कल्चरल ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, कोणते स्टुडंट्स क्लब असायचे?
1: स्टुडंट्स क्लब मध्ये प्रत्येक विषयाचा तर असायचाच क्लब, जसं बायोलॉजी क्लब, मॅथ्स क्लब, फिजिक्स क्लब. त्या व्यतिरिक्त लिटरेचर क्लब असायचे, तर बुक रिडिंग व्हायची संध्याकाळी. त्यानंतर डान्स क्लब असायचा, म्युझिक क्लब आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी एक उन्नती नावाचा क्लब असायचा, जो आसपासचे जे मुलं आहेत खेड्यागावातले, कारण आयसर हे सिच्युएट होतं रुरल एरियामध्ये, तर तिथल्या विद्यार्थ्यांना जे मुलं आहेत गरीब त्यांच्या मदतीसाठी, शिक्षणासाठी ते मदत करायचे, ते क्लासेस घ्यायचे वगैरे असं सगळं. दोन इव्हेंट सर्व आयसरचे अॅन्युअली व्हायचे, ते म्हणजे एक इंटर आयसर स्पोर्ट्स मीट आणि इंटर आयसर कल्चरल मीट.
0: तर शंतनू, तू आयसर मधून बीएस केलं, तर बीएस केल्याच्या नंतर पुढचे करिअर ऑप्शन्स काय असतात?
1: मोस्टली मी, कारण मी एक्झिट घेतली तर मी बीएसएमएस बद्दल पहिले सांगेल की त्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी असतात. कारण मोस्टली मुलं बीएसएमएस पूर्ण प्रोग्राम करूनच बाहेर पडतात, तर त्यामध्ये एक असतं की मोस्टली फॉरेन मध्ये मुलं जात असतात. माझे जे कलिग्स आहेत ते पण फॉरेन मध्ये गेलेत पीएचडी करण्यासाठी बीएसएमएस नंतर. त्यानंतर पीएचडी करून मग एक तर तुम्ही प्रोफेशनली ऍज अ प्रोफेसर म्हणून वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊ शकतात, किंवा मग आर एन डी जे कंपनीज मध्ये असतात सेक्शन त्यामध्ये जाऊ शकतात. त्यानंतर आपल्याकडच्या ज्या मोठ्या संस्था आहेत, इस्रो, डीआरडीओ, त्यामध्येही करिअरसाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यानंतर सेंट्रलच्या लॅबोरेटरीज आहेत आपल्या गव्हर्नमेंटच्या, तिथेही काम करण्यासाठी संधी मिळते. त्यामध्ये एक आता एक सांगू इच्छितो की एमएस साठी माझे आता मित्र काही जर्मनीला गेलेले फॉरेन मध्ये, नावाकलेले जे इन्स्टिट्यूट आहेत मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट, तिथे आता तो एमएस सीज करतोय. एक जण एक मॅकमिलन इन्स्टिट्यूट आहे तिथे करतोय. त्यानंतर आता जे मी सांगितलं, मी जसं बाहेर पडलो आता बीएस घेऊन, तर तसं तर कुठलंही करू शकतो, पण मी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये समोर.
0: मला तुझे पुढचे प्लॅन सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स देण्याचे. थँक्यू शंतनू, तू युवावाणीमध्ये आलास. तुला

0: पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू उत्कर्षा, मला युववाणी मध्ये बोलून इथं मला खूप छान वाटलं आणि मी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचाही खूप आभारी आहे की मला इथे त्यांनी बोलण्याची संधी दिली. शेवटी जाता जाता मी युवकांसाठी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जे जीवनात ध्येय बाळगताय त्याच्या नक्कीच मागे जा आणि तुम्हाला नक्कीच तुमचं सक्सेस मिळेल.
0: थँक्यू शंतनू, ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर. श्रोते हो, आत्ता आपण ऐकली शंतनू संजय कंटुले याच्याशी मी म्हणजेच उत्कर्षाने साधलेला संवाद. मला खात्री आहे तुम्हाला ह्यातून काहीतरी अर्थपूर्ण नक्कीच मिळालं असेल. आजचा युववाणीचा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होता. सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आता एका छानशा गाण्याने कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून। श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: जोगवा या चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृत मधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. विदेशमन्त्रिणा डॉक्टर एस जयशंकरेण भूटानस्य विकासात्मक प्राथमिकतानां कृते भारतस्य पूर्ण समर्थनं पुष्टितम्. द्विपक्षीय सहयोगस्य उभयहित सम्बद्धानां विषयाणां च विहिता समीक्षा. बेंगलुरुनगरे अद्य रक्षामन्त्रिणः राजनाथ सिंहस्य सान्निध्ये HAL संस्थानेन भारतीय वायुसेनायै तेजस LCA अथ HTT-40 प्रशिक्षक विमानानि समर्पयिष्यन्ते. महाराष्ट्रस्य मुकुटबन गडचांदूरयोः मध्ये नूतन रेलमार्ग निर्माणाय रेलमन्त्रालयेन 93,400,000,000,000 रूप्यकाणां परियोजना स्वीकृता. जम्मू कश्मीरस्य उधमपुर मण्डले ऑपरेशन सोहन इत्यस्यान्तर्गतं सुरक्षाबलैः द्वौ जैश आतंकवादिनौ व्यापादितौ.

श्रोतेहो, संध्याकाळचे 6:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत.

स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, सध्या सणाचे दिवस आहेत आणि अशा वेळी मधुमेही व्यक्तींना गोड खावंसं वाटतं. गोड खाणं हे त्यांच्यासाठी गरजेचं पण असतं, तेव्हा काळजीपूर्वक गोड खाऊन आपली तब्येत कशी सांभाळावी याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर अजय रोटे यांना. डॉक्टर अजय रोटे हे डायबेटोलॉजिस्ट म्हणून छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. डॉक्टर अजय रोटे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.

0: धन्यवाद मॅडम.
1: डॉक्टर, सणाच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी आहाराबाबत नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
0: भारताला जगातील मधुमेही व्यक्तींची राजधानी असं संबोधलं जातं, कारण भारतामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त मधुमेही रुग्ण आढळून येतात. आपली जीवनशैली ही त्याला प्रामुख्यानं कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली खास करून आणि आहारांमध्ये कर्बोदकाचं प्रमाण जास्त असणं हे पण त्याच्या मागचं खूप महत्वाचं कारण आहे. तर आता सणासुदीचा दिवस आहे, त्या काळामध्ये आपला हर्षोल्लास खूप असतो, पण तो सगळा जो आनंद आहे तो फक्त खाण्यापुरता मर्यादित न ठेवता आपण आपल्या आयुष्यामधला गोडवा वाढवायला पाहिजे, फक्त जेवणातला नाही. म्हणून गोडवा आपण कमी करूया पण आनंद नाही कमी करायचा. तर मधुमेही व्यक्तींनी आहाराबद्दल काय काळजी घ्यायची, थोडक्यात सांगायचं तर मधुमेही व्यक्तींनी त्यांची रक्त शर्करा कायम नियंत्रणात ठेवणं महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये आहार, विहार, उपचार आणि विचार या चार गोष्टी, आम्ही त्याला चतुसूत्री म्हणतो. आहाराचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. तर सण म्हणजे फक्त भरपूर खाणे असं नाही, तर समतोल राखून आनंद घेणे हे महत्वाचं. मधुमेह रुग्णांसाठी समतोल प्रत्येक गोष्टीचा खूप महत्वाचा असतो. नेहमी आहाराची वेळ आणि पद्धत नेहमी कायम ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखा असला पाहिजे, तो सण असो किंवा काही असो. आहाराच्या वेळा आणि त्याची पद्धत ही सारखी असली पाहिजे. ताटामध्ये प्रत्येक वेळेस सण जरी असेल तर भाज्या, कोशिंबीर, डाळी, उसळी, प्रथिने यांचा समावेश असणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये आहारामध्ये कर्बोदकांचं किंवा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं, त्या प्रमाणामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. या कारणामुळे आपल्या व्यक्तींची रक्त शर्करा ही बरेचदा वाढलेली असते, अनियंत्रित असते. तर ते कमी करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये भाज्या, कोथिंबीर, डाळी, उसळी, प्रथिने यांचा समावेश जास्त ठेवणं गरजेचं आहे. भात, पोळी, पुरी किंवा फराळ याचं प्रमाण नियंत्रणात ठेवायला पाहिजे. म्हणजे हे सगळं बंद करायचं असं नाही, पण ते नियंत्रणात चवीपुरता खाणं गरजेचं आहे. एकाच वेळेस अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणात खाण्यापेक्षा थोडे थोडे आणि माइंडफुलनेस, ज्याला आपण म्हणतो जाणीवपूर्वक खाणं, तर आपल्याला स्वतःची काळजी, स्वतःच डॉक्टर आणि स्वतः डायटिशियन राहायला पाहिजे. ताटात जेव्हा पदार्थ आपल्या समोर येतो किंवा आपल्याला कोणी वाढतं, त्यावेळेस आपल्यामध्ये ही क्षमता आता आली पाहिजे की आपण त्याच्याकडे बघून अंदाज बांधला पाहिजे की याच्यामुळे माझ्या रक्त शर्करेवर काय परिणाम होऊ शकतो. याला आम्ही एम्पॉवरमेंट म्हणतो आणि ते आपण प्रयत्नपूर्वक करू शकतो. नुसतं बरं वाटतं म्हणून खात राहणे याच्यापेक्षा जाणीवपूर्वक खाणे हे खूप महत्वाचं आहे. सणाच्या दिवशी दिवसभर उपाशी राहायचं आणि रात्री भरपूर खायचं हे पण धोकादायक आहे. त्याच्यामुळे सुद्धा रक्त शर्करा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. पाणी भरपूर पिणे गरजेचं आहे. किमान 8 ते 10 ग्लास पाण्याची गरज असते. मधुमेह व्यक्तींमध्ये ते आणखीन जास्त गरज असते. तहान जर लागत असेल आपल्याला तर याचा अर्थ शरीराचं पाण्याचं प्रमाण गरजेपेक्षा कमी झालेलं आहे. तहान न लागता आपण पाणी पित राहणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे. काय खातो इतकेच महत्वाचे नाही, तर किती खातो आणि कधी खातो हे पण महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, मिठाई किंवा हे गोड पदार्थ खाताना या मधुमेही व्यक्तींनी काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? मग
0: बरेचदा लोकांना मधुमेहाचं निदान झालं की आता गोड बंद, भात बंद, हे बंद, ते बंद, असं एक मानसिकता तयार होते. जन्मतःच आपल्याला गोड ह्या चवीची संकल्पना नसते. गोड ही जी चव आहे ती अक्वायर्ड टेस्ट आहे. म्हणजे नंतर आपल्याला ते समजतं की हे गोड आहे, ते चांगलं लागतं म्हणून आपण खातो. दुसरा महत्वाचा भाग आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठलाही गोड पदार्थ जेव्हा आपण खातो, पहिला घास, त्या पहिल्या घासातच आपल्या जिभेवरच्या ज्या टेस्ट बर्ड्स असतात गोडच्या, पूर्ण त्या सॅच्युरेट होऊन जातात. म्हणजे दुसऱ्या घासाच्या पुढे तुम्ही जे काही खाता, कुठला गोड पदार्थ, त्याची चव आपल्याला कळत नाही. ते फक्त मानसिक समाधान म्हणून आपण खातो. म्हणून गोड पदार्थ खाण्याची योग्य पद्धत काय, समजा तुमच्या समोर एखादा कोणी गुलाबजाम आणून ठेवला, आधी त्याच्याकडे छान बघा, त्याच्या वासाचा आस्वाद घ्या, लगेच खाण्याची घाई करू नका आणि मग छोटासा एखादा तुकडा त्याचा खा. कारण पहिल्या घासाने आपल्याला गोड खाण्याची जी इच्छा आहे त्याची संतृप्तता होऊन जाते. त्यानंतरचं जे खातो ते फक्त मानसिक समाधान आहे. म्हणून लिमिट करा. जर तेवढंच आपण खाऊन तिथे थांबू शकलो, कुठं थांबायचं ब्रेक लावला, तर आपल्याला त्याच्यानंतर शुगर वाढणार नाही. मधुमेह आहे म्हणून मिठाईला पूर्ण कायमचा निरोप देणे आवश्यक नाही. थोडस या प्रमाणामध्ये चवीपुरता जरूर खाऊ शकता. पोर्शन त्याला आम्ही म्हणतो की किती प्रमाणात तुम्ही खाता. छोटासा घास एखादा तुम्ही जरूर खाऊ शकता. आणि दुसरं की मिठाई पण खायची, परत गोड पेय पण प्यायचं, हे त्याच्यामुळे डबल, ह्याला आम्ही ग्लायसेमिक लोड म्हणतो. म्हणजे काय होतं की थोडस तुम्ही चवीपुरता खाणार, त्याच्या ऐवजी भरपूर खायचं आणि वरून गोड काहीतरी खायचं. याचा ज्यूस घ्या, त्याचा ज्यूस घ्या, फळांचा ज्यूस घ्या, याच्यामुळे मग आणखीन रक्त शर्करा वाढून जाते. दुसरं, शुगर फ्री लिहिलेले पदार्थ सुद्धा जास्त घेणं धोकादायक राहू शकतं. तो सुद्धा आपला गैरसमज राहू शकतो, कारण त्याच्यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असतात. इनडायरेक्टली त्याच्यामुळे पण रक्त शर्करेवर दुष्परिणाम होऊ शकतात. जेवणानंतर अगदी चवीला थोड्या प्रमाणात घेणे, रिकाम्या पोटी मोठ्या प्रमाणात गोड खाण्या, कारण काय होतं, तुम्हाला भूक जास्त आहे, तुम्ही गोड खायला सुरू केली तर ते गोड जास्त खाल्लं जातं. त्याच्याऐवजी तुमचं जेवण झालेलं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं थोडंसं गोड खाणं, याच्यामुळे आपलं इंटेक आपोआप कमी होतं. याला आपण पोर्शन साईज कंट्रोल म्हणतो. गोड पदार्थांमध्ये सुद्धा आधी दुधाचा खवा, त्या खव्यापासून अजून काहीतरी तयार करणं, मग त्याच्यामध्ये अजून गोड मिक्स करून टाकणं, याच्यापेक्षा सिम्पल काही फळं समजा आहेत. नाहीतरी आम्ही सांगतो की 100 ग्राम वजनाची फळं

0: मधुमेह व्यक्तीने दिवसातून खायलाच पाहिजे. तर फळांची जर आपण पीसेस वगैरे खाल्ले तर ते पण तर फ्रक्टोज असतं, गोड असतं, तेवढ्या पुरतं आपल्याला गोड खाण्याचं समाधान मिळू शकतं. म्हणजे प्रोसेस्ड गोड खाण्यापेक्षा नैसर्गिक गोड थोड्याफार प्रमाणामध्ये खाणं हे हितावह आहे.
1: डॉक्टर, आता गोड पदार्थ म्हटलं की तिथे साखरेचा वापर हा आलाच.
0: बरोबर
1: आहे. जर आपल्याला ही साखर टाळायची आहे किंवा या साखरेला पर्याय म्हणून आपण त्यांच्या गोड पदार्थात आणखीन काय वापर करू शकतो?
0: फार तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला. आतापर्यंत काय होतं, दोन एक वर्षापूर्वीपर्यंत शुगर सबस्टिट्यूट्स म्हणजे साखरेच्या ऐवजी दुसरे पदार्थ वापरले जायचे,
1: शुगर फ्री
0: शुगर फ्री वगैरे किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानंतर असं लक्षात आलं की या सगळ्या ज्या साखरेच्या पर्यायी गोष्टी आहेत त्या सर्वांचे आपापले दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून आम्ही मागील काही दिवसांपासून साखरेला पर्यायी काहीही रिकमेंड करत नाही. उलट आम्ही असं सांगतो की चवीपुरता तुम्ही थोडीशी साखर टाकणं हितावं आहे. म्हणजे गोड खाण्याचं समाधान आहे पण त्याचं प्रमाण किमान नियंत्रणात राहतं. जी आपण रेग्युलर साखर खातो त्याला सुक्रोज असं म्हणतात आणि त्या सुक्रोजचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्याच्यामुळे शुगर किती वाढते एक तासानंतर याचं जे मात्रा असते ती येलो रेंज मध्ये म्हणजे खूप जास्त नाहीये. तर आपण कमी प्रमाणामध्ये चवीपुरता साखर खाणं हे साखरेच्या पर्यायी केमिकल वापरण्यापेक्षा जास्त योग्य आहे, हे सायंटिफिक आहे. आणि फळांचं तर फळांमध्ये फ्रक्टोज असतो, कमी प्रमाणामध्ये फळ घेणं, दुधामध्ये लॅक्टोज असतो त्याच्यामुळे दुधाची चव आपल्याला गोड लागते, तर हे सगळं ठीक आहे, या नैसर्गिक गोष्टी आहेत. बरेचदा प्रश्न असा असतो लोकांचा की सर साखरेपेक्षा गुळ चांगला आहे का? तर तसं त्याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये. दोन्हीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सारखाच आहे, साखर किंवा गुळ. गुळाचा फक्त कधी कधी असा फायदा होतो की हिमोग्लोबिनची रक्तची कमतरता असते बऱ्याच लोकांना, गुळ त्याच्यासाठी रिकमेंड केला जातो खावं असं, पण असं काही फार फरक नाही. किंवा साखर बंद करायची आणि भरपूर गुळ खायचा किंवा गुळाचा चहा घेतला तो फक्त मानसिक समाधान आहे, त्याच्या पलीकडे त्याचं काहीच नाही. त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात साखर खाणं आणि आपली शुगर नियंत्रणात ठेवणं हे महत्त्वाचं.
1: डॉक्टर, आता सण म्हटले की उपवास हा येतोच, तर अशा वेळेस मधुमेह व्यक्तीने उपवास करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? जसं की व्यायाम किती करणं गरजेचं आहे किंवा ते प्रवासाला जात असतील तर त्यावेळेला त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: उपवास करणं आणि उपाशी राहणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर मधुमेह व्यक्ती उपवास करू शकतात पण उपाशी राहू शकत नाहीत. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही उपवासाचे पदार्थ जरूर खाऊ शकता, फक्त त्याच्यामध्ये इन्सुलिन किंवा रक्तातली साखर कमी करणारी औषधं जी लोक घेतात जे मधुमेह व्यक्ती, त्याच्यामुळे उपाशी राहिल्यामुळे रक्तातली शर्करा एकदम कमी होण्याचा धोका असतो, ज्याला आम्ही हायपोग्लायसेमिया म्हणतो. तो कधी कधी खूप गंभीर स्वरूप धारण करू शकतो. हे टाळण्यासाठी आपल्याला रक्त शर्करा तर नियंत्रणात ठेवायचीच आहे पण तुम्हाला उपवासाचं पण समाधान घ्यायचं आहे. तर जे पदार्थ उपवासासाठी तुम्हाला चालतात ते तुम्ही खाऊ शकता पण खाण्यापिण्याच्या वेळात त्याच ठेवा. प्रवासामध्ये तुम्ही ते सगळे पदार्थ सोबत कॅरी करू शकता. असंही मधुमेह व्यक्तींना आम्ही सांगतो की आपण काहीतरी गोड नेहमी स्वतः सोबत ठेवलं पाहिजे. एखाद्या वेळेस जर शुगर कमी झाली तर पटकन गोड खाणं हितावह ठरतं. शुगर कमी होण्याची काय लक्षणं आहेत? डोळ्यापुढे अंधारी, घाम, धडधड, चक्कर, अंधुक दिसणे, गोंधळल्यासारखे वाटणे, हे एकदम शुगर कमी झाल्याचे लक्षण आहे. अशा वेळेस जे पण उपलब्ध गोड पदार्थ आहेत ते पटकन खाऊन घेणं हे गरजेचं आहे, ज्यामुळे आपली रक्तशर्करा परत पूर्ववत येऊ शकते. जर दुसरं काही उपलब्ध नसेल, गरज पडली तो उपवास सोडावा लागला तर हरकत नाही, पण रक्त शर्करा नॉर्मल ठेवा. म्हणजे मला काही खाताच येत नाही आणि त्रास होतोय पण मी नाही खाणार असं नका करू, कारण त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. रक्त शर्करा गरजेच्या जर खाली गेली तर त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरं असं की थोडस जर खाण्यापिण्याच्या वेळा कमी जास्त होत असतील किंवा आपण तो म्हणतो की उपवासाच्या दिवशी तसं भरपूरच खाणं होतं, नावालाच तो उपवास असतो बरेचदा, तर त्या पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं गोळ्या जी काय आहेत त्याच्यात उपाययोजनेमध्ये समायोजन करणं गरजेचं असतं. ते आम्ही डॉक्टर लोक त्याला डोस ऍडजस्ट करून देतो तेवढ्या कालावधी पुरता. पण असं खूप मोठा काही दीर्घकाळ उपास की 8 दिवस काहीच खायचं नाही किंवा पाणीच प्यायचं नाही, हे मधुमेह रुग्ण टाळलेले बरे, कारण ते अत्यंत धोकादायक ठरू शकतात. आणि रक्तातली शर्करा वारंवार तपासत राहणं उपवासाच्या काळामध्ये जास्त महत्वाचं आहे. इव्हन प्रवासामध्ये आपल्यासोबत ते ग्लुकोमीटर ठेवायचं आणि रक्त शर्करा चेक करायची, खूप वाढली किंवा कमी जास्त असेल अशा वेळेस आपल्या डॉक्टरांचा संपर्क साधणं गरजेचं असतं. तर रक्त शर्करा हे बॅलन्स राहील या दृष्टीने आपण काळजी घेणं महत्वाचं आहे.
1: तर मग सणाच्या काळामध्ये या लोकांनी साधारण किंवा रक्ताची तपासणी करणं गरजेचं आहे.
0: मधुमेहाचे प्रकार वेगवेगळे प्रकार प्रामुख्याने चार प्रकार असतात. किंवा आपण जर म्हटलं तर टाइप 1 डायबिटीस जो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो ज्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं, किंवा टाइप 2 डायबिटीस हा प्रामुख्याने वयस्क लोकांमध्ये, प्रामुख्याने हा शब्द वापरतो मी, आजकाल ते हायब्रिड डायबिटीस पण खूप कॉमन झालंय. टाइप 1 डायबिटीस किंवा ज्या व्यक्तींना इन्सुलिन चालू आहे अशा व्यक्तींनी जास्त प्रमाणामध्ये रक्त शर्करा तपासणं गरजेचं असतं. आणि तसंच ज्यांची रक्त शर्करा ही खूपच अनियंत्रित आहे, खूप जास्त वाढलेली आहे, अशा लोकांनी सुद्धा रक्त शर्कराची तपासणी जास्त वेळा करणं गरजेचं असतं. किंवा कधी कधी काही लोकांना मूत्रपिंडाच्या संदर्भात काही आजार असतात, लिव्हरच्या संदर्भात आजार असतात, अशा व्यक्तींना शुगर रक्त शर्करा गरजेपेक्षा कमी होण्याचा धोका जास्त असतो. अशा व्यक्तींनी किंवा प्रवासामध्ये जर

0: आपण दोनदा चेक करत असतो तर तीनदा चेक करून त्याचं रेकॉर्ड ठेवणं अत्यंत महत्वाचं ठरतं. म्हणजे त्या त्या कालावधीवर आणि कुठल्या प्रकारचं डायबिटीस आहे, शुगर किती नियंत्रणात आहे, या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. जे लोक जास्त वेळेस रक्त शर्करा चेक करतात त्यांची रक्त शर्करा किंवा मधुमेह जास्त चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहतो.
1: बरोबर. मग अशा वेळेला ह्या लोकांनी इन्सुलिन किंवा त्यांच्या औषधांच्या याच्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे?
0: हे सुद्धा मधुमेहाच्या प्रकारावरती अवलंबून आहे. बरेचदा लोक म्हणतात की आम्ही लग्नाला गेलो होतो, गोड होतो, म्हणून आम्ही एकाच्या ऐवजी दोन गोळी घेऊन टाकल्या, पण ते धोकादायक ठरू शकतं कारण आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. ते आम्ही डॉक्टरच त्याचा योग्य त्याचा जो डोस आहे त्याचा ठरवून देऊ शकतो. ज्यांना बरेच अनुभव चांगला आहे किंवा जे चांगले समजू शकतात आणि ज्यांना इन्सुलिन चालू आहे अशा व्यक्तींना आम्ही सांगतो की शुगर लेवलचा एक रेंज ठरवून दिली असते की या दरम्यान असेल तर तुम्ही इन्सुलिनचा डोस असा करू शकता. त्या प्रमाणामध्ये थोड्याफार छोट्या ऍडजस्टमेंट ते करू शकतात डेफिनेटली. पण प्रत्येक ऍडजस्टमेंट औषधांमधली ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केलेली हितावह ठरते, म्हणजे मग त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते.
1: आणि मग ह्या काळामध्ये या लोकांनी व्यायाम करणं किती महत्वाचं आहे?
0: आहार, विहार, उपचार आणि विचार या चार चतुसूत्री त्याच्यामध्ये आहे. तर विहार किंवा व्यायाम हे मधुमेही व्यक्तींना त्यांची रक्त शर्करा नियंत्रणात ठेवण्या व्यतिरिक्त असंख्य बाकीचे पण त्याच्यामुळे आपल्याला फायदे मिळतात, म्हणून विहार हा फार महत्वाचा भाग आहे. तर सणाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपली जीवनशैली असे असायला पाहिजे की कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम आपल्याला करणं गरजेचं आहे. मग तो चालणं असेल, पळणं असेल, किंवा ज्याला आम्ही रेझिस्टन्स एक्झरसाइजेस म्हणतो ते असतात. योगा आणि मेडिटेशन हे पण आजकाल अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनशैलीचा, ते पण करणं गरजेचं आहे. पण कुठल्याही नवीन प्रकारचा ज्याचा आपल्याला सराव नाही असा व्यायाम अचानकपणे स्वतःहून सुरू करणं धोकादायक ठरू शकतं. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलेलं योग्य असतं. पण साधारणपणे म्हणजे आहार घेणारच असू आपण, तर उपास जरी असला, सण जरी असला, तरी दिवसभरामध्ये 45 मिनिटाची आपली ऍक्टिव्हिटी रेग्युलर कामाच्या घरच्या वेळा सोडून करणं आपल्याला गरजेचं आहे आणि नियमितपणे करत राहणं हे फायद्याचं आहे. एका संशोधनानंतर असं सिद्ध झालं होतं की जेवण झाल्याबरोबरच थोडं अगदी 10 मिनिट पूर्वी शतपावली म्हणायचो आपण त्याला. आजकाल आपला आहार इतका वाढला की त्याला आपल्याला सहस्त्र पावली म्हणावं लागेल. पण साधारण किमान 10 ते 15 मिनिटं जे लोक जेवल्यानंतर वॉकिंग करतात अशा व्यक्तींची रक्त शर्करा चांगल्या प्रकारात कमी होऊ शकते, नियंत्रणात राहू शकते असं संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस उपाशीपोटीच फिरायला जायला पाहिजे असं बिलकुल आवश्यक नाही. आपण जेवण झाल्यानंतर सुद्धा फिरायला जाऊ शकतो. आणि हे जे 45 मिनिटं मी म्हणलं दिवसभरामध्ये, ते दिवसभरामध्ये 15 मिनिटं 3 वेळेस असं तुम्ही विभागून पण करू शकता, पण दिवसभरात 45 मिनिटं आपली हालचाल होणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, आता या मधुमेह व्यक्तींनी ह्या सणाच्या दिवसामध्ये कोणकोणते पदार्थ टाळणं गरजेचं आहे आणि कोणते पदार्थ घेणं आवश्यक आहे?
0: मधुमेह व्यक्तींच्या आहाराबद्दल एक महत्वाची कन्सेप्ट आहे, त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय असतं की कुठल्याही पदार्थ तुम्ही खाल्ल्यानंतर 1 तासाने रक्त शर्करेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, किती प्रमाणात ती वाढू शकते हे ठरलेलं आहे संशोधनाने. तर त्याच्यामध्ये आपले ट्रॅफिक लाईट असतात जसे ग्रीन, येलो आणि रेड, तशा प्रकारचे आपण जर विभागून बघितलं की जे रेड लाईट मध्ये जे येतात की जे लाल रंगाचा दिवा लागतो, असे पदार्थ की ज्याच्याने शुगर खूप जास्त वाढू शकते आपली रक्त शर्करा, त्याच्यात प्रामुख्याने आपले शीतपेय किंवा फ्रूट ज्यूस किंवा खूप मोठ्या प्रमाणावर मिठाई जी तळलेली आहे किंवा तूप ज्याच्यात भरपूर वापरलेलं आहे, ह्या सगळ्या पदार्थांना आम्ही रेड झोन म्हणतो की ते कमीत कमी किंवा बंद केलं, कमी केलं तर फारच चांगलं. न खाल्लेलं चांगलं. इव्हन फळांमध्ये केळी, आंबा आणि चिकू ही 3 फळं अशी आहेत की ज्याच्यामुळे रक्तातली शर्करा खूप लवकर वेगात वाढते. आपला उद्देश काय आहे की काही जरी खाल्लं तरी रक्त शर्करा थोडी वाढणारच आहे, पण ती वेगात जास्त वाढू नये हा त्याच्या मागचा उद्देश. टाळायचे कुठले तर शीतपेय टाळायचे, ज्यूसेस टाळायचे, केळी, आंबा, चिकू ही फळं प्रमाण कमी करायचं किंवा शक्यतो टाळायचं. बाकीची फळं आपण 100 ग्राम वजनापर्यंत दिवसात एकदा घेऊ शकतो. मिठाईचे मोठमोठाले पोर्शन खाणं, आता गुलाबजामून समजा आपण विचार केला तर आम्ही असं म्हणतो की एक जर तुम्ही गुलाबजामून खाल्ला तर त्याच्यानंतर जेवढे कॅलरीज मिळणार आहेत त्या पूर्ण आपल्याला बर्न करायचे असतील तर 7 किलोमीटर आपल्याला चालावं लागतं. ते आपल्याला प्रमाण दिसलं पाहिजे हे खायच्या अगोदर की ते हे मला डायजेस्ट करण्यासाठी किंवा याचा फायदा होण्यासाठी मला 7 किलोमीटर विचार करायचा. आम्ही बरेचदा म्हणतो की तुम्ही खाण्याच्या अगोदर ते अर्न करा, म्हणजे तेवढ्या कॅलरी डेफिसिट तयार करा मग तुम्ही खाऊ शकता. आता गुलाबजामूनचा आकार सुद्धा मोठा असतो बरेचदा कधी कधी, तर पोर्शन साईज किती लहान प्रकारचं तुम्ही खाऊ शकता, थोडस खाऊ शकता तेवढं हितावह ठरतं. अत्यंत तळलेले पदार्थ खूप धोकादायक असतात कारण मधुमेह व्यक्तींना जसं जेवढा धोका साखरयुक्त पदार्थांचा आहे तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आणि खास करून जे एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले जातात पदार्थ ते अत्यंत धोकादायक असतात.
1: म्हणजे जंक फूड जसं,
0: जंक फूड त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवलेलं चांगलं आहे, म्हणजे ते सुद्धा रेड झोन मध्ये येतात. आणि मग पुरी झालं, भाजी झालं, चकली, शेव हे सगळे हाय फॅट हाय कार्बोहायड्रेट पदार्थ असतात, त्यांचं प्रमाण कमी ठेवणं चांगलं असतं. मर्यादित प्रमाणामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस रक्त शर्करा जर नॉर्मल असेल, लाडू आहे, करंजी, हे चवीपुरता तुम्ही जरूर खाऊ शकता. चिवडा, चकली, फरसाण मर्यादित प्रमाणामध्ये खाऊ शकता.

0: पोहे, उपमा, साबुदाण्याचे पदार्थ पोर्शन कमी ठेवून. सुकामेवा पौष्टिक जरी असलं तरी ते कॅलरी डेन्स असतं, म्हणजे आपण म्हणतो ड्रायफ्रुट्स, हा, त्याच्यामुळे प्रमाण त्याचं कमी ठेवलेलं चांगलं असतं. आणि भरपूर प्रमाणात खायच्या गोष्टी हिरव्या पालेभाज्या आहेत, तुमचे काकडी, गाजर, टमाटा, हिरव्या पालेभाज्या हे भरपूर खाऊ शकता. त्याच्यानंतर काही झिरो कॅलरीज फूड असतात ज्याच्यामध्ये कॅलरीज, जसं काकडी आहे त्याच्यामध्ये कॅलरीज शून्य असतं, पोट तर भरतं. आणि फळं खाताना सुद्धा हे बघायला पाहिजे आपण की ती सालीसकट जितकी शक्य असतील तेवढी खायची. ते निसर्गाने दिलेल्या त्याला कवच आहे. समजा डाळिंब झालं तर डाळिंबाचा बाहेरचा जो पांढरा पापुद्रा आहे तो आपल्या ऍसिडिटीसाठी फायद्याचा होतो, पण त्याचा दुसरा फायदा असा आहे की त्यातली जी दाणी आहे त्याच्यानी रक्तशर्करा एकदम वाढू देत नाही, फायबर असतं कंटेंट त्याच्यामध्ये. म्हणून जेवढ्या गोष्टी सालीसकट आपल्याला खाता येतील फळ तेवढं जास्त प्रिफरेबल आहे. आणि सॅलड हे आपण भरपूर प्रमाणात खाऊ शकतो.
1: डॉक्टर, आता ह्या काळामध्ये समजा मधुमेह व्यक्तींची जर रक्तातील साखर जर अचानक वाढली किंवा कमी झाली तर अशा वेळेला या लोकांनी काय करणं गरजेचं आहे?
0: तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दोन गोष्टी सांगू इच्छितो. आधी आपण बघू की अचानक कमी झाली तर काय करायचं. तर साधारणपणे रक्तातली साखर 70 mg/cl याच्यापेक्षा कमी झाली तर त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतो आपण, म्हणजे रक्तशर्करा गरजेपेक्षा कमी झालेली आहे. ही धोकादायक असते. बहुसंख्य लोकांना अशा वेळेस लक्षणं जाणवतात. डोळ्यापुढे अंधारी, घाम, दडदड, चक्कर, गोंधळल्यासारखं वाटणं, अस्वस्थ वाटणं, हे सगळी लक्षणं जाणवतात. पण काही व्यक्तींना जाणवत सुद्धा नाहीत तपासल्याशिवाय. म्हणून आपल्याला तपासणी करणं गरजेचं असतं. जर एखाद्याला हायपोग्लायसेमिया असेल किंवा अशी काही लक्षणं जाणवली तर तपासणी करायची व्यवस्था जरी नसली तरी तुम्ही असं गृहित धरू शकता की रक्तशर्करा कमी झालेली आहे. अशा वेळेस त्वरित शोषले जाणारे कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके पटकन घेणं गरजेचं आहे. आणि तुमचं ग्लुकोजचं पावडर असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा जे कुठलं गोड पदार्थ त्या क्षणाला अवेलेबल आहे,
1: साखर, पाणी,
0: जे काही शक्य असेल. आणि 15-15-15 असा त्याचा नियम आहे, म्हणजे 15 grams कार्बोहायड्रेट घ्यायचं, त्याच्यानंतर 15 minutes वाट बघायची, परत शुगर चेक करायची किंवा बरं वाटतं की नाही बघायचं, नाही बरं वाटलं तर परत 15 grams कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके, 15-15-15 हा त्याचा नियम आहे. आणि लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढा. जोपर्यंत आपल्याला ठीक वाटत नाही तोपर्यंत हे 15-15-15 सूत्र चालू ठेवायचं. पण पुढची ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. रक्तशर्करा अचानक वाढली तर त्या क्षणाला मनाने गोळी जास्त घेणं किंवा मनाने इन्सुलिनचा डोस वाढवणं हे धोकादायक ठरू शकतं. कारण त्याचं जे डायनॅमिक्स आहे, आधीच्या इन्सुलिनचा परिणाम किती वेळ राहतो, नंतर घेतलं तर काय होतं, हे आम्हाला माहिती असतं. ते शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात त्याचा आम्हाला अभ्यास असतो. त्याच्यामुळे मनाने हे करणं डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त ते धोकादायक ठरू शकतं.
1: डॉक्टर, आजकाल आपण बघतो की अगदी लहान, म्हणजे जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच डायबिटीस असण्याची शक्यता असते. अशा वेळेला ज्येष्ठ नागरिकांनी या सणाच्या काळामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे, आणि त्यासोबतच जे लहान मुलं आहेत या लहान मुलांना कसं कंट्रोल करणं गरजेचं आहे?
0: हे दोन्ही जे विभाग आहेत, लहान मुलं म्हणजे पेडियाट्रिक्स आणि ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजन्स म्हणजे जेरियाट्रिक्स म्हणतो आम्ही त्यांना, हे दोन्ही विशिष्ट विभाग आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, त्यांना येणाऱ्या समस्या वेगळ्या प्रकारच्या असू शकतात. आपण समजा आधी ज्येष्ठ नागरिकांचं बघूया. अशा व्यक्तींना जेव्हा मधुमेह आहेत अशा वेळेस त्यांना बरेचदा त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पण काही आजार असण्याची शक्यता असते. अशा खूप साऱ्या प्रकारच्या गोळ्या औषधी त्यांना एकत्रित चालू असतात. तर ह्या दोन्ही बालक आणि वयोवृद्ध व्यक्ती अशा व्यक्तींमध्ये ही जी शरीराची जी प्रतिकार क्षमता आणि डिफेन्स सिस्टीम असते ती कमकुवत असते. बालकांमध्ये ती डेव्हलप झालेली नसते आणि सिनियर सिटीझन्स किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये ती थोडीशी कमकुवत झालेली असते. तरुणपणी एखाद्याला जर रक्तशर्करा कमी झाली, शरीरामध्ये अशी जी मेकॅनिझम आहे की लिव्हरच्या माध्यमातून आपोआप रक्तशर्करा तयार होते आणि त्याच्यातनं रिकव्हरी फास्ट होते. पण तसं या दोन एक्स्ट्रीम्स ऑफ एज मध्ये होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. म्हणून अशा लोकांना आपण ज्येष्ठ नागरिकांचं बघूया की त्यांनी पूर्ण उपास करणं टाळलं पाहिजे. रक्तशर्करा फ्रिक्वेंटली चेक करणं फार महत्वाचं आहे. डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घेणं महत्वाचं आहे. आणि त्यांच्या घरी जे काळजी घेणारे त्यांच्या सोबतचे आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम हे आहे की त्यांच्या गोळ्यांमध्ये बरेचदा इन्सुलिन मध्ये गोळ्यांमध्ये गोंधळ उडणार नाही याची काळजी. बरेचदा काय होतं की विस्मरण झालेलं असतं, आज मी गोळी घेतली का नाही, तर ती चुकून दोनदा गोळी घेतली जाते. इन्सुलिन घेतलं का नाही लक्षात नाही, त्याच्या दोनदा घेतली जाते. तर त्याच्यात आपल्या घरच्यांना आपला सपोर्ट चांगला असतो, फॅमिली सपोर्ट चांगला असतो. पण कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींची ही जिम्मेदारी आहे की त्यांनी त्या व्यक्तीच्या औषधोपचार व्यवस्थित घेत आहेत का नाही याच्याकडे निगराणी ठेवणं फार गरजेचं आहे. आणि नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणं, फ्रिक्वेंटली शुगर लेवल चेक करणं आणि त्यांच्या कुठल्याही लक्षणांकडनं दुर्लक्ष न करणं. आणि बालकांमध्ये असो किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये असो, बरेचदा रक्तशर्करा कमी झाल्याची लक्षणं किंवा खूप वाढल्याची लक्षणं ही वेगळी असू शकतात. तुम्हाला बालकांचं उदाहरण सांगतो की समजा नुसत्या जांभया देत असेल एखादं बालक तर ते सुद्धा लक्षणं असू शकतं की त्याची शुगर कमी झाली. एखादा बालक समजा अचानक वस्तू फेकून मारतोय, चिडचिड करतोय, रडतोय मोठमोठ्याने, हे पण रक्तशर्करा कमी झालेलं असल्याचं लक्षण असू शकतं. ह्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून अशा वेळेस

0: करा तपासणं, गरज पडली तर डॉक्टरांना भेटणं आणि रक्त शर्करा कमी होणार नाही गरजेपेक्षा याच्याकडे काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण या दोन घटकांकडे आपल्याला जरा जास्त लक्ष देणं, जास्त निगराणी ठेवणं आवश्यक.
1: डॉक्टर, मग सणाचा आनंदही घेता येईल आणि मधुमेह व्यक्तींना त्यांचा मधुमेह नियंत्रणात पण ठेवता येईल, यासाठी कोणते महत्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे?
0: त्याला मी अगदी सोपं करून सांगतो. आपण 3 P लक्षात ठेवायचे, म्हणजे 3 नियम ज्याच्यामुळे सणाच्या काळामध्ये सुद्धा मधुमेह छान नियंत्रणात राहू शकतो. पहिलं म्हणजे पोर्शन. पोर्शन म्हणजे क्वांटिटी किती आहे, की तुम्ही किती खाताय, गोड पदार्थ असो तळलेले पदार्थ असतो, प्रमाण ते नियंत्रणात जर राहिलं तर आपली रक्तशर्करा आणि मधुमेह नियंत्रणात राहू शकतं. दुसरं पॅटर्न. पॅटर्न म्हणजे नियमितता. मी जर सकाळी 8 वाजता न्याहारी घेतो आणि 12 वाजता दुपारी जेवण करतो, परत 4 वाजता न्याहारी आणि रात्री 8 वाजता जेवण, आम्ही त्याला 8 12 4 8 म्हणतो. हे सगळ्यात योग्य आहे. याच्यातलं जे सातत्य नियमितता आहे ते आपण कायम ठेवणं गरजेचं आहे सणाच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे त्याच्यामुळे अचानक रक्तशर्करा वाढणार नाही किंवा त्याचे काही गंभीर दुष्परिणाम होणार नाहीत. तिसरा P आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे हालचाल, म्हणजे पोर्शन, पॅटर्न आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी. ह्या 3 नियमांच्या आधारे आपण आपल्या सणाचा छान आस्वाद घेऊ शकतो.
1: खूप छान डॉक्टर. डॉक्टर अजय रोटे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना, ज्यांना मधुमेह आहे, थोडक्यात सणाचा आनंदही कसा घेता येईल आणि त्यांना त्यांची तब्येत सुद्धा कशी व्यवस्थित ठेवता येईल याबद्दल खूप छान समजावून सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे, संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणी.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आवाज आपके साथ। शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: श्रोते हो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा।
3: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे, तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे।
2: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
0: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललित बंध ऐकूया। शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललित बंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला 12:00 अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध।
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:00 आहेत, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी स्थितीचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात अपेक्षित. त्यानंतर राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती आणि लिलावासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. आणि ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. दुष्काळ स्थितीबाबत राज्यातल्या 18 जिल्ह्यांचा प्राथमिक अहवाल आला आहे. अंतिम अहवाल मंगळवार किंवा बुधवारपर्यंत अपेक्षित असून त्यानुसार मदतीबाबत निर्णय घेतला जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची खरी वस्तुस्थिती समोर यावी यासाठी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना प्रभावित भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. थातुरमातुर निर्णय न घेता सरकारकडे संपूर्ण आणि अचूक डेटा असावा या उद्देशानं सर्वेक्षण सुरू आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं.

यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राज्यातल्या 31 जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची तूट आली असून सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थांच्या अंदाजानुसार एल निनोचे दुष्परिणाम पुढच्या वर्षी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्जमाफी ताबडतोब द्यावी, पीक विमा योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावानं करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी मांडल्या आहेत. राज्यातली दुष्काळी स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून आणखी काही सूचना आल्या तर सरकार त्यावर निश्चित विचार करेल. सरकारनं यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. दुष्काळ हे संभाव्य मदतीच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. एनडीआरएफ अंतर्गत मदतीसाठी केंद्र सरकारला 5 ऑक्टोबर नंतरच पंचनामे द्यायचे आहेत. मात्र त्यासाठी न थांबता राज्य सरकार स्वतः थेट मदत, चारा इत्यादीबाबत तातडीनं पावलं उचलत असून एनडीआरएफ अंतर्गत मदत आल्यावर तीही शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते UWA अर्थात युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचं उद्घाटन झालं. अशा 7 विद्यापीठांशी राज्य शासनाचा सामंजस्य करार झाला आहे. नवी मुंबईत एज्युसिटी इथं या सर्वांचे कॅम्पस असतील. परदेशात शिकायला जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांमध्ये इथं शिकण्याची संधी सुमारे 1,00,000 विद्यार्थ्यांना मिळेल. त्यामुळे देशाचं परकीय चलनही वाचेल असं फडणवीस म्हणाले. मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनवण्यात UWA महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या अडचणीत आलेल्या 469 पतसंस्थांच्या मालमत्तांची संचालक अधिकाऱ्यांच्या तसंच थकबाकीदार सभासदांच्या मालमत्ता जप्त करून विक्रीसाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात समितीची स्थापना केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीत तहसीलदार, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक, दुय्यम निबंधक आणि पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. ही समिती थकबाकीदार, जामीनदार, दोषी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांची मालमत्ता जप्त करून या मालमत्तांचा विशेष वसुली अधिकाऱ्यांना ताबा देण्यासाठी मदत करेल तसंच मालमत्तांच्या लिलावातल्या अडचणी सोडवेल. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्ज दुपदरीकरण आणि मुकुटबन गडचांदूर नव्या रेल्वेमार्गासाठी 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकरी असलेल्या चौक कर्जत विभागाचं दुपदरीकरण झाल्यानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील तसंच दरवर्षी 18 दशलक्ष टनापेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. या प्रकल्पासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वेमार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केलेत. यामुळे सिमेंट प्रकल्प, कोळसा खाणी आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली रेल्वे जोडणी मिळणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचं अंतर, वेळ आणि खर्च कमी होईल तसंच वर्धा माणिकगड विभागावरचा वाहतुकीचा ताणही कमी होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांना दररोज प्रत्येकी 2 मेमू गाड्या चालवण्याची तसंच सुमारे 6 दशलक्ष टन वार्षिक मालवाहतूक हाताळण्याची क्षमता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय हा मार्ग कोळसा आणि सिमेंट उद्योग समूहांना माजरी नांदेड रेल्वेमार्गाशी थेट जोडणी उपलब्ध करून देईल. त्यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या विविध शहरांकडे मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी होईल तसंच बल्लाशाह नागपूर या गर्दीच्या मार्गावरचं अवलंबित्व कमी व्हायलाही मदत होईल. कमी रेल्वे जोडणी असलेल्या यवतमाळ आणि चंद्रपूरच्या भागांनाही या रेल्वेमार्गाचा फायदा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. संतोष डावकर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यात आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला यश आलेलं नाही. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 होणार आहे. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. पुणे महोत्सव हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारा आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारा महत्वाचा उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं. 38व्या पुणे महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी लोणावळ्यात एका कार्यक्रमात व्यक्त केलं. उपराष्ट्रपतींनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं. वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनीही गणपतीचं दर्शन घेतलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभादांडा इथल्या कविता गाव या उपक्रमाला साहित्य पर्यटनाचं नवं रूप दिलं जाणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. वेंगुर्ली इथं ते बातमीदारांशी बोलत होते. येत्या 2 महिन्यात विकासकामांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेसह महत्वाची 5 दालनं प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गडचिरोली चामोर्शी महामार्गावर शिवणी गावाजवळ आज राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्यानं 31 प्रवासी किरकोळ जखमी झाले. स्टेअरिंग लॉक झाल्यानं हा अपघात झाल्याचं चालकानं सांगितलं. जखमींवर गडचिरोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यात नामपूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी हे दोघं मोसम नदीच्या पात्रात उतरले होते, त्यावेळी हा अपघात झाला. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून पुढचा तपास सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निश्चित इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूत अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शेफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी 1 खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकात 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी स्थितीचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात अपेक्षित, त्यानंतर राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती आणि लिलावासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी आणि ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष।

श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर आधारलेल्या या कारकिर्दीच्या विविध पैलूंचा आढावा वृत्त विशेषच्या माध्यमातून आपण घेत आहोत। मोदी यांच्या नेतृत्वात देशानं विकासाचे नवनवीन टप्पे पार केले आहेत आणि या संपूर्ण प्रवासाचा केंद्रबिंदू ठरली आहे मजबूत होत गेलेली अर्थव्यवस्था। प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेले सकारात्मक बदल, UPI मुळे झालेली डिजिटल क्रांती, GST सारख्या ऐतिहासिक कर सुधारणांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर झालेला

0: परिणाम आणि देशाच्या आर्थिक स्थितीची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विजय कलंत्री.
1: नमस्कार सर, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या प्रवासादरम्यान त्यांनी घेतलेल्या आर्थिक धोरणात्मक निर्णयांकडे तुम्ही कसं पाहता?
2: 25 वर्ष पॉलिटिकल पब्लिक लाईफ मध्ये त्यांनी लई अचीवमेंट केले. पहिला तो सबसे लॉंगेस्ट सर्विंग प्रधानमंत्री आहे आपण, ती सर्व बडी उपलब्धी आहे. त्यांनी वन नेशन वन टॅक्स जीएसटी त्याच्यातून लई सुविधा झाली, ऑक्ट्रॉय अबॉलिस केला. नंतर जनधन योजनेमध्ये 15 करोडहून जास्ती माणसांनी ती योजनामध्ये अकाउंट खोलले. सगळ्याकडे बँक अकाउंट आहे की डायरेक्ट ट्रान्सफर, काही पण इन्सेंटिव्ह आहे बँक मध्ये, गव्हर्नमेंटसून बँक मध्ये तुम्हाला डायरेक्ट पैसा मिळेल सबसिडीच्या. पहिला काय होत होता, तुमची सबसिडी तुम्हाला नाही मिळेल, कोई ना कोई बीच मध्ये माणूस येईल, दलाल येईल, ते कसं आहे डायरेक्ट होता तुमचं बेनिफिट, डायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट इन्सेंटिव्ह बेनिफिट. नंतर पीएलआय स्कीम, प्रोडक्शन लिंक स्कीम, ती स्कीम मध्ये लई नवीन नवीन प्रोडक्ट, नवीन इंडस्ट्री त्याला प्रोत्साहन मिळलं, स्टार्टअपला प्रोत्साहन दिला. एमएसएमई साठी लई इज ऑफ डुईंग बिझनेस, फायनान्शियल सपोर्ट, क्रेडिट गॅरंटी स्कीम आणि प्रोडक्शन कसं वाढवायचं त्याची इन्सेंटिव्ह, तर असे लई स्कीम त्यांनी आणले आहे. विदेश साठी फॉर फ्री ट्रेड अग्रीमेंट, कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटी, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, हे सगळे जुन एक्सपोर्ट कसा वाढवायचा, लोकल टू व्होकल, हायएस्ट एक्सपोर्ट आपण जे झाला ही वर्षा 863 बिलियनच्या टार्गेट आहे. अशी काही योजना आहे समावेश त्याच्यामध्ये, कसा आपण व्यापार वाढवू शकते, एम्प्लॉयमेंट वाढवू शकते, एक्सपोर्ट वाढवू शकते, याची काही योजना प्रधानमंत्र्यांनी सुरुवात केली आणि त्याचा थ्रस्ट देऊन आणि जोर देऊन कसा ती वाढवू शकते. इलेक्ट्रिसिटी, रुरल इलेक्ट्रिफिकेशन, रोड अँड हायवेज आणि मेट्रो, आता बुलेट ट्रेन चालू होणार, लई योजना आहे. आणि आवास योजना, स्वच्छता योजना, टॉयलेट फॉर एव्हरीवन इन एव्हरी विलेज, ती चांगली चांगली योजना आहे. 50-60 वर्ष पूर्वी व्हायला पाहिजे होती, ती मोदी साहेब येऊन सुरुवात केली.
1: भारताला जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात आणि जागतिक पातळीवर देशाची पत वाढवण्यात या ज्या काही धोरण आहेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे, त्याविषयी काय सांगाल?
2: आता आपण 7.8% आपणचा जीडीपी आहे आणि आपण 6th लार्जेस्ट इकॉनॉमी वर्ल्ड मध्ये त्यांची लिडरशिप मध्ये आहे. दुसरं, आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार 2030 पर्यंत, 30 ट्रिलियन इकॉनॉमी विकसित भारतची 2047. ही योजना आता काफी एम्बिशियस आहे. सोलर मध्ये 5 लाख गिगावॉट ते 2.5 लाख गिगावॉट झाले, 5 लाख मध्ये आता सोलर. आणि आता जी नवी योजना आहे सोलरची, सगळ्यांना गरीब माणसाला 80,000 रुपीज ती देणार, 80,000, आणि ती योजना असून तुम्ही घरवरती सोलर लावू शकते, तुमची इलेक्ट्रिसिटी फ्री, सोलर जनरेट करेल ती इलेक्ट्रिसिटी फ्री, आणि गव्हर्नमेंट योजना पैसा देणार सोलर लावायला. किती मोठी योजना आहे, किती फायदा होणार, तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी बिलच नाही येणार. रुरल एरियामध्ये पाणी कसा पाणी पाहिजे, एग्रीकल्चर साठी कसलं इन्सेंटिव्ह, सगळं नवीन नवीन इकॉनॉमी, आमचा ग्रोथ कसा वाढू शकते. आणि आम्ही जीडीपी 7.8% 10% व्हायला पाहिजे. यूपीआई डिजिटल इकॉनॉमी, डिफेन्स सेक्टर मध्ये 40,000 करोडचा एक्सपोर्ट झाला, आता त्याची एमबीसी असे की 1 लाख करोड व्हायला पाहिजे 2030 पर्यंत. आपण भारतला सक्षम बनवायचं आणि भारत एक्सपोर्ट करू शकेल वर्ल्ड मार्केटमध्ये आणि वर्ल्ड इकॉनॉमी सोबत कॉम्पीट करेल, तसं वातावरण त्यांनी क्रिएट केलं आहे.
1: तर तिसरा प्रश्न आहे, एक महत्वाचा सुधारणात्मक बदल म्हणजे जीएसटी, आणि जीएसटी लागू होण्यापूर्वी भारताची अप्रत्यक्ष कर व्यवस्था कशी होती आणि जीएसटी आल्यानंतर व्यापार आणि उद्योग सुलभतेसाठी नेमका काय बदल झाला आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर याचा काय परिणाम झाला?
2: आता काय होतं, पहिला ऑक्ट्रॉय होती, ऑक्टोबरी हरेक चेक नाका चेक, तो पेट्रोलचा किती वेस्ट, मॅन पॉवरचा वेस्ट आणि ट्रान्सपोर्टचं मुवमेंट. आज मुंबई दिल्ली 3 दिवस मध्ये आम्ही जाऊन सकतो, पहिला काय ट्रक 7 दिवस घेत होत, हर चेक पोस्ट होती थांबाय. तो प्री जीएसटी मध्ये असा हाल होता, तो कॉस्ट कमी झाली कारण की आता टर्न ओव्हर 2 झाले 1 आठवड्यामध्ये ट्रकचे, गुड्स टाइम सून पोहोचते आणि तुम्हाला माहिती आहे चेक पोस्ट थांबायचा नाही, करप्शन कमी झाला, धंदा वाढला, ट्रान्सपोर्टरचा पण वाढला आणि बिझनेसमॅनचा पण वाढला की तुम्ही टाइम सून डिलिव्हरी, टाइम सून माल यायचा, टाइम वेस्ट नाही यायचा, पेट्रोलचा खर्च कमी, चेक पोस्ट वरती सगळा पेट्रोल आम्ही 5-1 लाख करोडचं पेट्रोल वेस्ट, ती सगळं कमी झाला ना, आणि वेटिंग पिरियड कमी झाला. वन टॅक्स वन नेशन किती फायदा, पहिला आम्ही 3-4 टॅक्स भरायचा, आता 1च टॅक्स, तो पेपर वर्क पण कमी झाला, तो सुविधा झाली ना इंडस्ट्री ट्रेडला. जीएसटी आता खाली 1 पॉईंट वरती कलेक्ट झाला, खरा काम झालं.
1: आणि

0: सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा काय परिणाम झाला सकारात्मक, काय सांगाल?
1: कॉमन मॅनला जीएसटी भरून निघाले नाही, तो पहिला ऑक्ट्रॉय, सेल टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, काही दुसरे टॅक्स होते ते आता नाही ना, आता खाली जीएसटी. कॉमनमॅन वरती कमी सून कमी इफेक्ट आहे. आणि एक जीएसटी भरायचा आणि कॉमनमॅनची जी वस्तू आहे तिला 5% आहे, त्याच्यावर जास्ती नाही. नंतर पहिला काय की स्टेटचा टॅक्स वेगळा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स वेगळा, नंतर

0: कोणते घटक सर्वात महत्वाचे ठरले?
1: आता काही कॉमन मॅनला कॅश पहिला कॅरी करायचा की मला इथे कॅश घेऊन जायचं, ही सवाद खरीदायचा आहे, चोरी होते किंवा विसरून जाते. आता काय आहे की युपीआय मध्ये तुम्ही भाजी खरीदा, ग्रॉसरी खरीदा किंवा कॉमन मॅनचा सामान खरीदा, कुठे पण लिहू शकते आणि खाली टेलिफोनचून पेमेंट करा, डिजिटल पेमेंट एकदम सुविधा. 65% इंडियन पॉप्युलेशन युपीआय युज करते पेमेंटसाठी, लई मोठा प्रमाण. आणि वर्ल्ड ओव्हर तर दुसरी कंट्रीला पण आम्ही युपीआय सर्व्हिसेस देतो, ती पण युज करते आमची सर्व्हिसेस. तर डिजिटल इकॉनॉमी मोठा तरक्की झाली आपणची.
0: तर आता 15 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे MDR व्यवस्थेबद्दल सामान्य युपीआय वापरकर्ते जे लोक आहेत त्यांनी कसं समजून घेतलं पाहिजे आणि MDR म्हणजे काय आणि कोणत्या व्यवहारांवर MDR लागू होणार, कोणते व्यवहार पूर्णपणे मोफत राहतील आणि या तरतुदींचा सामान्य नागरिक आणि छोट्या दुकानदारांना कसा फायदा होईल?
1: 2000 रुपयापर्यंत MDR इफेक्ट नाही होणार, ती ट्रान्झॅक्शन टॅक्स नाही लागणार. 2000 जास्ती असेल तर लागणार. दुसरं गव्हर्नमेंटने एक नोटिफिकेशन काढलाय आज, 2000 जास्ती लागणार ती टॅक्स ती कलेक्ट नाही करणार कॉमन मॅनसून, खरीदार सून त्याला नाही भरायचं आहे आणि त्याच्यावरती ट्रान्सफर पण नाही करून, ती लई मोठा महत्वपूर्ण बाब आहे. आता काय आहे की याच्यासून 15,000 करोड येणार, डेव्हलपमेंट मध्ये युज होणार आणि मग मिनिमम आहे 0.4%. कॉमन मॅनची वस्तू मध्ये काय 2000 पर्यंत आहेच नाही आणि सिलिंग पण आहे 75,000 ची, त्याच्यावर पण नाही घेऊ शकत.
0: तर तुम्ही नागरिकांना काय सांगाल, हे जे नवीन MDR लागू होणार आहे त्याविषयी तुम्ही सामान्य नागरिकांना अगदी सोप्या भाषेत काय संदेश द्याल?
1: नागरिकाला असं आहे याच्यासून काही घाबरायचं नाही, MDR तुम्हाला काय इफेक्ट नाही होणार, 0.4% आहे आणि दुसरा 2000 जास्ती तुम्हाला नाही भरायचं आहे, ती समोरवाला भरणार त्याच्यातून तुम्ही परचेस केलाय, दुकानदार पैसा देणार तुम्हाला नाही, ती घाबरायची काही हरकतच नाही.
0: 2016 IBC कोडमुळे भारतातील व्यावसायिक वातावरण सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळवण्यासाठी कशी मदत झाली, हा खूप महत्वाचा होता.
1: असं तू काय की बँकचे सेटलमेंट झाले लई केसेस आणि ती केसेस सेटलमेंट झाले तर एक ज्युडिशियल प्रोसेसून झाले. त्याला काय होतं, कोणी बँक मॅनेजर डिसिजन नाही घ्यायचा, केला रिलीफ द्यायची नाही द्यायची, मी देऊ शकतो की नाही देऊ शकतो, कसा देऊ, मी रिलीफ देणार तर कोणी काय सांगणार, मिनी पैसे खाले ती गेले. आता काय ज्युडिशियल एक फोरम क्रिएट केलाय, बँक पण तिकडे जाते, इंडस्ट्री पण जाते आणि खरीदार पण तिकडे येते, तर दोघी तिघांचा एक समावेश करून त्याचा एक निकाल करायचा. असा निकाल करूया की मला जास्ती पैसे कोण देते, ए पार्टी की बी पार्टी की सी पार्टी. आता जी पार्टीने जास्ती पैसे दिले त्याला फॅक्टरी देऊन द्यायची आणि बँकेचा पैसा बँकेला चुकवायचा, तिकडायचा तो लेबर फोर्स तिकडे जाणार, लेबर चेंज नाही होणार, खाली मॅनेजमेंट चेंज होणार आणि मॅनेजमेंट त्याच्याकडे जाणार, ती कडे पैसे असणार आणि ती फॅक्टरी चालवून शकत. आतापर्यंत काय होतं की ती फॅक्टरी पण नाही चालत बरोबर, बँकेला पण पैसा नाही मिळत होते आणि वर्करला पण पगार नाही मिळत टाइम पर, तर सगळ्याचा समावेश झाला आणि याच्यामध्ये निकाल पण झाला सगळी वस्तूंचा आणि ती तकलीफ ती दूर झाली. पण थोडा काय की काफी थोडी फॅक्टरीमध्ये रिलीफ जास्ती दिली, कोणी सांगते की जास्ती सस्ती बेच विकली, ती आता ती झाला ती झाला, पण निकाल झाला आता. नाही तर बँक मध्ये इतकी केसेस आहे सिक इतकाही, बँकाची पण बॅलन्स शीट ठीक झाली आणि ती बॅड डेट कमी झाले.
0: तर शेवटचा प्रश्न आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेत अनेक संरचनात्मक बदल झालेत आणि भारताच्या सर्व स्तरांच्या आर्थिक समावेशनासाठी प्रयत्न झालेत, तर भविष्याच्या दृष्टीने तुम्ही याकडे कसं पाहता?
1: भविष्य म्हणजे असं आहे की जी इज ऑफ डुईंग बिझनेस, PLI स्कीम, GST स्कीम, याच्यामध्ये किती आणखी रिफॉर्म होऊ शकते करायला पाहिजे आणि रिफॉर्म कंटिन्यू प्रोसेस व्हायला पाहिजे. आता आम्ही लई रेव्होल्युशन आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, आता सेमिकॉन आहे, आता प्रधानमंत्री काल उद्घाटन केलं सेमिकॉन. सेमिकॉन मध्ये आता इंडिया नंबर 1 बनायची कोशिश करेल, आता आम्ही नंबर 2 वर्ल्ड मध्ये मोबाईल एक्सपोर्टर आहे, आज नंबर 1 बनायला पाहिजे. आता जसा फेसबुक आहे, ट्विटर आहे, अशी कंपनी आपोडला पण चालू करायला पाहिजे. तो जब प्रधानमंत्री इतका प्रोग्रेसिव्ह माइंडचा आहे, तो लई प्रोग्रेसिव्ह आणखी बघून काय आम्ही आम्हाला एंटरप्रेनरला टेक्नोक्रेटला काय मदत करू शकते आणि कॉमनमॅनला कमीसून कमी त्रास आणि कॉमनमॅनचा काय फायदा करू शकते, तशी योजना आहे ती प्रधानमंत्री थोडी केली आहे, थोडी कंटिन्यू करायला पाहिजे आणि आणखीन काय असेल तो ती नवीन योजना आणायला पाहिजे आणि देशाला पुढे घेऊन जायला पाहिजे आणि देशची जितकी पण उन्नती असेल सगळ्याचा फायदा होईल, प्रोग्रेसिव्हचा फायदा आणि बेनिफिट कॉमन मॅनसून सगळ्याला मिळायला पाहिजे.
0: खूप खूप धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, सेवा, सुशासन आणि गरीब

कल्याण, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशाचा आर्थिक कणा कसा मजबूत झाला आणि एका सामान्य नागरिकापासून ते जागतिक पातळीपर्यंत भारताची पत कशी वाढली यावर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण सविस्तर चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारताच्या अर्थव्यवस्थेत झालेले सकारात्मक बदल आज जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहेत. एकेकाळी अशक्य वाटणारी डिजिटल क्रांती आज UPI माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली आहे. भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या मॉलपर्यंत अवघ्या काही सेकंदात होणारे डिजिटल व्यवहार ही आज भारताची नवी ओळख बनली आहे. यासोबतच GST सारख्या ऐतिहासिक कर सुधारणांमुळे देशाची कर प्रणाली पारदर्शक आणि सुटसुटीत झाली, जिचा थेट फायदा आज सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि जीवनमान उंचवण्यासाठी होत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाइव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, मुलाखत लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजता आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा वार माझा शिवार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 27 भाद्रपद शके 1948 अर्थात इंग्रजी कालगणनेनुसार 18 सप्टेंबर 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारण.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात मायक्रोग्रीन उत्पादन, पोषण, आरोग्य आणि नव्या व्यवसायाच्या संधी याविषयी डॉक्टर अमृता पवार, सहाय्यक प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सोनाली गोगले यांनी. सादर करते धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण अशा एका आधुनिक शेती व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत ज्यामध्ये कमी जागा, कमी पाणी, कमी कालावधी आणि तुलनेत कमी भांडवल वापरून चांगले उत्पन्न मिळवण्याची क्षमता आहे. हा व्यवसाय म्हणजेच मायक्रोग्रीन्स उत्पादन. अलीकडच्या काही वर्षात सुपर फूड हा शब्द आपण वारंवार ऐकत आहोत. डॉक्टर, आहार तज्ञ, शेफ यांच्या चर्चेतून सातत्याने पुढे येणारे एक नाव म्हणजेच मायक्रोग्रीन्स. पूर्वी केवळ उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात होता, परंतु आता ग्राहकांच्या गरजा, पोषण मूल्य आणि बाजारपेठ

मागणी लक्षात घेऊन शेती करणे आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत मायक्रो ग्रीन्स हे केवळ आधुनिक उत्पादन नसून पोषण, आरोग्य आणि कृषी उद्योजकतेला जोडणारे एक प्रभावी माध्यम ठरत आहे. आता मायक्रो ग्रीन्स म्हणजे नेमकं काय? आपल्या शेतात किंवा घरी आपण अनेकदा विविध पिकांचे बियाणे पेरतो. काही दिवसांनी त्यांना छोटे अंकुर फुटतात, पुढे दोन बीज पात्रे येतात आणि त्याला पहिली खरे पानं येतात. तर ते पहिली पाने येणारे कोवळे रोप म्हणजेच मायक्रो ग्रीन्स. मायक्रो ग्रीन हे 7 ते 15 दिवसांमध्ये उगवतात आणि आपल्या 5 ते 10 सेंटीमीटर एवढे ते वाढतात. जनरली मायक्रो ग्रीन्स हे 3 प्रकारात घेतले जातात. एक पहिलं स्प्राउट्स, मायक्रो ग्रीन्स आणि बेबी लीफ असे 3 प्रकार आहेत. तर स्प्राउट्स म्हणजे काय? मोड आलेले धान्य, म्हणजे ज्याला फक्त अंकुर फुटलेले आहेत, ज्याला सूर्यप्रकाशाची गरज लागत नाही, हे स्प्राउट्स म्हणले जातात. त्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याला एक 5 ते 7 पानं आल्यानंतर जेव्हा आपण त्या भाजी काढतो तर त्या भाजीला आपण बेबी लीफ किंवा बेबी ग्रीन्स असं म्हणतो. तर आता हे मायक्रो ग्रीन्स आहेत, याच्यामध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या खातो त्याच्यापेक्षा 5 पट जास्त पोषण मिळते. मायक्रो ग्रीन्सची लोकप्रियता एवढी का वाढत आहे सध्या? तर पूर्वीची लोक फक्त पोट भरण्यासाठी अन्न खात होते, पण आजकालची लोक पोषणासाठी अन्न निवडतात. आजचा ग्राहक विचारतो, या अन्नातून मला किती प्रथिने मिळतील, किती जीवनसत्व मिळतील, माझी रोगप्रतिकारक शक्ती वाढेल का, हे रसायनमुक्त आहे का? संशोधनामधून असे आढळून आले आहे की मायक्रो ग्रीन्स मध्ये जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट आणि इतर जैव सक्रिय घटक मोठ्या प्रमाणात असतात, म्हणून त्यांना अनेकदा न्यूट्रिएंट डेन्स फूड असे देखील म्हणले जाते. आता मायक्रो ग्रीन्स मधून आपल्याला कुठले पोषण मूल्य मिळतात किंवा कुठले पोषण मूल्य असतात? तर आपल्याला याच्यामधून व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉलिक ऍसिड असे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट यांच्यासारखे अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत होते, तसेच पेशींचे संरक्षण करतात, रक्त निर्मिती करतात, हाडांचे आरोग्य चांगले ठेवतात आणि शरीरातील विविध जैव रासायनिक प्रक्रिया सुरळीत राहण्यास सहाय्य करतात. याचमुळे डॉक्टर, आहार तज्ज्ञ आणि फिटनेस तज्ज्ञ आपल्या दैनंदिन आहारामध्ये मायक्रो ग्रीन्सचा समावेश करण्यास सल्ला देतात. मायक्रो ग्रीन्स मध्ये आपण कोणते कोणते पीक घेऊ शकतो किंवा कुठल्या जे मायक्रो ग्रीन्स बनवून घेऊ शकतो हे आपण जाणून घेऊयात. मेथी, मूग, मसूर, मुळा, मोहरी, पालक, कोथिंबीर, वाटाणा, सूर्यमुखी, बीट, राजगिरा, लाल कोबी, ब्रोकोली, केल, तुळस ही पिकं आपण घेतो याच्यामध्ये. जर आपण नवीन व्यवसाय चालू करणार असेल तर सगळ्यात सोपे पीक यापैकी मेथी, मूग आणि मुळा यापासून आपण सुरुवात करावी. मायक्रो ग्रीन्स आता कुणासाठी उपयुक्त आहेत असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर मायक्रो ग्रीन्स हे सर्व आरोग्य जागरूक कुटुंबे, जिम मध्ये जाणारे युवक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, खेळाडू, तसेच संतुलित आणि पोषणयुक्त आहार घेऊ इच्छिणारे सर्व करत आहेत. आता मायक्रो ग्रीन्स हे आपण कशामध्ये वापरू शकतो, त्याला आपण शिजवून खायचं की कसं खायचं? तर मायक्रो ग्रीन्स हे आपण कच्चे खातो किंवा याला आपण वरती, जसं आपण कोथिंबीरीला गार्निशिंग करतो तसं सेम सॅलेड्स मध्ये युज करू शकतो, सूप मध्ये युज करू शकतो. तर याच्या प्रत्येक चवीनुसार ह्याला वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये वापर केला जातो. जसं की जो मुळा आहे हा थोडासा तिखट असतो, त्यामुळे त्याला आपल्याला जेव्हा थोडी तिखट करायचं असेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मुळा वापरतो. सूर्यफुलाची चव अशी सौम्य आणि नट सारखी असते. वाटाणा थोडासा गोडसर असतो आणि मोहरी थोडी मसालेदार असते. तर ह्यांच्या चवीनुसार ह्यांना वेगळ्या वेगळ्या पदार्थांमध्ये आपण समाविष्ट करून घेतो. मायक्रो ग्रीन्स ही आता शेतकऱ्यांसाठी संधी आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो. तर आजच्या शेतीमध्ये केवळ उत्पादन घेणे ही एक बाजू आहे, परंतु बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन करणे हे त्याहूनही अधिक महत्वाची गोष्ट बनली आहे. मायक्रो ग्रीन्स उत्पादनामध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी हा व्यवसाय इतर पिकांपेक्षा वेगळा ठरतात. यासाठी मोठ्या शेतीची आवश्यकता नसते. घरच्या छतावर, बाल्कनीमध्ये, रिकाम्या खोलीमध्ये किंवा शेडनेट हाऊसमध्ये, पॉली हाऊसमध्ये आपण कुठेही हा व्यवसाय छोट्याशा जागेमध्ये

सुरू करू शकतो. आता ह्याची भारतात आणि महाराष्ट्रात वाढती संधी आपल्याला कुठे भेटते तर पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये अनेक सुपर मार्केट, ऑर्गॅनिक स्टोअर्स, रेस्टॉरंट आणि ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये नियमितपणे मायक्रोग्रीन्स खरेदी करतात. आता मायक्रोग्रीन्स आपल्याला जर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपण जागा कशी शोधावी किंवा जागेची निवड कशी करावी, तर जी आपण जागा घेऊ ती प्रामुख्याने स्वच्छ असली पाहिजे, हवेशीर असली पाहिजे आणि धूळमुक्त असायला पाहिजे. पावसाचं पाणी त्यामध्ये थेट येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये थेट प्रखर सूर्यप्रकाश त्या रोपांना लागणार नाही किंवा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर पावसाळ्यामध्ये अतिरिक्त आर्द्रता आणि बुरशीचा प्रभाव होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. तर आपण ह्याला कुठल्याही ह्याच्यामध्ये खोलीत किंवा गच्चीत किंवा बाल्कनीमध्ये घेऊ शकतो. पहिल्यांदाच मायक्रोग्रीन्स करत असेल तर आपण सोपे पिकं आधी निवडावी. जसं मी सांगितलं, मेथी असेल, मुळा असेल, मूग असेल, तर अशी पिके आपण प्रामुख्याने त्याने सुरुवात करावी. आता बियाण्यांची निवड कशी करायची मायक्रोग्रीन्स साठी? बियाण्यांची निवड करताना काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. बियाण्यांची उगवण क्षमता ही 85 ते 90% जास्त असावी. बियाणे स्वच्छ, निरोगी आणि पूर्ण भरलेले असावेत. शक्यतो रासायनिक प्रक्रिया न केलेले बियाणे वापरावे, कारण मायक्रोग्रीन्स थेट अन्न म्हणून वापरले जातात. नेहमी विश्वासू बियाणे उत्पादक किंवा अधिकृत विक्रेत्याकडूनच आपण बियाणे खरेदी करावे. बियाणांवर आता आपण पूर्व प्रक्रिया काय करायची? आता काही काही बियाणे असे असतात ज्याला लवकर मोड येत नाहीत, जसे की वाटाणा, सूर्यमुखी, मूग किंवा मसूर. तर या सगळ्या बियाणांना आपण पहिल्यांदा कमीत कमी 12 तास पाण्यात भिजवून ठेवायचे आणि नंतर आपण त्यांना मायक्रोग्रीन्सच्या ट्रे मध्ये लावू शकतो. आता मायक्रोग्रीन्स आपण कशामध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कुठला मीडिया किंवा कुठला माध्यम वापरायचं? तर मायक्रोग्रीन्स हे आपण शक्यतो ट्रे मध्ये घेतो. मायक्रोग्रीन्सचे ट्रे हे 10x20 इंचाचे असतात. आता या ट्रे मध्ये आपण कुठलं माध्यम वापरायचं? तर सगळ्यात जास्त वापरलेलं म्हणजे कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट. याच्यामध्ये आपण माती वापरत नाही शक्यतो. तर किती ह्याचं प्रमाण घ्यायचं? तर कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट, कोकोपीट हे आपण 70% घ्यायचं आणि वर्मी कंपोस्ट आपण 30% त्याच्यामध्ये घेतो. मायक्रोग्रीन्स ची पेरणी कशी करायची आता असा प्रश्न आपल्याला पडला असेल, तर शक्यतो ट्रे मध्ये साधारण 2 ते 3 सेंटीमीटरचा वरचा थर आपण काढून एका बाजूला ठेवतो आणि मग त्यामध्ये आपण जे काही बियाणे आहेत ते आपण टाकून घेतो. बियाणे टाकताना एक काळजी घ्यायची की बियाणे एकावर एक नाही पडले पाहिजे. सगळ्या ट्रे मध्ये व्यवस्थित बियाणे पडले पाहिजे. बियाणे टाकून झाल्यानंतर आपण जो बाजूला काढलेला थर आहे तो आपण परत त्या बियाण्यांवरती झाकून घेतो व्यवस्थित आणि त्यानंतर त्याला झारीने पाणी देऊन घेतो. जर झारीने पाणी दिल्यानंतर बिया थोड्या थराच्या वर आल्या असतील तर त्याला परत थोडस कोकोपीट टाकून आपण त्यांना झाकून घेतो. ट्रे आपले पूर्ण झाल्यानंतर अंकुरण्याच्या सुरुवातीला आपण काय करायचे? तर हे ट्रे पूर्णपणे आपण झाकून ठेवायचे. अंकुर येण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज नसते, त्यामुळे आपण ट्रे झाकून ठेवायचे. पहिल्या 2 दिवसांमध्ये त्याला अंकुर आल्यानंतर ते झाकलेले ट्रेज काढायचे आणि मग त्याला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी आपण ठेवून द्यायचे. मायक्रोग्रीन्सला डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही मिळाला तरी चालतो, त्यामुळे आपण ह्याला बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवरती पण करू शकतो. पण जर तुम्ही त्याला एखाद्या खोलीमध्ये करणार असताल तर आपल्याला त्याला प्रकाशासाठी लाईट लावावे लागतात, एलईडी ग्रो लाईट लावावे लागतात. तर ह्या जनरली आपल्याला 10 ते 14 तास आपल्याला चालू ठेवाव्या लागतात मायक्रोग्रीन्ससाठी. बहुतेक मायक्रोग्रीन्स पिकासाठी 18 ते 25 अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते आणि सापेक्ष आर्द्रता 50 ते 70% दरम्यान असल्यास त्याची वाढ चांगली होते. अत्यंत उष्ण तापमान किंवा जास्त आर्द्रता यामुळे बुरशी आणि डॅम्पिंग ऑफ सारख्या समस्या वाढू शकतात. आणि मायक्रोग्रीन्स मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन आहे. खूप कमी किंवा खूप जास्त हे दोन्ही पाणी देणं त्याच्यासाठी घातक आहे. तर मायक्रोग्रीन्स मध्ये किती ओलावा आहे, त्या मीडियामध्ये किती ओलावा आहे हे बघून त्याला पाणी दिलं पाहिजे. आता तुम्ही विचाराल की ह्याला आपण खतं काय टाकायची किंवा खतं कशी टाकली पाहिजे? तर ह्यासाठी आपण कोणतंही खत टाकत नाही. जे त्या बियाणांमध्ये अन्नद्रव्य असतं त्यावरतीच येणारे हे कोवळे रोपं असतात, त्यामुळे यामध्ये आपण कुठल्याही अतिरिक्त खताचा वापर

करत नाही. मायक्रोग्रीन्समध्ये काय काळजी घेतली पाहिजे, तर सगळ्यात जास्त महत्वाची काळजी घेतली पाहिजे ती स्वच्छतेची. कारण आपण मायक्रोग्रीन्स हे थेट अन्न म्हणून खाल्ले जाते, त्यामुळे मायक्रोग्रीन्स उत्पादन करताना स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. प्रत्येक उत्पादनाच्या चक्रानंतर ट्रे स्वच्छ धुवून निर्जंतुकी करावे. काम करणाऱ्या व्यक्तींचे हात स्वच्छ असावे ही काळजी घेतली पाहिजे. स्वच्छ पाण्याचा वापर करावा आणि उत्पन्नाची जागा दररोज स्वच्छ ठेवावी. कोणत्या रोग किंवा कोणती बुरशी येते त्याचे नियंत्रण कसे करायचे, तर बुरशी ही फक्त जास्त पाणी दिल्याने किंवा त्याला पुरेसा सूर्यप्रकाश नाही मिळाला आणि ओलावा जास्त राहिला तर त्यामध्ये पांढरी बुरशी ही येते. तर यासाठी आपण जास्त पाणी देणार नाही किंवा ट्रे मध्ये खाली पाणी साठणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ट्रेला खालून छिद्र असले पाहिजे ज्याच्यातून अतिरिक्त पाणी हे बाहेर पडलं पाहिजे. पाणी त्या मीडियामध्ये साठून नाही राहिलं पाहिजे. आता मायक्रोग्रीन्स लावलंय आणि त्याला आपण असंच ठेवलं आणि डायरेक्ट 7 ते 15 दिवसांनी बघितलं तर असं करून चालत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला दैनंदिन निरीक्षण ठेवावे लागते. उगवण झाली आहे का, उगवण एकसारखी झाली आहे का, रोपांचा रंग गडद किंवा हिरवा आहे का, बुरशी किंवा कूज तर दिसत नाहीये ना, वाढीच्या माध्यमातून योग्य ओलावा आहे का, रोपांना पुरेसा प्रकाश मिळत आहे का. रोज केवळ 5 ते 10 मिनिटं निरीक्षण केल्यास अनेक समस्या सुरुवातीलाच नियंत्रणात आणता येतात. आता काढणीची योग्य वेळ कुठली आहे, तर मायक्रोग्रीन्स उत्पादनामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे योग्य वेळेत काढणी करणे. जर काढणी खूप लवकर केली तर रोपांची वाढ पूर्ण झालेली नसते, त्यामुळे उत्पादनाचे वजन कमी मिळते आणि चवही पूर्ण विकसित झालेली नसते. तर खूप उशिरा काढणी केल्यास रोप उंच वाढतात, खोड कडक होऊ लागतात आणि गुणवत्तेमध्ये घट येते. काढणी करताना बीजपत्रे पूर्णपणे उघडलेली आहेत ना आणि पहिली पाने फुटण्यास सुरुवात झालेली असावी. आता काढणी कशी करावी, तर काढणी करण्यासाठी आपण स्टेनलेस स्टीलची स्वच्छ धारदार कात्रीचा उपयोग करतो. रोपे मातीच्या पातळीपासून साधारण 1.5 ते 1 सेंटीमीटर वरून कापावी. काढणी शक्यतो सकाळच्या थंड वातावरणात करावी, त्यामुळे रोपं अधिक ताजी राहतात आणि शेल्फ लाईफ वाढते. काढणी करताना माती, कोकोपीट किंवा वाढीच्या माध्यमाचा कोणताही अंश उत्पादनामध्ये मिसळणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. आता काढल्यानंतर आपण याची काय काळजी घ्यायची, तर काढल्यानंतर थेट उन्हात किंवा थेट थंड जागेत आपण ठेवू नये. आपण त्यांना थोडा वेळ सावलीमध्ये ठेवून घ्यावे. जर त्याला जास्त माती लागली असेल तर ते मायक्रोग्रीन्स स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. शक्यतो मायक्रोग्रीन्स धुणे हे टाळावे, कारण की जर त्याच्यामध्ये ओलावा राहिला तर त्यामध्ये बुरशी येण्यास सुरुवात होऊ शकते. आता चांगल्या मायक्रोग्रीन्सची गुणवत्ता आपण कशी ओळखू शकतो, मायक्रोग्रीन्स घेताना पाने ताजी आहेत ना, ती हिरवसर आहेत का हे बघून घ्यावे. त्याचे खोड मजबूत आणि सरळ आहेत का, कोणतीही बुरशी किंवा कूज त्याच्यावर नसावी, पानांवर कोणता डाग नसावा, नैसर्गिक रंग आणि सुगंध टिकून असावा, पॅकमध्ये अतिरिक्त पाणी नसावं. मग हे मायक्रोग्रीन्स तयार केल्यानंतर आपण ह्याचं पॅकिंग कशामध्ये करायचं, तर आपण ह्याचं पॅकिंग फूड ग्रेड प्लास्टिक कॅम्पशेल बॉक्स मध्ये करतो. तर हे कॅम्पशेल म्हणजे तो पारदर्शक बॉक्स असावा ज्याच्यामध्ये मायक्रोग्रीन्स उठून दिसतील. मग आता पॅकिंग कितीचं केलं जातं, तर पॅकिंग 25 ग्रॅम, 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम अशा 3 याच्यामध्ये वेगळे पॅकिंग केले जातात. आणि पॅकिंग केल्यानंतर पॅकिंग वरती लेबल म्हणून माहिती लावावी. मग त्या माहितीमध्ये काय नमूद केलं पाहिजे, तर पिकाचे नाव, निव्वळ वजन, काढणीची तारीख आणि रेफ्रिजरेटेड ठेव अशी सूचना त्याच्यावर खाली अशी एक सूचना दिली पाहिजे की या मायक्रोग्रीन्सला आपण रेफ्रिजरेटर मध्येच ठेवलं पाहिजे आहे. आता याच्यासाठी शीत साखळीचे काय महत्व आहे, तर मायक्रोग्रीन्स हे अत्यंत नाजूक आहे, त्यामुळे काढणीनंतर ते शक्य तितक्या लवकर 4 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवले तर त्याचा ताजेपणा अधिक टिकून राहतो. वाहतुकीदरम्यान जास्त उष्णता टाळावी. ग्राहकांपर्यंत उत्पादन जितक्या कमी वेळेत पोहोचेल तितकी त्याची गुणवत्ता अधिक चांगली राहते. तर मायक्रोग्रीन्स हे आपण रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता बाहेर किती दिवस टिकू शकतं, तर 1 ते 2 दिवस बाहेर हे टिकू शकतं. तेच तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये जर त्याला ठेवलं तर ते 4 ते 8 दिवसांपर्यंत टिकून राहतं. आता मायक्रोग्रीन्ससाठी किती खर्च येतो किंवा त्यामध्ये किती गुंतवणूक करावी, तर पहिली आपण मायक्रोग्रीन्स चालू करताना 1-20 ट्रे

पर्यंत 10 ते 20 ट्रे पासून सुरुवात करावी. यामध्ये पहिले सोपे असणारे पिकं आपण प्रामुख्याने घ्यावेत. यामध्ये पहिला खर्च येणारा असतो तो म्हणजे ट्रे, कोकोपीट, बियाणे, स्प्रे पंप, पॅकिंग साहित्य. हे सगळं आपल्याला रॅक, जर आपण घरात करणार असेल तर आपल्याला रॅक लागतात, तर हे सगळे आपल्याला पहिल्यांदा याचा खर्च येतो. मग आता एका ट्रे तयार करण्यासाठी किती खर्च येतो, तर एका ट्रे तयार करण्यासाठी आपल्याला साधारणपणे 70 रुपये एवढा खर्च येतो. मग एका ट्रे मधून आपल्याला उत्पन्न किती भेटतं, तर एका ट्रे मधून आपल्याला 200 ग्रॅम एवढे मायक्रोग्रीन्स आपल्याला भेटतात. मायक्रोग्रीन्स व्यवसायात नफा अनेक घटकांवरती अवलंबून असतो. त्यामध्ये उत्पन्नाचा दर्जा, ग्राहकांचा विश्वास, नियमित पुरवठा, योग्य पॅकिंग, वेळेवर वितरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य बाजारपेठ. आधी उत्पादन करून नंतर ग्राहक शोधू लागतात ही चूक टाळावी. पहिल्यांदा आपण एक ग्राहक शोधले पाहिजेत आणि त्यानुसार आपले ट्रे केले पाहिजेत. कारण मायक्रोग्रीन्स हे जास्तीत जास्त आपण काढणी केल्यानंतर 1 ते 2 दिवस बाहेर राहू शकतं. याच्यासाठी आपल्याला मार्केट पहिलं शोधलं पाहिजे आणि त्यानुसार आपण तेवढ्या ट्रेज मध्ये मायक्रोग्रीन्स केले पाहिजेत. आता यामध्ये मूल्यवर्धनाची संधी काय आहे, तर आजच्या ग्राहकाला केवळ उत्पादन नको असते तर सुविधा देखील अपेक्षित असतात. त्यामुळे विविध प्रकारचे सलाड मिक्स तयार करता येतात. मेथी, मुळा, ब्रोकोली याचे मिश्रण करता येते किंवा कट अँड रेडी टू इट पॅक बनवू शकतो. किंवा यामध्ये आपण गिफ्ट बॉक्सेस तयार करू शकतो किंवा ह्याचे काही ग्रोथ किट तयार करून तेही आपण विक्री करू शकतो. आता यामध्ये मायक्रोग्रीन्स व्यवसायामध्ये सामान्य चुका कोणत्या टाळाव्यात, तर पहिल्यांदा म्हणजे अतिदाट पेरणी करू नये, जास्त पाणी देणे टाळावे, अस्वच्छता ठेवू नये. शक्यतो सगळे ट्रे जे आहेत ते प्रत्येक चक्रानंतर आपण स्वच्छ धुवून घेतले पाहिजे आहेत. आता उत्पादनापेक्षा बाजारपेठ अधिक महत्वाची आहे. जे पिकते ते विकत नाही, जे विकते तेच पिकवावे. ही म्हण मायक्रोग्रीन्स व्यवसायाला तंतोतंत लागू होते. मायक्रोग्रीन हे रोजच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जाणारे पारंपरिक उत्पादन नाही. यासाठी विशिष्ट ग्राहक वर्ग असतो. त्यामुळं उत्पादन सुरू करण्यापूर्वी संभाव्य ग्राहकाची यादी तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. मायक्रोग्रीन्सचे प्रमुख ग्राहक कोण असतात असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर मायक्रोग्रीन्सचे ग्राहक म्हणजे रेस्टॉरंट, हेल्थ कॅफे, ऑर्गॅनिक स्टोअर्स, सुपर मार्केट, फळभाजी विक्री केंद्र, आहार तज्ज्ञ, जिम आणि फिटनेस सेंटर, हॉस्पिटल कॅन्टीन किंवा कॉर्पोरेट कॅफेटेरिया. या सर्वांमध्ये ग्राहकांची वर्षभर ताजा आणि दर्जेदार माल हवा असतो. त्यामुळे नियमित पुरवठा हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरते. आता याच्या व्यतिरिक्त आपण काही विविध ऍप्स वरती, सोशल मीडियावरती सुद्धा आपण ह्याची जाहिरात करू शकतो आणि त्यावरही आपण याला विकू शकतो. अजून आपण यामध्ये काय करू शकतो, तर दररोज किंवा दर आठवड्याला ताजे मायक्रोग्रीन्स हवे असणारे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा ग्राहकांसाठी सदस्य पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. उदाहरणार्थ आठवड्यातून 2 वेळा 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम मायक्रोग्रीन्स घरपोच देण्यासाठी योजना तयार करता येते. यामुळे ग्राहकाला नियमित पुरवठा मिळतो आणि उत्पादकाला निश्चित उत्पन्नाची खात्री देखील मिळते. आता मायक्रोग्रीन्स वरती लेबलिंग करणे अतिशय आवश्यक आहे. आणि याच्यावर कोणती माहिती आपण नमूद केली पाहिजे, तर काढणीची तारीख, त्यानंतर थंड ठेवा अशी सूचना देखील आपण त्यावर दिली पाहिजे. उत्पादकाचे नाव आणि संपर्क नंबर, बॅच क्रमांक हेच माहिती आपण त्यावर द्यायला पाहिजे. आता मायक्रोग्रीन्सची किंमत कशी ठरवावी, शेतकरी मित्रांनो अनेकदा उत्पादक इतरांचा दर पाहून स्वतःची दर ठरवतात, परंतु योग्य पद्धत वेगळी आहे. किंमत ठरवताना बाबींचा विचार करावा. बियाण्यांचा खर्च, कोकोपीट आणि इतर वाढीचे माध्यम, ट्रे, साहित्य, पॅकिंग, वाहतूक, मजुरी आणि अपेक्षित नफा, या सर्व खर्चांचा विचार करून विक्री दर निश्चित करावा. फक्त स्वस्त विक्री करण्यापेक्षा उत्कृष्ट गुणवत्ता आणि सेवा देणे हे अधिक महत्वाचे असते. शक्यतो मायक्रोग्रीन्स बाहेर 50 ग्रॅम हे 120 रुपये एवढी ह्याची किंमत असते. ग्राहक टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो, प्रत्येक वेळी एकसारखी गुणवत्ता द्यावी, वेळेवर पुरवठा करावा, ग्राहकांच्या सूचनेकडे लक्ष द्यावे. आता मायक्रोग्रीन्स मध्ये आपल्याला भविष्यात काय अजून संधी आहेत, तर आज जगभरात आरोग्यदायी अन्न पदार्थ

0: त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. शहरीकरण वाढत आहे. लहान जागेत शेती करण्याची गरज निर्माण होत आहे. लोक संतुलित आणि पोषणयुक्त आहाराकडे वळत आहेत. या सर्व बदलांमुळे मायक्रोग्रीन उत्पादनाला भविष्यात मोठी संधी उपलब्ध आहे. आता आपल्याला शेवटच्या काही सूचना अशा आहेत की नेहमी दर्जेदार आणि सुरक्षित बियाणे वापरा. जागेला नेहमी स्वच्छ ठेवा. पाणी आणि आर्द्रतेचे योग्य व्यवस्थापन करा. काढणी योग्य अवस्थेत करावी. आकर्षक आणि सुरक्षित पॅकिंग आधी ग्राहक निश्चित करा आणि नंतरच उत्पादन वाढवा. मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमी मोठ्या भांडवलाची गरज नसते. गरज असते ती योग्य कल्पनेची, सातत्यपूर्ण मेहनतीची आणि गुणवत्तेवरील विश्वासाची. या सकारात्मक विचारांनी आपण मायक्रोग्रीन्सचा नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. धन्यवाद.
1: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मायक्रोग्रीन उत्पादन, पोषण, आरोग्य आणि नव्या व्यवसायाच्या संधी याविषयी डॉक्टर अमृता पवार, सहाय्यक प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सोनाली गोगले यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारण श्रोते हो आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता एक निवेदन हॅलो फार्मर्स या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स ह्या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 02245151434 आणि 45151435. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. श्रोते हो आजच्या कार्यक्रमातनं आपला निरोप घेण्यापूर्वी आठवण उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती आणि संध्याकाळी 7:30 किसानवाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रमात सेंद्रिय शेती यशोगाथा यामध्ये दिव्या गोष्टे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आता मात्र माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमातनं आपला निरोप घेत आहोत. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, ठीक 8 वाजता जपान इथं संपन्न होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 उद्घाटन समारोहाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: होणारे विपरीत परिणाम अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहेत. देशहित आणि देशातल्या नागरिकांची गरज पाहून भारत विविध देशांकडून कच्चं तेल खरेदी करत राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 जास्त तरुणांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 रोजगार मेळाव्यात उद्या नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. मुंबई ठाण्यासह देशभरात विविध ठिकाणी 45 रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी प्रधानमंत्री उपस्थितांना संबोधितही करतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या HAL अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमान निर्मिती कंपनीनं विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केलं. बंगळुरू इथं झालेल्या या हस्तांतरण सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांनी सांगितलं,
1: आज हम एक साथ तीन इम्पॉर्टेंट अचीवमेंट्स के साक्षी बने. पहला इंडिजनसली डिजाइन एंड डेवलप्ड थ्रू अ नेक्स्ट जनरेशन सिविल हेलीकॉप्टर को DGCA द्वारा टाइप सर्टिफिकेशन प्रदान कर हैंड ओवर किया गया है. दूसरा LCA फाइनल ऑपरेशनल क्लियरेंस ट्रेनर के अंतिम बैच को इंडियन एयरफोर्स को हैंड ओवर किया गया है. और तीसरा 40 बेसिक ट्रेनर सीरीज प्रोडक्शन का पहला एयरक्राफ्ट इंडियन एयरफोर्स को हैंड ओवर किया गया है.
0: HTT-40 विमानाला राजनाथ सिंह यांनी अंकुर असं नाव दिलं. यावेळी HALनं सार्वजनिक क्षेत्रातल्या पवनहंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर सुपूर्द केली. HAL 2034 पर्यंत भारतीय हवाई दलाला 29 2 आसनी प्रशिक्षण विमानं तसंच संरक्षण मंत्रालयाला 70 HTT-40 विमानं पुरवणार आहे. संपूर्ण मद्यबंदीमुळे अनेकदा मद्याचा व्यापार लपून छपून चालवला जातो असं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र पॉयझन रूल्स अर्थात राज्य शासनाच्या विषाबाबतच्या नियमांमधल्या काही तरतुदी रद्द केल्या. या तरतुदीनुसार विषारी मद्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी औषध उत्पादक नसलेल्या मेथेनॉल विकण्यापूर्वी त्यात विशिष्ट रंग आणि कडूचव आणणारे घटक मिसळणं अनिवार्य होतं. मात्र हे निर्बंध मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारं असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती KV चंद्रन यांच्या पीठानं हा निर्णय दिला. विषारी मद्यामुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी न्यायालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विविध उपाययोजना सुचवल्या. तसंच भेसळयुक्त मद्याचं बेकायदेशीर उत्पादन वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयावर आधारित दृष्टिकोन स्वीकारण्याचं आवाहन केलं. FSSAI नेस्ले कंपनीच्या लहान बालकांसाठीच्या उत्पादनाच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. नान एक्सेला प्रो स्टेज 1 लॅक्टोजन प्रो 1 आणि फॉलो फॉर्म्युला उत्पादनाच्या विरोधात ही कारवाई आहे. यातले काही पदार्थ पचनाला सोपे असल्याचा दावा नेस्ले कंपनीनं केला आहे. हे अन्न सुरक्षेच्या संदर्भातल्या कायद्याचं उल्लंघन असल्यानं FSSAI नेस्लेकडून खुलासा मागवला आहे. तर देशातल्या सर्व कायद्यांचं पालन काटेकोरपणे केलं जात असल्याचं नेस्ले कंपनीनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह आयोगानं दिलं आहे. तर अरुप रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. मूळ तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव तसंच फूल आणि गवत हे चिन्ह वापरायला निवडणूक आयोगानं काल पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई केली होती. ममता बॅनर्जी गटाच्या नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार संचिता प्रधांडे यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपण्याच्या एक दिवस आधी संचिता यांनी अर्ज मागे घेतल्यानं आता ममता बॅनर्जी गटाचा एकही उमेदवार या निवडणुकीत राहिला नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवडणूक झाली आहे. संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष PC शेषाद्री यांनी काल सांगितलं. श्वास हरिश्चंद्र

चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यात आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला यश आलेलं नाही. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. पाकिस्तानच्या वायव्य भागातल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या कुहाट जिल्ह्यात आज एका आत्मघातकी बॉम्बस्फोटात 16 पोलिसांसह 21 जण ठार तर 78 जण जखमी झाले. आत्मघातकी हल्लेखोरानं आपलं वाहन मशिदीच्या भिंतीवर धडकवून स्फोट घडवला. त्यानंतर दहशतवादी आणि पोलिसांनी गोळीबारही केला. इत्तेहाद अल मुजाहिद्दीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपान संघाचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निशिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी एका खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे चर्चा. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून नवं नाव आणि पक्षचिन्ह. नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीतून ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची माघार. ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. पाकिस्तानातल्या मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 16 पोलिसांसह 21 जणांचा मृत्यू 78 जण जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताच्या महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत होतं वसंत निनावे यांचं. संगीत दिलं होतं कनू घोष यांनी. श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून दिलेल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या, 9 News@9 या इंग्रजी बातम्या, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

जुआन अपनेपन का गांव छाया गीत रोज रात 10 बजे सिर्फ विविध भारती पर।

0: Mamata Banerjee has been allotted the name Mamata All India Trinamool Congress and the football player symbol. Polling for Delhi University Students Union or DUSU concluded today. Voting was held in two phases. Voting was held for four central posts, that is President, Vice President, Secretary and Joint Secretary. Counting of votes will take place tomorrow at the Multipurpose Hall of Delhi University's Sports Stadium in North Campus. And at the Asian Games, the Indian women's cricket team entered the semi-finals after comfortably defeating host Japan by 8 wickets in Nissan today. In the quarter-final match, electing to field first, India bowled out Japan for a paltry 57 in 19.5 overs. In reply, India overhauled the target, posting 59 for 2 in just 5 overs. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते हो प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचं हे प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रसारणात 5:53 प्रातकालीन सभेत. दरम्यान एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवरून आमचं हे प्रसारण अखंड सुरू राहणार आहे. भेटूयात तर उद्या पहाटे. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.